छत सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.2 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 अर्थात 21 ऑगस्ट 2024. छत आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. रसायकदावत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोतीला ऐकूयात महालक्ष्मी स्तोत्र.

शतवत्राचं आपण ललिता गोडबोले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं महालक्ष्मी स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्यागराज खाडिलकर यांच्या स्वरातील भूपाळी, रचना बाळा कोल्हटकर यांची, तर संगीत वसंत देसाई यांचं.

श्रुतीवादात आपण पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होते बाळ कोल्हटकर यांची, तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अनंत पाटील यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोतृभक्तापन अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अनंत पाटील यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं.

छोटे होतात आपण साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या असुरातील गीतरचना ऐकलीत. संगीत निर्जनत शांक नील यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात छोट ऐकूयात मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या असुरातील देशभक्तीपर गीतरचना. संगीत नियोजन आहे सचिनदेव बर्मन यांचं, तर रचना आहे नीरज यांची.

0: श्रद्धा, आता आपण मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. रचना होती नीरजांची, तर संगीत होतं सचिनदेव बर्मन यांचं. श्रद्धा, या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रद्धा, सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवनी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात बीटरूट लागवड तंत्रज्ञान याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, बीटरूट हे एक मूळवर्गीय भाजीपाला पीक आहे. बीटरूटची पाने पालकासारखी असतात आणि कंद गोल आकाराचा असतो. मुळा किंवा गाजराप्रमाणेच बीटरूट हे अन्न साठवून ठेवणारे भूमिगत मूळ आहे. पानं हिरवी पालकासारखी दिसतात, मुळे गोलसर चपटी, टोके एकदम निमुळती, आतून गडद लाल असतात. कंदाचा आतील भाग गर्द लाल रंगाचा असतो. कंदाची चव गोड असून त्यापासून साखर मिळविता येते. बीटरूटचा भाजी म्हणून निरनिराळ्या प्रकारे उपयोग केला जातो. बीटरूटचा उपयोग सॅलड किंवा भाजी करण्यासाठी केला जातो. लोणचे आणि चटणीसाठीही

0: बीटरूटचा वापर करतात. बीटरूटमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स तसेच कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजे आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. बीटरूटच्या हिरव्या पानामध्ये लोह असते. तसेच 100 ग्रॅम हिरव्या पानामध्ये 50 मिलीग्रॅम ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि अ जीवनसत्व असते. बीटरूटचा उपयोग भाजी, सलाड आणि आता साखर उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी जमीन आणि हवामान. बीटरूट हे थंड हवामानातील पीक असून बीटरूटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते. जास्त तापमानात मुळांना चांगला रंग येत नाही. तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास बीटरूटच्या खाण्यायोग्य मुळाची पूर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते. बीटरूटची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु बीटरूट हे जमिनीत वाढणारे कंदमूळ असल्याने बीटरूटच्या लागवडीसाठी भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. अतिभारी जमिनीत बीटरूटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो. बीटरूटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 6 ते 7.5 असावा. जमिनीचा सामू 9 ते 10 पर्यंत असणाऱ्या खारवट क्षारयुक्त जमिनीतही बीटरूटचे पीक उत्तम येते. महाराष्ट्रातील हवामानात खरीप आणि रब्बी हंगामातही बीटरूटची लागवड केली जाते. लागवडीचा हंगाम. बीटरूट हे थंड हवामानात वाढणारे पीक असून पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक असते. महाराष्ट्रातील हवामानात बीटरूटचे पीक खरीप आणि रब्बी हंगामातही घेतले जाते. बीटरूटच्या आकारमानाप्रमाणे त्याचे चपटे, गोल, लंबगोल आणि लांब असे प्रकार पडतात. 1 हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे 7 ते 10 किलो बियाणे लागते. बीटरूटचे 1 बी म्हणजे 2 किंवा जास्त बियांचा समूह असतो. बीटरूटची लागवड पाभरीने पेरून किंवा बी टोकून करतात. लागवड करण्यासाठी 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या कराव्यात आणि वरंब्यावर 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. काही वेळा 30 सेंटीमीटर अंतरावर पाभरीने पेरणी करतात. नंतर विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. बीटरूटचे बी पेरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास बियांची उगवण चांगली होते. बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा. बीटरूटची लागवड 30 बाय 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. जमिनीच्या मशागतीच्या वेळी 15 ते 20 गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. बीटरूटच्या पिकाला 60 ते 70 किलो नत्र, 100 ते 120 किलो स्फुरद आणि 60 ते 70 किलो पालास दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पालासची पूर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी द्यावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्राची मात्रा वाढवावी. कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पीक वाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला 8 ते 10 दिवसाच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. बरं तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.
1: श्रोते, आता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये बीटरूट लागवड तंत्रज्ञान याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तर शेतात सुरू असं ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोत्याहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ

0: तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं, तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे, तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही, तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात, तेव्हा ते काय त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय, असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा, असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोतेहो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या, कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: ます。श्रोते हो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग इतिहास अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो.
0: श्रोते हो नमस्कार, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून

0: निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रानफुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल. पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्त्वाचा आहे. घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. श्रोते हो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात. म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया.
1: पावसाळा आणि पर्यावरण याविषयी अश्फाक अत्तार यांचे विचार आपण ऐकले. परिसर कार्यक्रमात निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र, कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात संस्कृत बातमी.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत.
3: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
2: श्रोते, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषा लगेच ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि त्यानंतर 7:41

चाळीस मिनिटांनी आम्ही प्रसारित करू आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम. तसंच 7:45 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल. 7:55 भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल. श्रोते सकाळी ठीक 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम. ठीक 9 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. 10:00 सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

मुख्यतः सकाळी ठीक 10:30 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. आज या कार्यक्रमात शासनाच्या लखपती दीदी योजनेतून लखपती ठरलेल्या दीपाली बेदरे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनःप्रसारण आम्ही करत आहोत. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरगते आहेत योगीराज बच्चे. महिला विश्व हा कार्यक्रम आज सकाळी ठीक 10:30 सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:45 मिश्र संजयचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी ठीक 6 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता हिचे प्रसारण आम्ही सहक्षित करू. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा आभार माझे शिवार हे तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. रात्री 8:45 समाचार संध्या ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. शतो हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर शतो आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये यंदा कापसापेक्षा सोयाबीनचा सर्वाधिक पेरा. CIIIT 18 उद्योगाभिमुख अभ्यासक्रम. माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन. बीड जिल्हा कारागृहाचा कायापालट. आधुनिक सुविधा आणि सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर. श्रावणात नटला मांजरसुंबा. चौपदरीकरणामुळे प्रवास सोपा. निसर्ग सौंदर्य अवर्णनीय. आणि उसाच्या शेतीत AIचा वापर. बोरखेडमध्ये प्रात्यक्षिक प्लॉट सुरू. आता घडामोडी विस्तारानं. श्रोतो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कापसापेक्षा सोयाबीनच्या पिकातून उत्पादन घेण्यावर भर दिल्याचे

जिल्हा कृषी विभागाच्या पेरणी अहवालातून दिसून आले आहे. बीड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पेरणी क्षेत्र 8,08,945 हेक्टर इतकं आहे. या तुलनेमध्ये 20 ऑगस्ट अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 7,53,316 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 93% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र 3,02,652 हेक्टर इतकं आहे. परंतु यापुढे जाऊन तब्बल 3,90,889 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. हे प्रमाण सर्वसाधारण क्षेत्राच्या 129% इतकं विक्रमी आहे. तर कापसाचं जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 3,23,889 हेक्टर आहे. या तुलनेमध्ये आजपर्यंत 2,47,065 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण 76% आहे. श्रोते, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतरही रोजगारासाठी धडपडणाऱ्या युवकांसाठी बीड जिल्ह्यामध्ये कौशल्यवर्धन केंद्र अर्थात CIIIT केंद्र पूर्णत्वास आले असून या माध्यमातून युवकांना उद्योगाभिमुख आधुनिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं. जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, टाटा टेक्नॉलॉजीचे कार्यक्रम संचालक अनिल ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिशन इघारे यांच्यासह जिल्ह्यातील पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. श्रोते, बीड जिल्हा कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आणि बंद्यांच्या सुविधेसाठी जिल्हा वार्षिक योजना 2025-2026 अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात देखील केलेली आहे. श्रोते, श्रावण महिन्याच्या आगमनाबरोबरच गर्भगिरीच्या डोंगररांगांमधील निसर्गाचं सौंदर्य भुरळ घालत आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील प्रसिद्ध मांजरसुंबा घाट सध्या हिरव्यागार शालूनं वेढला गेला आहे. बीड शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा 5 किलोमीटरचा घाट प्रवाशांचं खास आकर्षण ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथला विहंगम नजराणा आणि मनमोहक परिसर मनाला भुरळ पाडणारा ठरत आहे. पूर्वीचा अत्यंत नागमोडी, अरुंद आणि तीव्र चढावाचा हा रस्ता आता प्रवाशांसाठी अतिशय सुकर झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात डोंगर पोखरून रस्ता सरळ करण्यात आल्याने जुनी धोकादायक वळणं कमी झाली आहेत. त्यामुळे सुरक्षित आणि सुखद प्रवासासोबतच निसर्गाचा अद्भुत आनंद पर्यटकांना लुटता येत आहे. हा महामार्ग पंजाबच्या संगळूरपासून सुरू होऊन थेट कर्नाटकच्या अंकोलापर्यंत जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना थेट जोडणारा हा मार्ग उत्तर भारतीयांसाठी मुख्य दुवा ठरत आहे. श्रोते, ऊस उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादन क्षमता वाढावी या उद्देशानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं लोकनेते सुंदररावजी सुळुंके सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना AI आधारित तंत्रज्ञानाचं साहित्य सवलतीच्या दरामध्ये देण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर शिरसाळा विभागातील बोरखेड इथं ऊस पिकांच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नवं तंत्रज्ञान समजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपक्रमामध्ये कारखान्याचे संचालक राजेसाहेब निर्मळ, संचालक, मुख्य शेतकी अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. ऊस उत्पादनामध्ये AIचा प्रभावी वापर व्हावा या उद्देशानं कारखान्याचे साहित्य सवलतीच्या दरामध्ये दिले आहे. या उपक्रमातून ऊस उत्पादन वाढ, उत्पादन खर्चामध्ये बचत, शेती व्यवस्थापन अधिक अचूक करण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. श्रोता, ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोते, आज 21 ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. ज्येष्ठ नागरिकांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते, आज 21 ऑगस्ट भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं निधन. श्रोते, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य सुशील देशमुख आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

श्रोतेवादोपण नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. माहिती ज्ञान

0: मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे। श्रोत्यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 9637359585 9637354985.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची बैठक. सरकारी विभाग, विद्यापीठ आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारकडून साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू. राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. आणि मृदा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज महावॉकेथॉनचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशाच्या पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सुशासन या संबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सरकारी विभाग, विद्यापीठ आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. जटिल आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी अधिक

अन्वय, नाविन्यपूर्ण विचार आणि सामूहिक जबाबदारीच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्यांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 शतांश मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. या कालावधीत छत्रपती संभाजी

0: 4.2% मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागात 30.6% पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू असून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षी खाद्यतेलाचे सुमारे 1247 नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी 1142 नमुने मानकांनुसार आढळले तर 77 नमुने निकृष्ट दर्जाचे, 13 नमुने असुरक्षित आणि 15 नमुने चुकीच्या पद्धतीनं लेबल केलेले असल्याचं निष्पन्न झालं. या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर विभागानं कारवाईत वाढ केली असून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरची बंदी हे सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारावासासह 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन त्यांनी केलं. या आदेशामागचा उद्देश स्पष्ट करताना मुंडे म्हणाले,
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एफबीओज मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहिती झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जलसंधारण दिन म्हणून साजरी होत आहे. मृदा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या जलसंधारण जनआंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्य घडवावं, तसंच पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश सर्वत्र पसरवण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते औरंगपुरा इथल्या जिल्हा परिषद मैदानापर्यंत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजामध्ये माती आणि जलसंवर्धनाचं महत्व रुजवण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं नांदेड शहरात आज दिंडी निघणार आहे. धाराशिव इथं तुळजाभवानी स्टेडियम इथून वॉकेथॉनला सुरुवात होत आहे. पाण्यासाठी पाऊल या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयापासून वॉकेथॉनला सुरुवात होईल. घाटी अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान परिसरात या उपक्रमाची सांगता होईल. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालय ते क्रीडा संकुलापर्यंत आयोजित या वॉकेथॉनचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं प्रसिद्ध हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन उर्फ जरजरी बक्षी यांच्या 740व्या उर्सास काल संदल मिरवणुकीनं सुरुवात झाली. 26 ऑगस्ट रोजी ईद ए मिलादच्या दिवशी या उर्सची सांगता होईल. या दिवशी मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र पोशाखाचं आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक खुलताबाद इथं येतात. जालना इथं ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या युनिसेफच्या कुटुंब आणि समुदाय आधारित काळजी आणि संरक्षण उपक्रमाला युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत तथा अभिनेते आयुष्मान खुराना यांनी नुकतीच भेट दिली. ऊसतोडीसाठी होणाऱ्या हंगामी स्थलांतरामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता प्रभावित होऊ नये यासाठी समाज आणि प्रशासनानं एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी

0: साठी पैठण इथं 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड इथं 50 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मंत्रालयात काल आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या 400 खाटांच्या महिला रुग्णालयाचं लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ उपकरणं आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या विविध भागातून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी संवाद साधला तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नियमितपणे अशा प्रकारच्या संमेलनांचं आयोजन करावं अशी भावना आकाशवाणी तसंच श्रोता संघाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सरकारी शाळांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या विविध जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांची पाहणी केली. औसा तालुक्यातल्या उजनी एक्कंबी चिंचोली काजळे यासह लातूर शहरात लेबर कॉलनी परिसरातल्या महानगरपालिका शाळेला त्यांनी भेट दिली. शाळेतल्या पायाभूत सुविधा स्वच्छतागृह पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी माहिती घेतली. सरकारी शाळांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण विभागातले अधिकारी आणि प्रशासनानं गांभीर्यानं काम करण्याची गरज असल्याचं सांगत शिक्षणमंत्र्यांनी शाळांची अवस्था पाहून राजीनामा द्यावा अशी मागणीही दिपके यांनी केली. सायबर गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढलं असून नागरिकांनी आपले डिजिटल व्यवहार अत्यंत सजगतेने करावे असं आवाहन सायबर सुरक्षातज्ञ डॉ धनंजय देशपांडे यांनी केलं आहे. धाराशिव इथं काल जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांनी वेळेत यंत्रणेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. ज्येष्ठ मराठी साहित्यिक बी रघुनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणीकर मित्रमंडळ आणि साहित्य संगीत कला मंचच्या वतीनं दिला जाणारा बी रघुनाथ पुरस्कार नांदेडचे व्यंकटेश सोळंके यांच्या अरसड या कादंबरीला जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीच्या वतीनं संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी ही माहिती दिली. येत्या 13 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची बैठक. सरकारी विभाग विद्यापीठ आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारकडून साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू आणि राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचं ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब। सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
1: केतकी गुलाब जुई चंपक बन फूले।
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा।
1: केतकी गुलाब जुई
0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: केतकी केतकी।
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडीतच टिकडे।
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा। मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार।
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे।
3: आता मी पण घेते।
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
6: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01। तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला।
7: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत। श्रोते सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणं नाही, तर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीनं वापरणं, भूजल पुनर्भरण वाढवणं आणि गावागावात जलसुरक्षा निर्माण करणं हे आहे. हवामान बदल, पावसाचं बदलतं स्वरूप आणि वाढती पाणी टंचाई यामुळे जलसंधारणाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार अधिक व्यापकपणे अंगीकारण्याची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक, माझी मालगुजारी तलावाचं पुनर्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे आणि मृदसंधारणाची विविध कामं राबविली जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून जलसाठे वाढवणं, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं आणि गावांना

0: जल सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शासनाबरोबरच ग्रामपंचायत, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा आहे. तसंच जलसंधारणांच्या कामांना लोकचळवळीचं स्वरूप कसं देता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर यांच्याकडून. चला तर मग ऐकूया जलसुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला पुन्हा थोडंसं वॉक फॉर वॉटर या विषयाकडे यावंसं वाटेल. नेमकी त्यामध्ये थीम काय आहे, म्हणजे त्यात काही घोषणा दिल्या जाणार आहेत, तिथे काय कशा पद्धतीने वॉक फॉर वॉटर असणार आहे?
1: वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एक तर कृषीप्रधान महाराष्ट्र आहे. आपलं सर्व जे काही अवलंबून आहे ते शेती आणि आपल्या शेती आणि शेतीशी जमीन, माती आणि पाणी याच्याशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे या माती आणि पाणी या दोन्ही विषयांशी युवक पण जोडले जावे, गावातील सर्व लोकांच्यापर्यंत आपण पोहोचावं, हा मूळ उद्देश ह्या वॉक फॉर वॉटरचा मूळ उद्देश तेवढाच आहे. आणि या निमित्तानं जलसंधारण विभागाच्या असलेली कामं जी आहेत ती कामं पण लोकांच्यापर्यंत आपल्याला कशी नेता येतील, असलेली जी काही स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्स आपल्याला दुरुस्त करून घेऊन त्याच्यात आपल्याला पाण्याचा संचय आपल्याला कसा करून घेता येईल, ह्या सर्व बाबी या वॉक फॉर वॉटरच्या निमित्तानं आम्ही पुढे आणणार आहोत.
0: शालेय जे विद्यार्थी आहे आणि महिला यांच्यासाठी काय सांगणार आहे?
1: 15 ते 30 वयोगटातली जी काही युवती आहेत, म्हणजे गर्ल्स असतील किंवा 30 वयोगटातल्या महिला असतील, आजकाल महिला पण आता फार ट्रेंड झाल्या आहेत रील्स बनवण्याच्यासाठी, आणि मला त्यांचा पण मोठा उपयोग याच्या निमित्तानं होईल. आणि त्यांना पाण्याचा काटकसरीने वापर हा अत्यंत महत्वाचा भाग त्यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही बघा, घराघरामध्ये आपण आपल्या घरात जरी आपण बघितलं तरी भांडी धुताना किंवा तुमच्याकडचे कपडे धुताना आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही महिला असतात किंवा काम करणं त्याच्यामध्ये खूप पाण्याचा गैरवापर होत राहतो, पाणी सतत वाहत राहतं. आणि तुम्ही बाहेर बघा, तुमच्या जर तुम्हाला बाहेर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कार वॉश करणाऱ्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कारचं वॉशिंगमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जातं, फ्लशमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जातं. ह्या सगळ्या पाण्याचा जर का आपण विचार केला तर देशीचं म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर हे क्रिमिनल ऍक्ट आहे. की पाण्याचा अपव्यय टाळणे हा म्हणजे अतिशय भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा फार मोठा विचार आणि फार मोठ्या याच्यावरती फार बारकाईने विचार होण्याची गरज आहे. आणि हाच विचार आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हे या मूळ या दोन रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे.
0: हे सगळं झालं गावांसाठी, गावांमध्ये आपण हा प्रचार प्रसार करताय, शहरात काय?
1: म्हणजे खऱ्या अर्थानं हा इसेन्स जो आहे की हे पाणी आपल्यासाठी आहे आणि हे पाणी आपण आत्ता वाचवलं नाही तर आपल्याला पुढे आपण वाचू शकणार नाही, हा मुळात विचारच आता शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये सारख्या पद्धतीने रुजवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्व शाळांमधून आम्ही ज्या पद्धतीच्या वादविवाद स्पर्धा ठेवल्या आहे, निबंध स्पर्धा ठेवल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लेखासाठी आम्ही उद्युक्त करतोय, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचतोय की हे तुम्ही सेव्ह करा, ह्याला तुम्हाला हे जर का आपण आता आपण त्यात काही करू शकलो नाही तर भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून शहराच्या भागामधलं देखील शहराचं देखील एक प्लॅनिंग करणे, शहराचा ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी छोटं तळे निर्माण करणे, त्या ठिकाणी तुमच्याकडचं जे काही ड्रेनेजचं वॉटर असेल ते ड्रेनेज वॉटर थांबवून घेऊन त्याचा रियूज कसा करता येईल, पाण्याचा रियूज किंवा रिसायकलिंग ऑफ वॉटर कसं करता येईल याच्या अनुषंगाने शहरांनी शहराच्या असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे, ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो आहोत.
0: नक्कीच सर. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
1: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅश द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅश द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं. आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा, नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचा

0: जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचारमंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय. आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच हा उपक्रम राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे, काय सांगाल?
0: याचं आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला ज्याला ज्याला कोणाला याच्यामध्ये वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला वॉकॅथॉनसाठी किंवा ज्याला रील फॉर चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी रील फॉर चॅलेंजसाठी हा क्यू आर कोड त्यांनी रजिस्टर करून घेतला पाहिजे, क्यू आर कोडवरती आपली नोंदणी केली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा जो आमचा हॅशटॅग आहे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, याच्यामध्ये त्यांनी आपली जी काही रील आहे ती रील त्यांनी टॅग करावी, जेणेकरून ती आमच्या अकाउंटला ती दिसेल. आणि मग त्याचा आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती त्याची एक आम्ही जिल्हास्तरीय कमिटी केलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या रील्सचं त्याची स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्यातनं त्याला फर्स्ट सेकंड थर्ड प्राइसेस हे प्रत्येक जिल्ह्यामधून दिल्या जाणार आहेत. वॉक फॉर वॉटरमध्ये देखील वॉकॅथॉन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ज्यांचं वॉक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यापैकी पण काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून आम्ही काही बक्षिसं देण्याच्यासाठी नियोजन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. त्याही लोकांना त्याच्यामध्ये एक टोकन म्हणून त्यांना एक काहीतरी आपल्याकडून दिल्या जावं एवढे लोक जमल्यानंतर म्हणून त्यासाठी त्यांची पण आम्ही व्यवस्था करत आहोत. तर या क्यू आर कोडचं मात्र रजिस्टर नोंदणी ही आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधील लोक हे किती जागरूक आहेत, महाराष्ट्रातील किती लोक हे पाण्याच्या विषयी जागरूक आहेत आणि पाण्याच्या या वॉक फॉर वॉटरमध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात, ही लोक चळवळ व्हावी, ही जनतेची चळवळ व्हावी हाच याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: जनतेचा सहभाग असले तर ती चळवळ नेहमीच यशस्वी होते, इतिहासही सांगतोय. बरं, हा जो क्यू आर कोड आहे हा कुठे उपलब्ध होईल?
0: हा आम्ही सर्व आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत, आमच्याकडे आम्ही सर्व ठिकाणी जे जिल्ह्याला जे जिल्ह्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लोगो दिला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. आम्ही आता वृत्तपत्रात जाहिराती देतो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी त्यांना लोगो अवेलेबल होईल अशी व्यवस्था ही सर्व ठिकाणी आहे आणि त्या लोगोचं व त्या क्यू आर कोडच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे कळेल की किती लोक आपल्या याच्यात सहभागी होते.
1: सोशल मीडिया हा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी जे माध्यम आहे तर त्याचा उपयोग कसा करता हा?
0: हे सगळे जे काय आम्ही आता क्यू आर कोड आणि सगळे जे आम्ही करतो ते सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही टाकलेले आहेत. आमच्या ट्विटर हँडलवरती आहे, आमच्या इंस्टावरती आहे, इंस्टाग्रामवरती पण आहे, आमच्या फेसबुक आणि याला पण लाईव्ह आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ही हा जो काही क्यू आर कोड लोगो आणि वॉकॅथॉनचा जे काही मूळ पोस्टर जे आपण पाहतात हे सगळं पोस्टर आम्ही सगळ्या ठिकाणी ते व्हायरल केलेलं आहे.
1: आणि हा जो काही वॉक सुरू होणार आहे तर त्याची सुरुवात कुठून होणार आहे?
0: मुंबईमध्ये आम्ही हा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते आम्ही सुरू करणार आहोत. तो साधारणतः वरळीला आमचं घेण्याचं नियोजन आहे आणि वरळीचा जो प्रमाणाडचा जो एरिया आहे त्या एरियामध्येच ही 3 किलोमीटरची वॉक त्याचा पूर्ण होईल. आणि जिल्ह्याला मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी याचं नियोजन करत आहेत. जिल्ह्याचे आमचे कार्यकारी अभियंता जे जलसंधारणचे कार्यकारी अभियंता आहेत ते याच्यामध्ये लीड रोलमध्ये आहेत. कलेक्टर साहेब, सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, सीओ, जिल्हा परिषद, एसपी, महापालिका आयुक्त या सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या बैठका पण झालेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचा जो काही ओपन ग्राउंड राहणार आहे त्या ठिकाणी त्याची ते एकत्र करून घेऊन तिथून मग त्याची सुरुवात ते 3 किलोमीटरचा त्यांनी आयडेंटिफाय केलेले रोड्स राहणार आहेत. टायमिंग मात्र हे राहणार आहे 5:30 ते 8 पर्यंत सगळा प्रोग्राम संपेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याला करण्यात आलेलं आहे.
1: श्रुते हो, जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाली तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. गावाचा जल आराखडा, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचं पुनर्जीवन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन यामुळे जलसुरक्षित गावांची निर्मिती शक्य आहे. शासनाच्या योजना आणि जनतेचा सहभाग याचा जर प्रभावी समन्वय साधला तर महाराष्ट्राच्या जलसमृद्धीचा मार्ग अधिकच भक्कम होईल. जलसंधारणाच्या विविध योजनांमागची भूमिका आणि लोकसहभागाचं महत्व आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण जाणून घेऊया जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम आणि जलसमृद्ध

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शेतळ सकाळसाठी 7:40 झाले आहेत.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:41 झाले आहेत. श्रोते प्रसारित आहोत आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
8: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. एक गोष्ट मला आपल्या श्रोत्यांना प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आतापर्यंत सांध्याच्या आजारांचे हजारो रुग्ण डॉक्टर सत्येन गुजर यांनी बरे केलेत. चालताना प्रचंड वेदना होणाऱ्या आणि ज्यांना गुडघे बदलायला म्हणजेच नी ट्रान्सप्लांटचा सल्ला

0: सल्ला दिलाय अशा कितीतरी रुग्णांना त्यांच्या आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग झालाय. तर आपण वैद्य सत्यन गुजर यांचं या कार्यक्रमामध्ये आधी स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, सांधेदुखीचं निश्चित निदान होणं गरजेचं आहे असं आपण मागच्या भागामध्ये सांगितलं होतं, पण प्रामुख्यानं कोणती कारणं आहेत त्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने आपल्याला दिसतं?
1: जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सांधेदुखीचा त्रास असेल तर बऱ्याच वेळेला तात्पुरती वेदनाशामक औषधे किंवा उपचार केले जातात आणि त्याच्यामुळे उलट सांधेदुखीचा त्रास हा वाढत जात असतो. पण सांधेदुखी नक्की कोणत्या कारणामुळे आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर सांधा एकत्रित येतो त्यावेळेला तिथे कडेने कुर्च्या असतात, त्या लिगामेंटची हालचाल व्यवस्थित होणं गरजेचं असतं. दोन हाडं एकमेकांनी गाद्यांनी वेगळी झालेली असतात, त्या गादीची जीज झाली तरी प्रॉब्लेम होत असतो. वरचा जो सांध्यांचा भाग आहे त्याच्यावरती आवरण असतं, त्याच्या आतमध्ये सायनोवेल फ्लुइड असतं ज्याला आपण बोली भाषेमध्ये वंगण असं म्हणत असतो. हे वंगण कमी झालं तरी त्रास होतो, वरच्या आवरणाला सूज आले तरी त्रास होतो. सांध्यांच्या कडेने तैलग्रंथी असतात, त्याची जर सूज असेल तरी सांधा दुखतो. ज्यांना टीबी झाला असेल सांध्यांचा त्यांच्यामध्ये हा त्रास जाणवतो. वेगवेगळे इन्फेक्शन असेल तरी सांधे दुखतात. म्हणजे सांधेदुखी होण्यामागे पहिली ही रचनात्मक विकृती आणि दुसऱ्या आजारांमुळे होणारा सांध्यांवर बदल.
0: बरोबर.
2: श्रुती हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023, 8390902023.
0: तर डॉक्टर, आता तुम्ही एवढी कारणं सांगितलीत की कशामुळे सांधेदुखी होऊ शकते, तर त्याच्यात अजून पण काही आपल्याला लक्षणं सांगता येतात का?
1: कसं आहे, प्रामुख्याने संधिवात किंवा सांधेदुखी म्हणजे संधिवात हे पहिला आजार आपल्या डोळ्यासमोर येतो. 40 नंतर तर बहुतांश जणांना गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात असतो किंवा हिप जॉईंटच्या ठिकाणी आर्थरायटिस ज्याला असं म्हणलं जातं तो मोठ्या प्रमाणात असतो. काहींना आम वाताचा त्रास असतो. लहान मुलांना जनरली सांधेदुखी होते. वयाच्या 10 वर्षानंतर पुढे 10 ते 25 ह्या वयोगटात होणारा जो सांधेदुखीचा त्रास असतो त्याला रुमॅटिझम किंवा आमवात आयुर्वेदाने जे म्हणलेलं आहे असे कितीतरी पेशंट दिसणारे असतात. आयुर्वेदाने वात रक्त नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे त्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. कितीतरी ऍलोपॅथिक नुसार सांगितले गेलेले आजार हे आयुर्वेदानुसार जो वात रक्त व्याधी सांगितले आहे त्याच्यामध्ये येत असतात, ज्याचा परिणाम हा सांध्यांवर प्रामुख्याने होत असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा गाउट असू देत, रुमॅटिक आर्थरायटिस असू देत, स्क्लेरोडर्मा सारखे आजार असू देत, SLE सारखे ऑटोइम्युन डिसीजेस असू देत. कितीतरी ऑटोइम्युन डिसीजेस असे आहेत, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे की ज्याचा सांध्यांवर पाठीच्या मणक्यांवर परिणाम होत असतो. त्यामुळे या आजारांचा विचार करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये सांधेदुखी लक्षण दिसते. कितीतरी आजार सार्वधिक असे आहेत की ज्याच्यामध्ये सांधेदुखी लक्षण असतं, म्हणजे ज्यांना जुनाट ताप आहे, वर्षानुवर्ष ताप आहे म्हणून सांधे दुखतात. सांध्यांच्या रचनेमध्ये बदल नसतो पण सांधेदुखी दिसत असते. बऱ्याच जणांना चिकनगुनिया होऊन गेलेला असतो, डेंग्यू असतो होऊन गेलेला 2-3 वर्षापूर्वी, नंतर सांधे दुखायला लागलेले असतात. आणि अशा चिकनगुनिया किंवा डेंग्यूमुळे ज्यांना सांधेदुखीचा पाठ कंबर दुखीचा त्रास आहे अशा पेशंटमध्ये फक्त सांधेदुखी म्हणून ट्रीटमेंट करून उपयोग नाही. तर जोपर्यंत आपण ज्वरासाठी म्हणून ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत असे पेशंट पूर्णतः बरे होत नाही. काहींना पचनाशी संबंधित त्रास असतो म्हणून सांधे दुखतात, काहींचा हिमोग्लोबिन कमी असतो, पांडू सारखा आजार असतो म्हणून सांधे दुखी असते. असे 40 ते 45 आजार आयुर्वेदाने सांगितलेत की ज्याच्यात सांध्यांच्या रचनेत बदल नसतो पण सांधेदुखी लक्षण दिसत असतं. त्यामुळे कोणत्या कारणांनी सांधेदुखी आहे याचं निदान करून जर प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेतले तरच तो त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होऊ शकते.
0: बरोबर.
2: श्रुती हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023, 8390902023, 8390902023.
0: डॉक्टर, तुम्ही या भागामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने कशात दिसतं याविषयीची खूप चांगली डिटेलमध्ये माहिती दिली. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: श्रोत्यांनो, आपण आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:46 झाले आहेत. प्रसारित भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूया श्रीकांत पारगावकर यांच्या सुरात सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत सुधीर मोघे यांचंच.

0: शतकातदापन श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. ऐकूयात गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. डॉक्टर, आपण सांगितलं कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर कशामुळे होतो, आणि आता आपण बोलत होतो कॅन्सरची लक्षणं, आणि तुम्ही सांगितलं की प्राथमिक लक्षणातच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कॅन्सर झालाय किंवा रुग्ण हा कॅन्सरचा आहे, पण ती प्राथमिक लक्षणं कोणती?
2: तर प्राथमिक लक्षणामध्ये शरीरावर असलेली कोणतीही गाठ, विशेषतः न दुखणारी गाठ, मग ती मानेत असेल, जांघेमध्ये असेल, बगलेत असेल, किंवा आपल्या त्वचेच्या खाली असेल, किंवा पोटामध्ये असेल, कुठेही जी गाठ असेल तर तिचा तपास होणं अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर कुठलीही वेदना असताना होणारा रक्तस्राव, मग तो थुंकी वाटे रक्त येत असेल किंवा आपल्या लघवी वाटे रक्त येत असेल,

0: आपल्या संडास वाटे रक्त येत असेल तर ते सुद्धा प्राथमिक लक्षण असतात. त्याचबरोबर आपली भूक मंदावणे, वजन कमी होत चाललेलं आहे किंवा गिळताना माणसाला त्रास होतोय, आवाजात होणारा बदल म्हणजे आवाज नेहमी येत नॉर्मल सारखा येत नाही, घसा बसला, घोगरा आवाज होणं हे सुद्धा कॅन्सरचं एक प्राथमिक लक्षण आहे, म्हणजे घशाच्या कॅन्सरचं लक्षण आहे. असं जी लक्षणं जी प्राथमिक लक्षणं असतात ही त्या त्या अवयवानुसार बदलत असतात. उदाहरणार्थ संडास वाटे रक्त येतं कधी, तर संडाच्या गुदद्वारा ठिकाणी जर कॅन्सर असेल तर मग त्या ठिकाणी आतड्यात कॅन्सर असेल तर आपल्याला संडास वाटे रक्तस्राव होत असतो.
1: पण तुम्ही गाठीबद्दल जे सांगितलं की गाठ असते आणि तिला कुठलीही वेदना नसते, पण मग अशा गाठीत पण एक थोडस गल्लत होऊ शकते की बऱ्याच वेळा टीबीची गाठ आणि कॅन्सरची गाठ यामध्ये रुग्णांना थोडं असं होतं की कशी,
0: रुग्णांना जेव्हा अशी शंका येईल त्यांनी आपल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्या ठिकाणी ती कोणत्या आजाराची गाठ आहे शहाणशा होणं गरजेचंच आहे. समजा तो टीबी झालो, टीबी ट्रीटमेंट देता येते, तज्ञ लोक त्याचा खुलासा पूर्णपणे करून घेत असतात, म्हणजे त्यानुसार मग ट्रीटमेंट सुरू होते पुढची. लक्षणामध्ये मला अजून एक सांगायचं असं की स्त्रियांच्या मध्ये स्तनामध्ये गाठ असेल, बरेचशा स्त्रिया दुधाची गाठ असं म्हणतात आणि दुर्लक्ष करतात, त्याचबरोबर अंगावरून त्यांच्या पांढरं जातं किंवा लाल जातं पाळी व्यतिरिक्त, तर ते सुद्धा एक महत्वाचं लक्षण असतं.
1: डॉक्टर, ही लक्षणं आहेत, पण मग असा कुठला प्रकार आहे की ज्यामुळे तुम्ही लक्षात घेता की कॅन्सर ह्या रुग्णाला झालाय, म्हणजे कशावरनं ते आपण ठरवतो?
0: आता ह्याच्यामध्ये आम्हाला निदान करणं अतिशय महत्वाची बाब असते. मग आम्ही पहिल्यांदा रुग्णाला काय त्रास आहे त्याची विचारणा आम्ही करतो, त्यानंतर आम्ही त्यांची तपासणी करतो, म्हणजे डोळ्यांनी काय दिसतंय आम्हाला ते बघत असतो, तर स्पर्शाने आम्हाला काय जाणवते ते बघत असतो, आणि ह्यानंतर त्याच्यामध्ये काही आम्हाला ज्या शंका असतात त्यानुसार पुढच्या तपासण्या केल्या जातात. त्याच्यामध्ये मग रक्ताच्या तपासण्या आहे, छातीचा फोटो आहे, पोटाची सोनोग्राफी असते, आणि ह्याच्या अनुषंगाने अवयवानुसार त्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने तपासणी असते, मग घशाची दुर्बिणीने तपासणी, मूत्राशयाची दुर्बिणीने तपासणी, गुदद्वाराच्या ठिकाणी दुर्बिणीने तपासणी, आतड्याची दुर्बिणीने तपासणी, अशा वेगवेगळ्या तपासण्या या पुढे आपण करत असतो.
1: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241-232-67-75 0241-232-67-75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल.
2: श्रोत्या, आता आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:55 झाले आहेत. ऐकूयात भावधारा या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. कार्यक्रमात ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरातील गीतरचना. रचना आहे सदानंद डबीर यांची, तर संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोत्यात आपण अरुण दाते यांच्या स्वरात सदानंद डबीर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं यशवंत देव यांचं. श्रोत्यो, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तर श्रोत्यावर सुरू असं ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन. आणि DWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँड सोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. तसंच इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअपसोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं घडवावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्वाचं संसाधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद

तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी, अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश R. सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पुटलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात काल एका नदीत बोट उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80 हून अधिक लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. जेई मेन, नीट किंवा UGC नेट अशा परीक्षांच्या उत्तरतालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची NTA प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यायप्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि ते आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं, असंही NTA नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल PM कुसुम योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली. PM कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80,60,000 लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. FIH हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे. याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धचा सामना गोल शून्याबरोबरी सुटल्यामुळे

0: भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली. संपूर्ण सामन्यात भारताची बचाव फळी भक्कम राहिली. विशेषतः अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेईकेंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भेटणार आहे. तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चुशियान यांच्याशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य प्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन. आणि PWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड सोबत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या, सकाळचे ठीक 8:40 झाले आहे. प्रसाय घेत आहोत लोकधारा हा लोकसंघाचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरुण जंगले आणि शकुंतला यांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत रचना. संगीत नियोजन आहे अरुण वेडावकर यांचं.

शतो लोकधारा या कार्यक्रमात आपण ऐकतात उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील राम उगावकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर पंडित यांचा.

श्रोत्यात आपण बाबुलनाथ नाईक आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं मिलिंद मोहिते यांचं. श्रोत, या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकसंहिता कार्यक्रम संपला. लोकसंहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षिप्त करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतव सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत सुपर एट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया डर्टी फिचर या चित्रपटातील गीतरचना.

0: अक्षतात दपन दर्शन रावल यांच्या स्वरात तेरा सरोर या चित्रपटातील समीर अंजान यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं हिमेश रेशमे यांचं. सुपारी ठंगामा हा हिंदी चित्रपट यांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात जाहिरात संदेश.
1: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय तर खास ऑफर हवी. मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट. सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पूना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
4: तुम्ही बिळात जास्त नफा.
5: बस एका क्लिक वर कमाले.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
0: शतो सुपरहिट हंगामा नवीन हिंदी चित्रपट यांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात अंतरिक्वेत तराजू या चित्रपटातील गीतरचना.

क्षेत्रातपण तराजू या चित्रपटातील कुमार सानू अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्जन होतं राजेश रोशन यांचं. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तमाशा या चित्रपटातील गीतरचना.

शेतो सुपरहिट हंगामा या नवीन हिंदी चित्रपट ईदांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत आहात टू स्टेट या चित्रपटातील अरिजित सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना।

0: श्रोतो, आताच आपण शंकर ऐसोनला यांच्या संगीत निर्णयात अरिजित सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेली अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना ऐकलीत. चित्रपट होता टू स्टेट्स. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम संपला. सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित होत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. ऐकूदाच्या महिला विश्व या कार्यक्रमात शासनाच्या लखपती दीदी योजनेतून लखपती ठरलेल्या दीपाली बेद्रे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतल्या मुलाखतीचं पुनःप्रसारण. निवेदन अपर्णा खोपटीकर, तर सादरकृते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात महिला विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.
1: प्रसारित करीत आहोत भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

0: मैत्रिणींनो, आपण जाणताच किसन 2023 पासून ग्रामीण क्षेत्रातील महिलांचा कौशल्य विकास करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि स्वावलंबनासाठी लखपती दीदी ही योजना चालवली जाते आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून या योजनेचा प्रसार होऊन ग्रामीण भागातील आपल्या अनेक मैत्रिणी या योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या दिसतात आणि याच योजनेच्या माध्यमातून लखपती दीदी ठरलेल्या दीपाली बेंद्रे यांच्याशी केलेली ही बातचीत आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून गेली 4 वर्षांपासून लोणची विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राम वडगावच्या दीपाली सतीश बेंद्रे यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, आपण लोणच्याचा व्यवसाय करता गेल्या 4 वर्षापासून आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून करता, तर मग या प्रवासाची आपली सुरुवात कशी झाली?
1: माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ 2011 जेव्हा माझ्या पतीचे अकाली निधन झाले ना, त्यावेळेस त्या घटनेने मी पूर्ण दुःखी झाले होते आणि खचून गेले होते.
0: बरोबर.
1: आणि परत मुलाची जबाबदारी माझ्यावरच आली होती.
0: अच्छा.
1: आणि लहानपणापासून वडील नव्हते, त्यामुळे आईचं प्रवास बघितलेला मी, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटत होत्या की मी स्वतःचं आयुष्य कसं जगणार. तरी पण मला स्वावलंबी जीवन जगायचं होतं, स्वतःचं काहीतरी करायचं होतं असं. आईसारखं दररोज दररोज शेतात जाऊन काम करून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यामुळे मी स्वतःला म्हणजे त्याला बघायचे की मला काहीतरी करायचे. पण स्वयंसहायता समूहामध्ये आरसीटी ट्रेनिंग 2019-20 मध्ये आली, तर त्यावेळेस मी 10 दिवसाचं लोणचं पापड मसाले ट्रेनिंग घेतलं आणि त्यावेळेस मला समजलं की कारल्याचं लोणचं शरीराला चांगलं आहे, हळदीचं लोणचं शरीराला चांगलं आहे, म्हणजे शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढते ओल्या हळदीच्या लोणच्याने आणि कारल्याच्या लोणच्याने पित्त कमी होतंय आणि आरोग्याला चांगलंच आहे. ज्यावेळेस प्रॉपर गोष्टी माहिती झाल्या त्यावेळेस मग मी लोणचं व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
0: बरं, तुम्ही नेमकं लोणचं व्यवसायच का निवडला आता, कारण त्या ट्रेनिंग मध्ये तर तुम्हाला इतर गोष्टी पण सांगण्यात आल्याच असतील ना?
1: तर आमच्याकडे आंबे आहेत, तर आम्ही लोणचं व्यवसायाची ट्रेनिंग घ्यायच्या अगोदरच आमच्या आजोबाची माझी चर्चा व्हायची की.
0: आजोबा म्हणजे कोण?
1: माझे वडिलाचे वडील.
0: अच्छा. तुम्ही कुठे राहता सध्या?
1: मी माझ्या आईकडेच राहते.
0: बरं, तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही आईकडे?
1: हा, आईकडेच राहते.
0: बरं.
1: तर मग त्यावेळेस समजलं, त्यावेळेस मग आम्ही नुसती चर्चा करायचो की लोणचा व्यवसाय करायचा म्हणून, आंबे आहेत म्हणून, पण नुसतं तोंडाने म्हणून नाही होत. प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यामुळे समजलं की नेमका व्यवसाय कसा करायचा असतो.
0: अच्छा.
1: हा, मग व्यवसायात प्रमाणाला महत्व आहे, पॅकेजिंग लेबलिंग कशी केली पाहिजे, शासकीय कोणत्या स्कीम आहेत, त्या गोष्टींची माहिती झाली. म्हणजे असं सगळ्या गोष्टीची माहिती घेत घेत मी व्यवसायाला सुरुवात केली.
0: अच्छा. तुमच्या पतीच्या निधनानंतर तुम्ही आईकडे राहायला गेला आणि तुमच्या आईकडे जे आंब्याची वगैरे झाड आहेत त्याच्यातून तुम्हाला हे काहीतरी करावं असं सुचलं आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून पण ही गोष्ट कळाली.
1: आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्यात स्वतःचा उदरनिर्वाह होत नव्हता, मुलाचं शिक्षणाचं गोष्टी असं वगैरे, स्वतःला गरजेपुरते पण पैसे भेटत नव्हते मला.
0: बरं.
1: मग त्यामुळं मग मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
0: मग तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि तुमचं व्यवसाय करायचं ठरलं. आता कसं असतं की कुठलाही व्यवसाय आपण जेव्हा सुरू करतो मुख्य विषय असतो भांडवल. मग तुमच्याकडे काही तसं होतं का किंवा तुम्हाला कुणी मदत केली?
1: मला ट्रेनिंग मध्येच कारल्याचं लोणचं आवडलं होतं आणि घरी आले आजोबांना सांगितलं की आजोबा बाबा कारल्याचं लोणचं असते. मग बाबा म्हणले हो, त्यांना काहीच माहिती नव्हती. मला म्हणले तू जग बघायला लागलीस, तुझ्यापासून मी बघायला लागलो की कारल्याचं लोणचं असते. मग मी ना 70 रुपये किलो कारले होते.
0: बरं.
1: तरी पण मी 70 रुपये किलोचे कारले मार्केटमध्ये जाऊन आणले, त्याचे सगळे सामग्री आणली आणि परत कारल्याचं लोणचं घातलं.
0: बरं.
1: सगळ्यांना आवडलं
0: घरी.
1: हा.
0: अच्छा.
1: हा, म्हणजे मी मागं बघितलेलं मला करायचे आणि ते म्हणायचे की व्यवसाय सुरू केला. आजोबा म्हणायचे प्रत्येक दिवस सारखा नसतो, व्यवसाय सुरू केला कधी तुझं विकल कधी नाही विकल, तू थांबायचं.
0: बरं.
1: हा, म्हणजे त्यांचा एक सपोर्ट मला होता, म्हणजे ते मला धीर द्यायचे प्रत्येक वेळेस.
0: अच्छा. आता हे तर तुमच्या घरगुती गोष्ट झाली, 70 रुपये सुरुवातीला त्याच्यात हे केले. पण मग आता हा जो तुमचा मोठा व्यवसाय, तुम्ही आता मोठ्या प्रमाणात म्हणजे गेली

0: चार वर्षापासून तुम्ही करताय, तर मग हे कसं काय, मग याच्यात पैसा कुठून आणला तुम्ही?
1: पैसे घरचे पण वापरले आणि बचत गटातून पण पैसे काढले, स्वयंसहायता समूहातून पण.
0: अच्छा.
1: आणि मग सुरुवातीला स्टॉल करणं, आणि स्टॉल वरून माल जरी वापस आला तरी पण परत ती त्याच नवीन उमेदीने उभं राहायचं.
0: अच्छा.
1: हा, म्हणजे मला व्यवसायाची पूर्ण माहिती नव्हती, आमच्या घरात कोण व्यवसाय करत नव्हतं, म्हणून मला ते जे रॉ मटेरियल मी आणायचे ते इतकं महाग पडायचं की भरणीची प्राइस पण जास्त व्हायची.
0: बरोबर.
1: हा. आणि लोक म्हणायचे की मार्केटमध्ये तर भरणी 50 रुपयाला आहे, 60 रुपयाला आहे, आणि तुझीच भरणी एवढी महाग कशी?
0: बरोबर.
1: चव तर एकदम छान होती, क्वालिटी होती, पण टेस्ट करणारे घेऊन जायचे महाग का असं. हा. पण सर्वसामान्यांना खायला नाही ना जमायचं.
0: बरोबर.
1: मग ते माहिती घेत घेत घेत मला समजलं की रॉ मटेरियल जास्त क्वांटिटीत आणलं की ते स्वस्त पडते.
0: बरोबर.
1: आणि त्यावेळेस भरणीची प्राइस कमी होणार.
0: बरोबर.
1: हा. आणि नवीन दररोज 100 प्रश्नांना सामोरं जायचे मी.
0: बरोबर.
1: आणि 1 रुपयाची पण वस्तू आणायची म्हणलं तर मला स्वतःला आणावं लागायची.
0: कारली म्हणा किंवा आंबे किंवा लिंब हे तर तुम्हाला बाजारात उपलब्ध असतील, पण जसे की मसाले किंवा बरण्या ह्या तुम्हाला मिळतात अशा स्वस्त?
1: दोन मैत्रिणींना सोबत घेऊन जायचे, अंबाजोगाई लातूर, त्या सोबत यायचे, आम्ही काहीतरी करते म्हणून त्यांनी पण सपोर्ट केला.
0: अच्छा.
1: आणि सोमवारच्या बाजारात जायचे, व्यवसायात लाजायचं नाही, आपण जे करतो त्या गोष्टीत लाजायचं नाही.
0: पण तुम्हाला ही माहिती ह्या बरण्या वगैरे अशा मिळतात हे कुठून कळलं?
1: मी प्रॉपर शोधले.
0: तुम्ही स्वतः शोधला?
1: मी शोधला. 1 महिनाभर मी मोबाईल बघत होते ट्रेनिंग झाल्यावर.
0: बर बर.
1: म्हणजे माझा व्यवसाय कसा असला पाहिजे, माझी भरणी कशी असली पाहिजे, माझं ब्रँड बाहेर कसं गेलं पाहिजे.
0: अच्छा.
1: परत घरगुती स्वादिष्ट लोणचे त्याच्यावर नाव आहे, ते सगळं प्रॉपर मी तयार केलं.
0: अच्छा. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक होताच, पण ह्या अडचणी सुरुवातीला तुम्हाला त्यांना तोंड द्यावं लागलं. पण तुम्ही असा व्यवसाय निवडलाय की एक सीझनल, ज्याला आपण म्हणतो आंब्याच्या काळातच फक्त आंबे येतात, किंवा कारल्यांच्या काळातच ते कारले वगैरे चांगलं, किंवा आवळे, आवळ्याचं पण तुम्ही लोणचं बनवता, तर ते एक ठराविक मोसमातच येतं. मग त्याचं जे काय म्हणतो ना आपण हार्वेस्टिंग किंवा ते जे ठेवतो साठवणूक, ती पण खूप महत्वाची असते लोणच्या सारख्या पदार्थांची, की जे की लवकर खराब होतात, तर ते सगळं तुम्ही कसं काय करता? मग
1: माझं 30-30 किलोच्या भरण्या आहेत, ड्रम आहेत, तर मी त्यात करून ठेवते.
0: अच्छा.
1: मी माझं स्वतःचं स्वप्न आहे की मला कंपनी नाही काढायची, मला माझ्यासोबत 100 बायका उभ्या करायच्या, 4 बायकांना काम भेटलं पाहिजे.
0: अच्छा.
1: हा. म्हणजे त्यांच्याकडून त्यांना रोजगार मिळून मला 4 पैसे पडले, माझी क्वालिटी म्हणजे माझं जे प्रमाण आहे ते त्या महिलांना शिकवणार की ह्या क्वालिटीच्या ह्या दर्जेचं तुम्ही उत्पादन मला करून द्यायचं.
0: अच्छा. बर. मग आता सध्या तुमच्या सोबत कोण कोण असतं हे काम करताना?
1: माझी आई, बहीण आणि बाकी आजूबाजूच्या महिलांना पण शिकवले, तिघी तिघी ग्रुप मध्ये मला लोणचे करून देतात.
0: अच्छा. म्हणजे आज तुमच्या सोबत किती महिला आहेत मग एकूण?
1: 20.
0: म्हणजे तुम्ही जवळपास 20 महिलांना रोजगार दिला माध्यमातून. बर. मग आता जेव्हा तुम्ही हे अशा सीझनल गोष्टी आणता समजा आवळे, तर मग ते कसं काय प्रोसेसिंग करता तुम्ही? कारण आता ह्या तर काही ठराविक मोसमातच मिळणाऱ्या गोष्टी असतात नाही का? प्रिझर्व्ह कसं करता तुम्ही, साठवणूक कशी करता?
1: भरण्यात म्हणलं ना, पण ते स्वच्छ धुवून त्यात जे प्रमाण टाकलेलं असतंय ना, तसं ते उत्पादन करताना प्रमाणाला महत्व असते.
0: अच्छा.
1: मग ते माझं प्रमाण योग्य झालं की माझं कुठलंच प्रोडक्ट खराब होत नाही.
0: बर. अच्छा. आणि मग तुम्ही तशी स्वतः लक्ष देता का तुम्ही ते इतर महिलांना पण सगळ्या गोष्टी सांगता?
1: मी महिलांना सुरुवात करताना त्यांना ट्रेनिंग देते.
0: बर.
1: आणि त्यांच्या घरी जाऊन बघते की त्यांनी सुरुवातीला प्रमाण किती टाकले.
0: बर.
1: मग त्याच प्रमाणात ते मला लोनचं बनवून देतात.
0: अच्छा. त्या बनवून देतात?
1: त्या बनवून देतात.
0: बर. आणि असं कधी झालं का की तुम्ही जे प्रमाण सांगितलं त्याच्यापेक्षा काहीतरी त्या महिलेनं वेगळंच केलं, किंवा ते तुमचा प्रॉडक्ट रिटर्न आला, किंवा ते काहीतरी तुम्हाला थोडंसं त्याच्यात नुकसान झालं, असं कधी झालं का आता?
1: नाही नाही.
0: किंवा हे तर नक्कीच झालं असेल की सुरुवातीला तुम्ही म्हणजे व्यवसायात उतरलात, तुम्ही बाजारात प्रॉडक्ट पाठवले, पण थोडेसे काही वापस आले?
1: नाही, ते स्टॉल वरून वापस येत होते.
0: हा. स्टॉल वरून?
1: महालक्ष्मी सरसला गेलेले मुंबईला, तर तिथं पूर्ण विकलं होतं, 100 रुपयाला 1/4 किलोची भरली जायची फक्त टेस्टमुळे.
0: बर.
1: आणि मी ते पूर्ण 2 वेळेस गेले, 2 वेळेस पण माल कधीच वापस आलेला नाही माझा.
0: अच्छा.
1: हा. फक्त बीड, आपण असं जे म्हणजे आपल्या इकडल्या ठिकाणी गेलो स्टॉलला की मग तिथून यायचं, कारण की लोणचे सगळेच बनवतात ना.
0: हा. थोडक्यात तुमचा असा व्यवसाय की तो शहरी भागात जास्त चालतो, मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी त्याला जास्त मागणी आहे, कारण तिथं जे

0: म्हणजे लेडीजला तितकासा वेळ नसतो ह्या गोष्टी बनवायला, त्या ठिकाणी तुम्ही मुद्दाम मार्केटिंग करता थोडं. बर, मग असा काही प्रसंग की जेव्हा तुम्हाला असं असं वाटलं की अरे मी उगच ह्या व्यवसायात पडले असं जर झालं तर काय खरंय, असं कधी झालं का?
1: म्हणजे असं खूप असं खच्चीकरण घडणाऱ्या, म्हणजे एखाद्या महिलेच्या मिस्टर सोबत असले तर ती म्हणले 50 लेबल बनवायचे तर ते म्हणणार 500 लेबल बनवायचं, पण माझ्या व्यवसायात माझं कसं ना माझं नुकसान हो तो फायदा हो काय पण हो सगळे निर्णय माझे मलाच घ्यावे लागतात, तेवढ्या सगळ्या गोष्टी पार करून मी स्वतः पुढे आले.
0: बर बर, म्हणजे तुमच्या सोबत तसं कोणी नाहीये, फक्त एक आजोबांनी तुम्हाला थोडा पाठिंबा दिला आणि आईचे कष्ट तुम्ही बघितले लहानपणापासून, त्याच्यातून तुम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलात.
1: ते आता मग गावात पण वावरताना म्हणतात ना आई वडील कष्टाळू आहेत म्हणूनच मुलीने काहीतरी उपाय केलं.
0: अच्छा, म्हणजे तुमच्या ह्याच्यातून त्यांचं पण नाव. बर, पण म्हणजे असा कधी तुम्हाला निराशेचा प्रसंग एखादा?
1: निराशेचा प्रसंग म्हणजे माणूस माल नाही विकल्यावरच निराश होते.
0: हो ना, मग तेव्हा तुम्ही कसा विचार करता? समजा नाही विकला गेला माल, मग ते अंगावर येतं ना ओझ, ते जे तुम्ही त्याच्यात पैसे लावलेले असतात, मग त्याच्यातून तुम्ही कसं हे करता की तो कसा विकला जाईल, काय त्याच्यातून अजून आयडिया असतात तुम्ही?
1: अजून सावरते.
0: अच्छा, तुम्हाला ते धीर देतात
1: की राहणार नाही तू व्यक्ती म्हणून सगळ्यांना माहिती आता तू राहणार नाही.
0: बर, मग पण आजोबांचं हे बोलणं खरं ठरलं का?
1: हा खरं ठरलं.
0: एकदा
1: आई जास्त माल दिसल्यावर तर आई जास्तच घाबरून जाते.
0: अच्छा, म्हणजे
1: पण म्हणजे स्टार्टिंगला मला पण वाटायचं, पण पावसाळ्या दिवसात लोणचं विकत नाही हे मला चांगलं माहित झालंय.
0: अच्छा,
1: पावसाळा संपला की पूर्ण स्टॉक संपतो.
0: बर बर बर,
1: हा त्यामुळे पावसाळा थांबायचा, 4 महिने आपला दम काढायचा त्या स्टॉकला.
0: अच्छा अच्छा, मग त्या 4 महिन्यात तुम्ही काय काम करता?
1: 4 महिन्यात कारले येते, कारल्याचं लोणचं करायचं, कारल्यात भरपूर येतात, लिंबू येतात.
0: अच्छा, म्हणजे तुमच्याकडे दर ह्याच्यात काही? अच्छा
1: बरोबर,
0: म्हणजे तुमच्या हाताला असं थांबायचं काही गरज
1: नाही.
0: बर बर बर बर, ओके. अच्छा बर, मग जेव्हा आता तुम्ही पहिली तुमची लोणच्याची बरणी विकली, काय तुमच्या फिलिंग्स होत्या त्यावेळेस, काय वाटलं तुम्हाला?
1: छान वाटते.
0: अच्छा, आणि कधी झालं हे पहिली तुमचं बरणी किंवा तुमचा पहिला लॉट, एक 10 बरण्या असतील किंवा काय, हे जेव्हा विक्रीला गेलं किंवा मागितलं तुम्हाला कोणीतरी?
1: बीड प्रदर्शनमध्ये.
0: बर,
1: हा मग बीड प्रदर्शनमध्ये. बाकीचं लिंबूचं लोणचं पण छान होतं टेस्टला, पण लिंबू आणि आंबा लोणचं बनवतात, पण मी युनिक बनवलं होतं कारल्याचं लोणचं.
0: बर,
1: तर माझं 2 लोणचे नाही विकले, पण कारल्याचं लोणचं 5 किलोचं संपून गेलं.
0: अच्छा, बर, बीड मधल्या प्रदर्शन. बर, आता तुम्ही बोलताना दीनदयाळ शोध संस्थांचं पण नाव घेतलं, तर मग त्याचा काय संबंध तुमच्या ह्या व्यवसायाशी?
1: ते दीनदयाळ शोध संस्थान 2 वर्ष झालं, रोहिण ओहळ मॅडमनी मला माझे प्रोडक्ट घेऊन तिथं पाठवलेलं होतं.
0: बर,
1: तर दीनदयाळ शोध संस्थांमध्ये मी माझे प्रोडक्ट घेऊन गेले होते रोहिणी जोशी मॅडम पशी. तर तिथं मी जी भरणी होती माझी ती मी पेपर लावून वापरत होते, मी फॉइल वापरत नव्हते. तर त्या रोहिणी मॅडमनी पॅकेजिंग लेबलिंग बद्दल माहिती सांगितली आणि इंडक्शन मशीन बद्दल माहिती सांगितली, ज्यामुळे माझी भरणी प्रॉपर मार्केट सारखी झाली. आणि त्यांनी आमचं ऑनलाइन प्रोडक्ट केलं छायाकाट.com वर हर्षल विभांडिक सरांकडे. तर त्यांनी 2023 पासून ते स्टार्टअप सुरू झालेलं आहे, सगळ्या महिलांना आपले प्रोडक्ट त्या ठिकाणी ऑनबोर्ड करता येतील, कारण की छाया कार्ड महिलांसाठीच ओपन झालेली ऑनलाईन वेबसाईट आहे. आणि छाया कार्ड वर 2026 पासून माझं 14 क्विंटल लोणचं विकलेलं आहे.
0: बर,
1: 14 क्विंटल लोणचं, तर महिन्याला माझी 1 लाखाची उलाढाल होते तिथं.
0: बर बर,
1: तर विकसित स्त्री शक्ती नारी त्या तिथं पण मुंबईला आमचा लखपती दिदी म्हणून सत्कार करण्यात आला.
0: बर, हा मग जेव्हा, एक मिनिट तुम्हाला मी थांबवते ताई, जेव्हा हा तुम्हाला एक म्हणजे फोन आला असेल किंवा माहिती की तुम्हाला तिकडे बोलवलंय सत्कारासाठी, मग तुमची नेमकी काय तेव्हा प्रतिक्रिया होती, काय वाटलं तुम्हाला?
1: ज्यावेळेस रोहिणी मॅडमचा फोन आला की तुमचा मुंबईमध्ये सत्कार होणार आहे, त्यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि की मी एवढ्या दिवस कष्ट घेतले त्याचं चीज झालं. आणि मी की एवढ्या मोठ्या स्टेजवर मी पहिल्यांदा चालले होते आणि तुमचं मुलाखत आहे म्हणल्यावर मग मी स्वर्गातच म्हणजे स्वप्नातच मुलाखत टीव्हीवरच बघितलेली आणि प्रत्यक्षात असं कधी कुठल्या स्टेजवर जाऊन बोललेलं नाही.
0: खरंच खरंच,
1: तर मला खूप आनंद झाला. मग बहिणीने पण साडी घेतली, पहिल्यांदा स्टेजवर चालली,

0: गाडी एवढंच ते साड्या घरात असताना आपण तू टक टक टक दिसली पाहिजे.
1: सगळ्यांचा त्याच्यात सहभाग होता आणि तुम्हाला खूप आनंद असा वाटला त्या. आणि कसं असतं की आपल्या कष्टाचं कुठंतरी चीज झाल्याचं एक ते समाधान असतं. मग नेमकं काय झालं तिथं, मग कुणाच्या हस्ते तुमचा सत्कार वगैरे काय झालं त्या कार्यक्रमात?
0: तिथं पद्मश्री आलेले होते, राहीबाई पोपरे, पोपटराव पवार आणि चेतराम पवार असे तीन पद्मश्री आलेले होते. फडणवीस साहेबांतर्फे तिथले कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं होतं. आणि तिथं ज्यावेळेस आम्ही आमचं मुलाखत झाली त्यावेळेस आम्ही खाली आल्यावर थोड्या वेळासाठी सेलिब्रिटी सारखंच वाटत होतं. म्हणजे ना तिथं आम्हाला क्वेश्चन विचारले त्याचे उत्तर पण आम्ही चांगले दिले आणि सगळ्यांचं अट्रॅक्शन आमच्याकडे वाढलेलं होतं आणि आमचे मोबाईल नंबर ते मागायला लागले. मग आम्हाला खूप छान वाटलं.
1: म्हणजे एका रात्रीत आणि पण त्यामध्ये खूप वर्षाची मेहनत पण होती आणि शिवाय हे जे म्हणजे काय शासनाची ही जी मदत आहे तुम्हाला ते पण त्याच्या मागे होत सगळं. बर.
0: आणि 17 राज्यात प्रोडक्ट जात आमचं. सर्वसामान्य मुलीचं जिथं एक भरणी विकणार नाही असं डोक्यात होत त्या मुलीचे आज ऑनलाईन प्रोडक्ट जाते.
1: अच्छा.
0: हा, स्वतःची जिद्द, स्वतःवर विश्वास, स्वावलंबन आणि नाही मागं बघायचं.
1: म्हणजे आता मागं वळून पाहायचंच नाही.
0: नाही.
1: अच्छा, खूप छान तुमचं हे आहे. पण मला सांगा की मग आता अजून काय करायचं? आता तुम्ही इथे आहात, तुम्ही समाधानी आहात तुमच्या ह्या सध्याच्या व्यवसायामध्ये, तुम्हाला अनेकांची मदत आहे ह्या तुमच्या कामामध्ये, तर मग तुम्हाला पुढे काय करायचं? याच्यातून अजून काय असं वाटतं की अजून मला काहीतरी करायचंय वगैरे?
0: जे काही मी प्रोडक्ट बनवल, माझ्या आईच्या हाताला जशी चव आहे तसं मी जे प्रोडक्ट बनवल तसं माझ्या हाताला पण चव आहे. त्यामुळं मी अजून प्रोडक्ट वाढवले तरी पण मी क्वालिटीचे प्रोडक्ट ग्राहकांना देणार. हा, आणि त्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न मिक्स करता खाण्यायोग्य प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवणार.
1: अच्छा, मला एक तरी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सध्या बाजारात अशा नामांकित कंपन्यांची लोणची मिळतात, मग तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही जेव्हा ह्या व्यवसायात पडला तर त्या लोणच्यांसमोर आपली लोणची टक्कर देऊ शकतील का असं?
0: सुरुवातीलाच वाटलं होतं.
1: हा
0: हा, की नाहीच आपण टिकू का नाही मार्केटमध्ये.
1: अच्छा.
0: हा, पण ज्यावेळेस भरण्या विकत राहिल्या त्यावेळेस समजलं की हा नाही टिकणार आहे आपण आणि आपलं लोनचं विकणार आहे.
1: बरोबर. बर. मग ह्या सगळ्या ह्याच्यात आता तुमचे आजोबा किंवा तुमची आई हे तर तुमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला अशा व्यक्ती आहेत, पण मग अजून कोण आहे तुमच्या सोबत मग की ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं हाताला धरून?
0: मॅडम आहे ना, व्यवसाय म्हणलं ना खूप लोक भेटतात, अनोळखी लोक भी अशी मदत करून जातात.
1: खरंच, अगदी.
0: हा, त्या सगळ्यांच्या आभारी आहे.
1: बर बर बर.
0: एका व्यक्तीची नाही, जेवढ्यांनी आतापर्यंत माझ्या आणि तू यशस्वी होणार म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी.
1: दीपाली ताई, खूप छान पल्ला तुम्ही गाठला, म्हणजे अगदी चारच वर्षात, अर्थात त्याच्या मागे तुमची मेहनत नक्कीच आहे. पण मला सांगा की मग आता म्हणजे भविष्यासाठी काय मानस आहे, तुम्हाला काय करायचंय पुढे?
0: छाकाट चांगलं प्लॅटफॉर्म भेटलेला आहे तर माझं स्वप्न आहे की 100 महिलांना उभं करायचं आणि जी माझी लोणच्याची क्वालिटी आहे तीच क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी महिलांना उभं करायचं, गरजू महिलांना.
1: बरोबर.
0: आणि त्यांच्याकडून लोणचं घेऊन मी जे महिन्याला लाख रुपयाचं उलाढाल करते ती माझी दिवसालाच लाख रुपयाची उलाढाल झाली पाहिजे असं स्वप्न आहे माझं.
1: अच्छा.
0: हा, आणि चांगल्या क्वालिटीचा माल छाकाटवर देण्याचा प्रयत्न करते.
1: अच्छा, खूप छान. तुमचा जो हा जो मानस आहे भविष्यासाठीचा त्याला आमच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्याशी अगदी दिलखुलास गप्पा मारल्यात, खूप मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: आकाशवाणीने मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या अपर्णाताईचे धन्यवाद मानते. धन्यवाद.
2: भारत सरकारच्या लखपती दीदी योजनेतून लखपती दीदी ठरलेल्या दीपाली बेंद्रे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत.

श्रोता, आता आपण महिला विश्व हा कार्यक्रम ऐकलात. आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात आपण लखपती दीदी योजनेतून ठरलेल्या लखपती दीपाली बेदरे यांची अपर्णा कोपटीकर यांनी घेतल्या मुलाखतीचं पुनः प्रसारण आपण ऐकलं. निवेदन होतं अपर्णा कोपटीकर यांचं, तर सादरगत होते योगीराज बच्चे. महिला विश्व हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला. श्रोता, आमची यानंतर उदर्शना कार्यक्रम आताच.

0: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 11 वाजले आहेत। श्रोते प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम।

श्रोतो नमस्कार. आईच्या काळजाचे कवी म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या श्यामच्याई या सर्वकालीन लोकप्रिय कादंबरीवर आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी श्यामच्याई हा चित्रपट बनवला. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुवर्णकमळ पुरस्कार मिळविण्याचा मान श्यामच्याई या चित्रपटानं पटकावला. हा चित्रपट 1954 मध्ये प्रदर्शित झाला. त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला. श्यामच्याई ही कथा श्याम आणि आई या दोघांचीच नसून प्रत्येक आई आणि तिच्या पिलाची आहे. दैनंदिन जीवनामधील छोट्या छोट्या घटनांमधून वागण्या बोलण्यामधून चालण्यामधून आई चिमुकल्या श्यामच्या मनावर संस्कार रुजवते. लेखक आई आणि मुलांमधील नातं अत्यंत तरलपणे मांडत आहे. या चित्रपटातील आईची शिकवण प्रत्येक मुलाला मार्गदर्शक ठरणारी अशीच आहे. चित्रपटातील साधेपणा सुमारे 6 दशकानंतर आजही तितकाच भावतो आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वर्मलाबाई यांनी श्यामच्याई अजरामर केली असं मानलं जातं. माधव वजे या बालमित्राच्या नैसर्गिक अभिनयामुळे श्यामच्याई मातृभक्ती निरागसपणा जबाबदारीचं भान आदी गुणांमुळे पडद्यावरचा श्याम प्रत्येकालाच आपला वाटतो. म्हणूनच प्रत्येक बालमित्राने हा चित्रपट पाहावाच नव्हे तर पुन्हा पुन्हा पाहावा असा हा श्यामच्याई चित्रपट.

शत्रू सागर या चित्रपटातील सागर किनारे दिले पुकारे हे गाणं विशेष लोकप्रिय असं आहे. जेव्हा जेव्हा या गीताची धून आपसुकच आपल्या कानावर पडते तेव्हा तेव्हा आपण ही गुणगुणायला लागतो अशी ही गीत रचना. गाणं सरस्वती, लता दीदी आणि सर्वांचे लाडके किशोरदा यांनी हे गाणं असं काही गायलंय की प्रत्येकाला त्यांचं प्रेम आणि विरह हे गाणं ऐकताना आठवावा लागतो. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया या गाजलेल्या जोडीवर हे गाणं चित्रित झालं होतं. या गाण्यामध्ये प्रेम भावना अतिशय सुंदर आणि हळुवारपणानं मांडलेली आहे. ऐकूयात सागर या चित्रपटातील गीतरचना.

प्रख्यात दिग्दर्शक दाक्षिणात्य दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी आपल्याच एका गाजलेल्या तेलुगू चित्रपटावरून 1979 साली सरगम हा चित्रपट तयार केला. तेलुगूमध्ये नायिकेची भूमिका करणाऱ्या जयाप्रदालाच त्यांनी हिंदी आवृत्तीतही नायिकेची भूमिका दिली. स्वतः जयाप्रदांचं हे हिंदीतील पदार्पण यशस्वी ठरलंच. शिवाय हिंदीतही त्या आघाडीची अभिनेत्री म्हणून विराजमान झाल्या. हिंदीमध्ये त्यांचा पहिला नायक होता ऋषी कपूर. रफी साहेब आणि लता दीदी यांनी हे गाणं कळसावर नेऊन ठेवलं आहे. गाण्यांचा शेवट ग्रुप व्हायोलिन आणि डफ या वाद्यांच्या सुरेख मिलाफानं परिणामकारक केला आहे. ऐकूयात सरगम या चित्रपटातील गीतरचना.

शतक 1960 साली अवघाचे संसार हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शक होते अनंत माने आणि संगीतकार वसंत पवार. या गाण्यामुळे हा चित्रपट त्यावेळी खूपच गाजला, तसंच विनोदी असल्यानं प्रेक्षकांना आवडलाही. यातील कलाकार होते विनोद मूर्ती, राजा गोसावी, शरद तळवळकर, दामुअण्णा मालवणकर आणि शतो या व्यतिरिक्त विवेक, जयश्रीगडकर, पद्मा चव्हाण हेही कसलेले कलाकार होते. गायक होते वसंतराव देशपांडे, सुधीर फडके आणि आशा भोसले. हे गाणं म्हणजे 1960 साली सायकलीचे पुणे कसं होतं याचं दर्शन घडवतं, कारण या गाण्याचे चित्रीकरण हे पुणे शहरामध्येच केलेलं आहे. एका डबल सीट सायकलवरून राजा गोसावी आणि शरद तळवळकर फेरफटका मारत असतानाचा राजा गोसावी यांनी हे गाणं म्हणलेलं आहे. ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटातील ही गीतरचना.

स्मिता तळवळकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित तू तिथे मी हा गाजलेला कौटुंबिक चित्रपट मोहन जोशी, सुहास जोशी, प्रशांत दामले, कविता मेडेकर लाड, सुनील बर्वे अशा सर्वच कलाकारांनी सुंदर कामं या चित्रपटामध्ये केली आहेत. यातील युगायुगांचे नाते आपुले हे गाणं खूप छान आहे. ऐकूयात विजय कोवळेकर यांची आनंदमूळक यांच्या संगीत निर्यात, जयश्री शिवराम आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेली गीतरचना, चित्रपट तू तिथं मी.

क्षेत्र 1980 साली प्रदर्शित झालेला आणि राजदत्त यांचं दिग्दर्शन असलेला भालू हा चित्रपट चांगलाच गाजला. जनकवी पी सळम लिखित गंध फुलांचा गेला सांगून हे गाणं शांत आणि मोकळ्या निवांत वेळेमध्ये ऐकावं असंच आहे. अभिनेता नाना पाटेकर, विक्रम गोखले आणि चंद्रकांत यांच्या या चित्रपटातील भूमिका लक्षात राहणाऱ्या अशाच आहेत. हे गाणं ऐकताच हळूहळू मोगरा, गुलाब आणि जाईजुईंचा सुगंध तुमच्या आमच्या मनामध्ये दरवळल्याशिवाय राहणार नाही. चित्रपटात एका कुत्र्याची भूमिका खूप महत्वाची दाखवलेली आहे. ऐकूयात पी शाळाराम यांची गीतरचना, स्वर सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांचा.

1960 साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकूयात. कृष्णधवल चित्रपटातील हे गीत विशेष लोकप्रिय आहे. राजा गोसावी आणि उषा किरण यांच्यावर चित्रित झालेले हे सुंदर गाणं एकमेकाप्रती असलेल्या प्रेमभावना उघडपणे व्यक्त करण्याचा तो काळ नव्हता. या गाण्यामध्ये नायक नायिकेच्या सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांची सुरेख गुंफण करताना दिसतो. ऐकूयात जनकवी पी सावळराम यांची गीतरचना, संगीत वसंत प्रभू यांचं, तर स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. ऐकूयात कन्यादान या चित्रपटातील गीतरचना.

श्रोते 1986 साली प्रदर्शित झालेल्या पुढचा पाऊल या चित्रपटातील गीत रचनात आपण ऐकूयात. सुधीर मोघे यांनी लिहिलेले हे अप्रतिम गाणं एकाच या जन्मी जणू या गाण्याचे दिल्लीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार

जिने की राह या चित्रपटातील आने से उसके आए बाहर हे गाणं विशेष लोकप्रिय आहे. जितेंद्र आणि तनुजा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खूप सुंदर आहे. महेबूबाचं केलेलं सुंदर वर्णन रफी साहेबांच्या आवाजात ऐकताना खूप छान वाटतं. आनंद लोकशे यांची ही गीतरचना लक्ष्मीकांत पेरलाल यांनी संगीतबद्ध केली आहे. तस्वर आहे मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा.

बरसात हो या गीत रचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. शतक प्रसारित होत मिश्रसाईंचा कार्यक्रम. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT.

0: 2099 रुपए वाला प्लान अब भाई सिर्फ 1111 में 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL हर परिवार का भरोसा।
1: यंदा मंगळसूत्र द्यायचंय तर खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
2: पूना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड।
0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की। BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब भाई सिर्फ 1111 में 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL हर परिवार का भरोसा।
1: यंदा मंगळसूत्र द्यायचंय तर खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
2: पूना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड।
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाले। हसला
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
7: शतत ऐकूयात हरवलेल्या व्यक्ती संबंधीचं एक निवेदन। शतो, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी अंबाजोगाई इथून विष्णू चंद्रसेन मुंडे, वय वर्ष 35, हा राहत्या घरातून दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी बेपत्ता झालेला आहे। त्याचं वर्णन असं आहे, वय वर्ष 35, रंग सावळा, अंधाकृती चेहरा, मजबूत बांधा, 5 फूट उंची, पायात चप्पल, अंध आणि मुखबधीर आहे। काळ्या रंगाची पॅन्ट, निळ्या रंगाचा शर्ट आणि मराठी भाषा त्याला येत आहे। सदरील इसम विष्णूचंद्र सेन मुंडे यांचा शोध चालू आहे। कोणास आढळल्यास 74-49-35-26-00 आणि 94-22-74-29-74 या भ्रमणध्वनीवर कळवावे, असं आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांनी केलं आहे। शेतो, आताच आपण हरवलेल्या व्यक्ती संबंधीचं निवेदन ऐकलं। मिस्टर सनीच्या कार्यक्रमात ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील कैवर्य नादो महानोर यांची गीतरचना। संगीत नियोजन आहे पंडित रजनाथ मंगेशकर यांचा।

शतवत्ता पण लता मंगेशकर यांच्या स्वरातील कैवर्य नादो महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित रघुनाथ मंगेशकर यांचं. मिश्रसेनच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील गीतरचना.

अक्षतातपन पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत नियोजन होतं श्रीनिवास खळे यांचं. क्षत या भक्तिरचनेबरोबरच आजचा मिश्रसेनेचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आज आहे 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबातलं स्थान, त्यांचं समाजातलं योगदान, त्यांचे अनुभव, हक्क, अधिकार, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्याचं महत्त्व आहेच. त्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी संवाद साधतोय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी. डॉक्टर तेजस गयाळ गेल्या 7 वर्षांपासून सायकियाट्री आणि जेरियाट्रिक सायकियाट्री या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेरियाट्रिक सायकियाट्री म्हणजे वृद्धापकाळातील मानसोपचाराची ही एक शाखा आहे, जी प्रामुख्याने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांच्या मानसिक आरोग्याशी आणि आजारांशी संबंधित आहे. डॉक्टर गयाळ, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विषय आपला आजचा असा आहे की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज आहे आणि ज्येष्ठांच्या बाबतीतलं त्यांचं सगळं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक सुद्धा, आणि त्यांचे हक्क, अधिकार आणि त्यांचं आनंदी जीवन या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्व आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या?
1: दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दिवसाची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला जे योगदान दिलंय त्याचा सन्मान करणे. दुसरं म्हणजे वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यांच्या समस्या आहेत त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि तिसरं म्हणजे ज्येष्ठांविषयीचा आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता वाढवणे. या दिवसाची सुरुवात 1988 अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी केली होती. वाढत्या वयाची संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष जावं

0: आणि ज्येष्ठांच्या योगदानाची दखल घेतली जावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. खरं तर हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला एक आठवण करून देतो की आज आपण ज्या समाजात आहोत तो घडवण्यामध्ये ज्येष्ठ पिढीचा एक मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जपलेली मूल्य ही समाजासाठी एक मोठी संपत्ती आहे.
1: बरोबर. आणि यासाठी हा आपण दिन साजरा करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता सर सांगितलं की समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठांचं योगदान खूप महत्वाचं असतं. ते किती महत्वाचं असतं आणि कसं असायला हवं?
0: समाजाची जडणघडण जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये ज्येष्ठ पिढीचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल, शिस्तीबद्दल, संस्काराबद्दल बोलतो त्याचा पाया अनेक पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेला आहे. या अनुभवांना पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं महत्वाचं काम ज्येष्ठ नागरिक करत असतात. माझ्या मतानी समाज घडवण्याची सर्वात मोठी भूमिका म्हणजे पिढ्यांमधला संवाद हा आहे. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, मूल्य, विचार, शिकवणी नवीन पिढीपर्यंत पोचवतात तेव्हा त्यातून समाजाला नवीन दिशा मिळत असते. तसेच प्रत्येक काळात समाज बदलत असतो. काही जुन्या परंपरा जपण्यासारख्या असतात, काहींमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जेव्हा दोन पिढ्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून एक संवाद साधला जातो, एकमेकांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, त्यातून हा समाज समृद्ध होत असतो.
1: आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत राहतो आणि त्याला सामोरं जावं लागतं या लोकांना. पिढ्यांमध्ये अंतर वाढत राहतं, पण सगळ्यात जास्त आव्हानं या पिढीला आत्ताच्या काळामध्ये कोणती आहेत?
0: सो आजचा काळ जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा किंवा वेगाने बदलणाऱ्या माहितीचा काळ असं म्हणतात, की आपण इंग्लिशमध्ये डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन एज असं म्हणतो. या बदलांचा जो वेग आहे तो इतका जास्त आहे की त्याच्याशी जुळवून घेणं हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. आज जी आपली दैनंदिन कामं आहेत ती पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. उदाहरणार्थ विजेचं बिल भरणं, बँकेचं छोटं काम किंवा ऑफिसमधली कामं ही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती होऊ शकतात. ज्यांनी मोबाईल, UPI किंवा डिजिटल व्यवहार शिकून घेतले त्यांचं आयुष्य अधिक सोपं झालं. पण हे आपल्याला जमत नाही असं म्हणून ज्यांनी स्वतःला तंत्रज्ञानापासून दूर ठेवलं त्यांना अधिक किंवा प्रत्येक छोट्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हेच शिक्षणातूनही दिसून येतं की शाळांमधले जे संदेश असतात, त्यांची ऑनलाईन माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, यासाठी पण आता डिजिटल लिटरसी ही आवश्यक झाली आहे. म्हणून तंत्रज्ञान ही आता चैनीची गोष्ट नाही राहिली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि काळानुसार शिकत राहणं ही आता निवड नसून ती सध्याची गरज झालेली आहे.
1: सगळं डिजिटल आता झालेलं आहे आणि नवीन या तंत्रज्ञानाशी जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांनी कशा पद्धतीने यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे किंवा या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी कसं ऍडजस्ट होणं महत्वाचं आहे?
0: सो तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अडचणी येतात त्याच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे की आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, की गाडी चालवणं, नवीन वाद्य वाजवणं किंवा नवीन वाद्य शिकणं, मोबाईल वापरणं, एखादा खेळ शिकणं, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही नवीन पेशींमध्ये जोडणी तयार होत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायनॅप्स असं म्हणतो. सतत सराव केल्यामुळे या ज्या जोडण्या आहेत या अधिक मजबूत व्हायला लागतात आणि या सवयी आपल्याला सहज जमायला लागतात किंवा हे नवीन खेळ, नवीन वस्तू वापरायला आपल्याला सोपं जायला लागतं. पण जसं वय वाढायला लागतं तसं शरीराप्रमाणेच मेंदूमध्ये पण काही नैसर्गिक बदल व्हायला लागतात, की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता मेंदूच्या पेशींना एक लवचिकता लागते. वाढलेल्या वयानुसार ही लवचिकता कमी व्हायला लागते, त्यामुळे आपल्याला सवयी किंवा नवीन सवयी शिकणं, जुन्या पद्धती बदलणं हे जरा अवघड जायला लागतं. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल ॲप्स वापरणं, डिजिटल सेवा वापरणं याच्यामध्ये अडचणी यायला लागतात. बरं, याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाहीत. आपण फक्त त्यांना थोडासा वेळ दिला, थोडं संयम आणि त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवलं तर हे तंत्रज्ञान ते सहज शिकू शकतात. त्यामुळे याच्याकडे भीतीनी नाही पाहायला पाहिजे, ती एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक महत्वाचं आहे.
1: आणि असं जर केलं त्यांनी तर त्यांचंच आयुष्य सुकर होईल, त्यांना सोपं वाटेल ते सगळं करताना जर त्यांनी सवय ठेवली या सगळ्याची.
0: बरोबर.
1: सर, भारतीय कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला तर पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती आपल्याकडे आणि आता पण आहे, पण शहरांमधली परिस्थिती जर आपण बघितली तर बऱ्याच वेळा विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. मुलं मुली कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या गावी असतात आणि बऱ्याच वेळा वृद्ध जोडपं एकटं असतं. अशा वेळी त्यांच्यामधला तो एकटेपणा, समाजामधून तुटले पण जे त्यांच्यामध्ये येतं ते सांधण्यासाठी या लोकांनी काय करायला हवं?
0: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जी आहे

0: त्याच्या मताने एकटेपणा किंवा लोनलीनेस आणि सामाजिक दुरावा म्हणजे सोशल आयसोलेशन या दोन्ही गोष्टी पूर्ण जगासमोरच एक गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत की याला WHO एक पॅन्डेमिक म्हणजे कोविड सारखी महामारी म्हणून घोषित केलं कोविड काळानंतर की हा एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलंय. सो गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण नोकरी व्यवसाय यामुळे अनेक मुलांनी घर गावं सोडली त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. आता घरांमध्ये बऱ्याच वेळेला फक्त आई वडील हे दोघंच राहतात. या बदलामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काहीच नाही. हा एक बदलत्या समाजाची एक नैसर्गिक दिशा आहे
1: किंवा काळ बदलतोय त्याचे हे परिणाम आहेत.
0: बरोबर. तर आज आपण किती ऑडिओ व्हिडिओ कॉल जरी केले किंवा संपर्क ठेवायचा जरी प्रयत्न केला तरी कुठलंही तंत्रज्ञान माणसाच्या सहवासाची स्पर्शाची काळजीची आणि समोर बसून केलेल्या संवादाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नाही की आज आपण पाहतो की एका घरात एकत्र कुटुंबात राहूनही काही लोक एकटे पडलेत. यामध्ये माझ्या मताने स्मार्टफोनचा पण बऱ्याच प्रमाणात वाटा आहे की आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की घरात चार माणसं जरी बसलेली असतील आणि प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर एक प्रत्यक्ष संवाद जो व्हायला पाहिजे तो कमी होतो आणि यामुळे नकळत नात्यांमधलं अंतर थोडं वाढायला लागतं. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की एका मागे एक व्हिडिओज बघत राहणे, रील्स बघत राहणे, सोशल मीडियावरची माहिती वाचत राहणे, याच्यातनं परस्पर संवाद कमी होतो. त्यामुळेच डिजिटल जगा इतकंच आपल्या आजूबाजूच्या माणसांशी असलेलं जे आपलं नातं आहे ते जपणंही तितकंच महत्वाचं आहे. याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते दाखवायला. त्यांची दोन्ही मुलं परदेशात राहतात. ती चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत. त्यांना ते रोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या नातवंडांशी त्यांचं बोलणं होतं, त्यांना पैसे महिन्याच्या महिन्याला पाठवले जातात, सगळ्या सोयीसुविधा औषधं या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी मिळतात. पण हे आजोबा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले की डॉक्टर माझ्याकडे सगळं आहे पण माझ्यासोबत बसून चहा पिणारा माणूस माझ्या आजूबाजूला नाहीये. तर याच्यात त्यांच्या या वाक्यामध्ये त्यांच्या एकटेपणाचं एक दुःख दडलं होतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये
1: आपतजन कोणीतरी त्यांच्या जवळ नाहीये ज्याची त्यांना खंत होती.
0: बरोबर.
1: सर, हा झाला मानसिक एकटेपणा, पण या व्यतिरिक्त शारीरिक समस्या पण त्यांना भरपूर असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिक समस्याही खूप असतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मानसिक समस्यांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमनली किंवा साधारणपणे या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. डिमेन्शियामध्ये होतं असं की मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या थोड्या कमकुवत व्हायला लागतात किंवा त्यांची संख्या कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे स्मरणशक्तीमध्ये अडचण येते, त्याच्यासोबत विचार करण्याची क्षमता, संभाषण कौशल्य, एकाग्रता या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी यायला लागतात. त्यासोबतच नैराश्य किंवा डिप्रेशनचा आजार जो आहे तो पण या लोकसंख्येमध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. नैराश्याला या लोकांमध्ये असं वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं असं लोकांना वाटतं, पण ते तसं नाहीये. की जर याचं जर का योग्य वेळी निदान झालं आणि लवकर उपचार झाले तर याच्यावर खूप प्रभावीपणे मात करता येते. यासोबतच काही दोन मानसिक समस्या आहेत ज्या या दोन गोष्टींचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पहिली जी संकल्पना आहे त्याला मराठीमध्ये वयोभेद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये एजिझम असं म्हणतात. वय वाढलं म्हणून एखाद्या व्यक्तीकडे कमी लेखून पाहणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांना महत्व न देणं किंवा त्यांना परावलंबी असल्याची जाणीव करून देणं, कौटुंबिक किंवा सामाजिक निर्णयांपासून त्यांना दूर ठेवणं हे या वयोभेदाचं स्वरूप आहे. दुर्दैवाने या घटना आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप बघायला मिळतात. याबद्दल समाजामध्ये अजून जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे जो थोडासा संवेदनशील आहे पण त्याबद्दल बोलणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं. तो म्हणजे वृद्धापकाळात होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ. आपण बातम्यांमधनं असं अधूनमधून वाचतो ऐकतो की मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून स्वतःच्या आई वडिलांवरच अत्याचार झाल्याच्या घटना येतात. या अत्यंत दुःखदायक गोष्टी आहेत पण दुर्दैवाने ही आपली सध्याची वास्तविकता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य त्या यंत्रणेची आणि कायद्याची मदत घ्यायला त्यांनी संकोच नाही करायला पाहिजे.
1: आणि ते सगळं शिकून घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना जर कधी वेळ आली असं काही करण्याची, मदत घेण्याची, तर ती घेता आली पाहिजे. सर, यालाच जोडून एक पुढे मी असा एक प्रश्न विचारते की मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोललात पण बऱ्याच वेळा काही शारीरिक त्यांच्या समस्यांमुळे पण त्यांचं मानसिक आरोग्य ढळतं. जसं की बहिरेपणा असतो बऱ्याच जणांना, त्यांना ऐकू येत नाही, कुटुंबातले सदस्य त्यांच्यावर रागावतात किंवा चिडतात, त्यामुळे सुद्धा हे लोक मानसिक आरोग्याला बळी पडतात. तुम्ही काय सांगाल?
0: वाढत्या वयामध्ये जर का आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या संदर्भात मला मध्यमवयीन

श्रोत्यांना सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगावी वाटते की आरोग्याची जी गुंतवणूक आहे ती आपण जितके कमी वयापासून सुरू करतो तितकं वृद्धापकाळामध्ये आपल्याला ती जास्त फायदेशीर ठरू शकते. होतं असं की एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मेंदूमध्ये असे काही बदल होतात की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. सो वाढत्या वयामध्ये जरी वय वाढलं तरी निरोगी आणि सक्रिय राहणं शक्य आहे याच्यासाठी काही सोप्या सोप्या सवयी आहेत. काही गोष्टी आपण सातत्याने पाळल्या, या गोष्टी म्हणजे एक नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी आणि शांत झोप असायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, व्यसनांपासून दूर राहायला हवं, संतुलित आहार असायला हवा किंवा शारीरिक आजार जे आहेत त्यांचा नियमित सल्ल्यानुसार इलाज व्हायला हवा, या सवयी जर का आत्मसात झाल्या तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं टिकून राहू शकतं. वाढत्या वयातल्या अनेक समस्या ऍक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात, त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच

0: समस्या ऍक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच कार्यक्षमता आपण जितक्या जास्त वेळाकरता टिकवून ठेवू तितकं हे वृद्धत्व निरोगी राहू शकतं. आपण झोपेबद्दल बोललो की शांत झोप जेव्हा 7-8 तास होते माणसाची, त्यातनं शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, त्यासोबतच पेशींच्या दुरुस्तीचं काम अजून व्यवस्थित होतं. व्यायामाचं जर का बोलायला झालं तर त्यात दोन महत्वाचे व्यायामाचे प्रकार आहेत. एक म्हणजे हृदय आणि फुफ्फुसासाठीचा व्यायाम, ज्याला एरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात. उदाहरणार्थ रोज 40-45 मिनिटं चालणं, वॉकिंग करणं किंवा सायकलिंग करणं, यांनी हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्नायू बळकट करणारा व्यायाम असं म्हणतात, की याला एनएरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश असतो. होतं असं की 40 नंतर आपले जे स्नायू आहेत ते कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामुळे जसं वय वाढतं तसं तोल जायला लागतो, पडायची शक्यता वाढते, हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. आपण बऱ्याच वेळेला परदेशी विमानतळांवर पाहतो की तिथे फक्त भारतीय नागरिकांनाच व्हीलचेअर लागते. तिथले जे नागरिक आहेत ते त्यांची हालचाल स्वतंत्रपणे करतात, त्यांना कुठलाही आधार लागत नाही. त्याचं कारण असं असतं की स्नायू बळकट असल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहिलेली असते. आपल्याकडे मात्र वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त तरुणांसाठीच आहे अशी एक गैरसमजूत आहे. ऍक्च्युली जर का योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने हे व्यायाम केले तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण खूप फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामांमुळे स्नायू, हाडं, शरीराची एकंदरीतच कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होते. आठवड्याभरामध्ये हृदयासाठीचे आणि स्नायूंसाठीचे हे सगळे मिळून जरी संपूर्ण आठवड्यात आपण 2-3 तास काढले तरी पण हे व्यायाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात असं संशोधनात लक्षात आलंय. यासोबतच आहाराबद्दल आपण बोलत होतो की आहारामध्ये पुरेसे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असायला हवेत. प्रोटीन पुरेसे घेतल्यामुळे स्नायूंची झीज कमी होते आणि प्रोटीन्स करता कडधान्य, मूग मटकी, सोयाबीन, पनीर किंवा अंडी या गोष्टींचा समावेश रोजच्या डाएटमध्ये असायला हवा. त्याच्यासोबत जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो ते ऑलिव्ह ऑइल किंवा अक्रोड, सुका मेवा या गोष्टींमधनं मिळतात. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असल्याने जीवनसत्वे मिळतात जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अजून उपयुक्त असतात. त्यामुळे जरी वय वाढणं आपल्या हातात नाहीये पण या वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन सक्षम ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.
1: म्हणजे थोडक्यात त्यांची दिनचर्या कशी असायला हवी हा सल्ला तुम्ही दिलेला आहे. सर, शारीरिक तपासण्या आणि मानसिक काही रोग असतील तर त्यासाठी त्यांनी काय काय करायला हवं?
0: सो पहिले आपण जर शारीरिक तपासण्यांबद्दल पाहिलं तर कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या त्या व्यक्तीच्या वयानुसार, जीवनशैलीनुसार किंवा फॅमिली हिस्ट्री, कौटुंबिक इतिहास, आधीपासून काही आजार चालू असतील त्यानुसार केल्या जातात. काही मूलभूत तपासण्या आहेत की बीपी तपासणे, रक्तातली साखर तपासणे, वजन किंवा कमरेचा मोजमाप ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो हे तपासायला पाहिजे, कोलेस्ट्रॉलची चाचणी व्हायला पाहिजे. शक्यतो 40 नंतर जर का कुटुंबामध्ये बीपीचा आजार असेल, शुगरचा आजार असेल, हृदयविकाराचं हिस्ट्री असेल किंवा कॅन्सरच्या आजाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या तपासण्या वेळोवेळी व्हायला पाहिजे. 40 नंतर वर्षातून एकदा आणि 60 नंतर 6 महिन्यातून एकदा या तपासण्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या पाहिजेत. CBC, लिपिड प्रोफाईल, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी किंवा विटॅमिन B12, विटॅमिन D या तपासण्या केल्या जाऊ शकतात. आणि ज्यांना हृदयासंदर्भात किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भात काही आजार असतील तर त्यांनी ECG 2D ECO या तपासण्या इथे करू शकतात. कुठलीही तपासणी फॅमिली फिजिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. फक्त भीतीपोटी सतत तपासण्या करणं हेही मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्या संदर्भातच आपण एक मानसिक आजाराबद्दल बोललो की आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल 1 मिनिटात आत्ता पाहिलं. या आजारामध्ये स्मरणशक्ती जर का कोणाची परत कमी होत असेल, विसरायला परत होत असेल, विचाराची क्षमता कमी होत असेल तर त्याच्यासाठी काही विशेष चाचण्या किंवा मानसिक बौद्धिक चाचण्या असतात ज्याच्यातून डिमेन्शियाचं निदान करायला सोपं जातं. हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो त्याच्यावर तितक्या लवकर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो आणि त्यातनं होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. की म्हणजे एखादं उदाहरण द्यायला झालं तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्यातनं एखादा छोटा प्रॉब्लेम मोठा होऊ नये म्हणून आपण ती सर्व्हिसिंग करत असतो, तसं आपल्या शरीराचंही तसंच आहे. तर या तपासण्यांना घाबरायची गरज नाही, त्या तपासण्या आजार लवकर ओळखून त्यांच्यावरती उपचार करण्याची एक संधी असते अशा प्रकारे यांच्याकडे पाहायला पाहिजे.
1: या ज्येष्ठ मंडळींचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनी कुठली जबाबदारी पार पडली पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांची कशी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे?
0: सो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे फक्त त्यांना औषधं देणं आणि डॉक्टरांकडे घेऊन जाणं एवढंच नाहीये, तर त्याच्यासोबत त्यांची शारीरिक, मानसिक

0: आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने मिळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, जसं आपण आता पाहिलं की आहार हा समतोल आणि पौष्टिक असायला हवा. मैद्याचे तेलकट पदार्थ कमी बनायला पाहिजेत घरी, गोड पदार्थ कमी बनायला पाहिजे. सो कुटुंबाने मिळून जर का आहाराचं नियोजन केलं तर या सवयी पाळणं थोडं सोपं होऊ शकतं. त्यासोबतच आपण व्यायाम पाहिले आता की ज्यांना हे आपण आधी बोललेले व्यायाम सगळे जर का शक्य नसतील तर त्यांच्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचा सहकारी बनू शकतो. की त्यांच्यासोबत एकत्र चालायला जाणं, फिरायला जाणं, त्यांच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणं, फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेणं, यांनी थोडं सातत्य टिकून राहतं. तर त्यामुळे ही एक भूमिका कुटुंबीय करू शकतात. बरं, आपल्याकडे अजून एक गैरसमजूत आहे की वृद्धापकाळ म्हणजे फक्त आराम करायला पाहिजे, तर असं नाहीये. शरीराला आणि मनाला आपण जर का सक्रिय ठेवलं तर त्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. छोटी छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, जसं स्वयंपाकामध्ये मदत करणे, एखादा पदार्थ बनवणे, किंवा नातवंडांना अभ्यासामध्ये मदत करणे, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होणं, याच्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं, स्वतःचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्यासोबतच मेंदूलाही व्यायाम मिळणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमितपणे वाचन करणं, शब्दकोडी सोडवणं किंवा सुडोकू, बुद्धिबळ, पत्ते याच्यासारखे खेळ खेळणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन वाद्य शिकणं, याच्याने मेंदूला चालना मिळते. बरं, त्यासोबत आपण पाहिलं की डिजिटल व्यवहार हे आता अपरिहार्य झालेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जरी आपण पूर्ण मोबाईल आणि त्याचे व्यवहार काढून नाही घेतले ज्येष्ठ व्यक्तींकडून, तरी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना तुम्ही पासवर्ड टाकू शकता, त्यांच्या व्यवहारांना काहीतरी मर्यादा ठेवू शकता. तर ही सुरक्षितता घेतली तर ते त्यांचे व्यवहार इंडिपेंडेंटली करू शकतील. सामाजिक दुराव्याबद्दल आता बोलत होतो की त्यांना ज्येष्ठ मंडळी जी असतात, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याशी रोज घरामध्ये अर्थपूर्ण संवाद व्हायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारणं, एकत्र जेवण करणं, की दिवसातून एक तरी जेवण एकत्र व्हायला पाहिजे, एखादा खेळ खेळणं, एखादा चित्रपट पाहणं, एखादी मालिका पाहणं, या गोष्टी केल्याने ही नाती अजून घट्ट होतात. आणि जर आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्या स्मरणशक्तीत काही अडचणी आहेत का, त्यांना इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला लवकर कळू शकतं. यासोबतच घरात काही छोटे छोटे उपाय आहेत की रात्री घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवायला हवा, बाथरूममध्ये हँडल्स बसवायला हवीत. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा पडायचा धोका कमी होतो. बरं, वाढत्या वयानुसार स्वभावामध्ये काही बदल नैसर्गिकपणे होत असतात, की चिडचिडपणा वाढणं, जास्त काळजी वाटणं किंवा घरच्यांची वारंवार चौकशी करणं, तर या गोष्टी अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेने येऊ शकतात. तर अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी आपण संयम पाळला, समजूतदारपणा दाखवला तर हे फायदेशीर ठरू शकतं.
1: सर, हे आपण चालणाऱ्या फिरणाऱ्या ज्येष्ठांबद्दल बोललो, पण घरामध्ये बऱ्याच वेळा काही गंभीर आजारांनी ग्रस्त अशी ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्या प्रति कुटुंबाचं काय योगदान असायला हवं?
0: त्यांच्या प्रति कुटुंबाचं मला असं वाटतं की त्यांची मेडिकल केअर आणि त्यांच्या ट्रीटमेंट संदर्भात गोष्टी तर सगळेच कुटुंबीय करतात, पण त्यांना एक जो भावनिक आधार आणि त्यांना आपला सहवास जो हवा असतो तो जर का आपण त्यांना दिला, की त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी बसल्या बसल्या आपण एखादा काहीतरी बोर्ड गेम वगैरे खेळला, तर त्यातून त्यांना एक धैर्य मिळतं, त्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळतो, त्यातून त्यांना ही भावना मिळते की आपण अजूनही या घरामध्ये हवेसे आहोत किंवा आपण नकोसे नाही होत, आपण या घरावरती ओझं नाही होत. या गोष्टीमुळे त्यांचं मनोधैर्य थोडंसं वाढू शकतं.
1: किंवा या अशा गोष्टींमुळे आजारांनी ग्रस्त असल्यावर हताश निराश खूप लवकर होतात मंडळी, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारीही कुटुंबातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे. नक्की. सर, एकूणच सकारात्मक आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर या ज्येष्ठांनी काय करायला हवं?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खरं तर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी असा एक कुठला जादूचा उपाय तर नाहीये, पण काही साध्या सवयी जर का आपण शरीराला मनाला लावल्या तर त्यातून फायदा होऊ शकतो. सर्वात पहिले म्हणजे स्वतःला शक्य तितकं सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे महत्वाचं आहे, की आपली एक स्वतंत्र ओळख, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपल्या क्षमतांवरचा विश्वास टिकून राहायला हवा. आपण आता सवयींबद्दल बोललो की नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, आरोग्याची काळजी, यामुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते आणि ही टिकून राहण्याने आपलं आयुष्य एक स्वावलंबी किंवा आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतं. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा निवृत्ती याचा अर्थ असा नाही की आयुष्य थांबणं, ती आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. की नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा उद्देश संपला किंवा ध्येय संपलं असं असायला नको. त्यानंतर आपण एखादा नवीन छंद जोपासू शकतो, रिटायरमेंट नंतरही नवीन काही कौशल्य शिकू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अनुभवातून तरुण पिढी

0: काहीतरी मार्गदर्शन करू शकतो ज्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो. बर, तसंच आपलं मन जे आहे ते वर्तमान काळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामध्ये अडकून न पडता आजचं दिवस जर का आपण मनापासून जगलो तर ते आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी आपण प्राणायाम किंवा ध्यान, योगा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम या गोष्टी करू शकतो. बर, सगळ्यांनीच सगळे प्रकार करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. जो प्रकार आपल्याला आवडतो आणि जो आपण सातत्याने करू शकतो तो निवडणं महत्वाचं आहे. यासोबतच आपण इतरांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये सहभागी झालो, आपण आपली नाती जपली, आपल्या जवळच्या लोकांशी जर का आपण नियमित संपर्कात राहिलो तर हेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा गोष्टी आपण सातत्याने पाळल्या तर सकारात्मक आणि आनंदी राहणं तितकं कठीण नाही आहे.
1: बरोबर सर, मगाशी आपण पिढ्यांमधला विसंवाद यावर बोललो की घरामध्ये ज्येष्ठ, त्यानंतर मधली पिढी आणि त्यानंतर नातवंड अशी पिढी असते. यातला संवाद जर वाढवायचा असेल किंवा चांगला करायचा असेल तर ज्येष्ठांनीच कसा पुढाकार त्यामध्ये घ्यायला हवा आणि घरातल्यांनी कशी त्यांना साथ द्यायला हवी.
0: नवीन पिढीशी संवाद साधताना मला असं वाटतं की त्यांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला पाहिजे की आपल्या अनुभवाचा उपयोग हा त्यांना मार्गदर्शन करायसाठी व्हायला पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आजकालची मुलं हट्टी झाली आहेत, मोबाईलमध्येच असतात, आणि आमच्या काळात असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे आमच्या काळात असं नव्हतं याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी एक पक्की गैरसमजूत काही लोकांमध्ये असते. की इतिहासात इवन प्राचीन लिखाणांमध्ये याची उदाहरणं सापडतात की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपल्या पुढची पिढी जी आहे ती कमी शिस्तीची आहे, कमी मेहनतीची आहे, स्वार्थी होत चालली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या खूप सकारात्मक पद्धतीने आपण त्याची आठवण काढत असतो आणि नवीन पिढीमध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं की असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं आहे किंवा हे बदल आपल्याला आपल्या मनाला कधी कधी पचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीकडे फक्त टीकेच्या नजरेने न पाहता त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समजून घेणं हे आवश्यक आहे. पिढ्यांमधला संवाद जो आहे तो वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पथी, म्हणजे स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करणं की आजची जी पिढी आहे त्या पिढीचं जग, तंत्रज्ञान, स्पर्धा किंवा जागतिकीकरणामुळे खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे आपली आई वडील, आपले आजी आजोबा यांची जी पिढी होती त्या पिढीने काटकसरीचं जीवन जगलं, त्यांचे संघर्ष वेगळे होते, त्यांनी समाजामध्ये खूप वेगवेगळे बदल अनुभवले. त्यामुळे या दोन्ही पिढींचे जे अनुभव, मूल्य आणि अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. म्हणून संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा संदर्भ समजून घ्यायला हवा, कुठलंही लेबल किंवा ठोकताळे न लावता त्यांच्या विचारामागचं कारण समजून घ्यायला हवं. त्यामुळे कुठलाही वाद आपण सुसंवादामध्ये बदलू शकतो. दोन पिढ्यांमधला मतभेद होणं हा अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या मतभेदांमधून, गैरसमजामधून दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण जर का एकमेकांबद्दलच्या अपेक्षा थोड्या वास्तववादी ठेवल्या, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर यातून हे शक्य होऊ शकतं. एक मोकळा, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद जर का आपण चालू ठेवला तर त्यातून हे सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जसं आपण बोललो होतो की एकत्र वेळ घालवणं हे महत्वाचं आहे, गप्पा मारणं, एक चांगला वेळ एकमेकांसोबत जेव्हा आपण घालवतो
1: किंवा चित्रपट बघणं, जर ती मंडळी जाऊ शकत असतील बाहेर,
0: बरोबर,
1: तर बाहेर जाऊन एन्जॉय करणं पण हा एक चांगला मार्ग आहे
0: अगदी
1: संवाद वाढवण्यासाठीचा कुटुंबामधला.
0: हे केल्याने जो एकमेकांवरचा विश्वास वाढतो तो विश्वास वाढल्यामुळे कुठल्याही कठीण विषयावरती पण आपण मोकळेपणाने गप्पा मारू शकतो.
1: सर, आजचा हा 21 ऑगस्ट हा जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करतो आहोत त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव व्हावी आणि समाजाला सुद्धा याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिन आपण साजरा करत असतो. शासनाने अनेक सुविधा या लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजना त्यांनी द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
0: तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचा एक कायदा आहे, तो म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ऍक्ट 2007. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल मिळण्याचा एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे एसटी प्रवासामध्ये सवलती आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा आहेत, वृद्धापकाळामध्ये पेन्शन योजना आहेत. त्यासोबतच एक 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध आहे. यामुळे सुविधा भरपूर आहेत, पण त्याबद्दलची माहिती असणं आणि गरज पडल्यास ते वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या मतानी फक्त पेन्शन किंवा आर्थिक मदत पुरेशी नाही.

0: तर एक सर्वांगीण आधार व्यवस्था मिळणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. त्यामध्ये सहज उपलब्ध असलेली आरोग्य सेवा असायला हवी, मानसिक आरोग्य सेवा, फिजिओथेरपी किंवा डे केअर सेंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो की ज्या नातेवाईकांना आपल्या आई वडिलांची काळजी रोजच्या रोज घेणं शक्य नाही त्यांना डे केअर सेंटर्समध्ये ठेवता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांचे क्लब्स असतात, कायदेशीर मार्गदर्शन किंवा गरज पडल्यास त्यांना घरपोच नर्सिंग किंवा हेल्पर्स हे मिळायला हवे यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच 14567 ही जी हेल्पलाईन आहे याबद्दलही जनजागृती आणि माहिती लोकांना हवी. सो वृद्धत्व हा फक्त वैद्यकीय विषय नाहीये, तो आरोग्य, कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मिळून सांभाळायचा एक विषय आहे.
1: शासन स्तरावर याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणखी काय करायला हवं, जसं की हॉस्पिटल्समध्ये त्याविषयी काही तुम्ही योजनांसंदर्भामध्ये काही माहिती देऊ शकलात, किंवा शाळांमधून किंवा इतर संस्थांमधून सामाजिक, तर कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो समाजावर?
0: मला असं वाटतं की समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिक क्लब्स आहेत किंवा जे ज्येष्ठ मंडळ आहेत तिथे जाऊन डॉक्टरांनी किंवा हेल्थ वर्कर्सनी याबद्दल लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, याबद्दलची माहिती जर का नियमितपणे लोकांपर्यंत आपण पोहोचवत राहिलो तर लोकांना हे कळेल की या सुविधा आपल्याकरता उपलब्ध आहेत. या सुविधा फक्त पेपरवरती राहून त्यांचा उपयोग होत नाही, त्यांची जेव्हा लोकांना माहिती होते आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो तेव्हा याच्यातनं ऍक्च्युली फायदा लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
1: सर, एकूणच या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना, म्हणजे अर्थातच ज्येष्ठांना सुद्धा आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा?
0: सो 21 ऑगस्टचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतो की ज्येष्ठ नागरिक एक समाजावरचं ओझं नसून आपल्या अनुभवाचे, मूल्यांचे, संस्काराचे एका अर्थाने वाहक आहेत. की वाढतं वय ही फक्त आजारपणाची नाही तर सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सक्रियपणे जगण्याची वेळ असायला हवी. त्यांच्या शारीरिक आरोग्य इतकंच, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं स्वावलंबन, त्यांचा सामाजिक सहभाग आणि कुटुंबाचा आधार हाही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जर का आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांसाठी थोडा वेळ काढला, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव मनापासून ऐकून घेतले आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात, तर हे खूप आवश्यक ठरू शकतं. कधी कधी आपल्या दिवसातील काही मिनिटं जरी आपण काढली, एखादी प्रेमळ विचारपूस केली, एक चहाचा कप जरी आपण त्यांच्यासोबत शेअर केला तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. शेवटी मला एवढंच सांगा वाटतं की वृद्धत्व हा आयुष्याचा शेवटचा टप्पा जरी असला तरी तो निष्क्रिय असण्याची गरज नाही. योग्य सवयी, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सहभाग असेल तर तो आयुष्याचा समाधानाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरू शकतो. निरोगी आणि आनंदी वृद्धत्व ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी नाहीये तर ती संपूर्ण कुटुंबाची, समाजाची एक सामूहिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसावा, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या दैनंदिन वागणुकीचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे.
1: सर, खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना केलेलं आहे आजच्या या संवादामधनं. ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान असायला हवा. सर, आज तुम्ही इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉक्टर तेजस कयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. मैत्रिणींनो, काही काही आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात. विशेषतः काही ठिकाणांविषयीच्या आठवणी किंवा काही गावांविषयीच्या आठवणी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. अशाच एका आठवणीतल्या गावाची आता आपण सफर करतोय आपली मैत्रीण सरिता रडके हिच्यासोबत.
1: वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव, वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गाव, किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गाव. हिंगणघाट माझ्या आठवणीतलं लहानपण घालवलेलं माझं लाडकं गाव. खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर येता येता भारतातील कित्येक ठिकाणं कित्येक गावं पाहिलीत. माझे यजमान आधी भारतीय सेना अधिकारी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी असल्यामुळे आमच्या बदल्या आपल्या देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशांना झाल्यात. अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते समुद्री किनाऱ्यापर्यंत माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अमूल्य ठेवा पाहून अभिमानाने मान उंचावते, मन भारावून जातं. इथली संस्कृती इथल्या परंपरा परिधान भिन्न भिन्न आहेत, पण अशा विविधतेत कायम स्थिरावलेली एकता विश्वाच्या नकाशात अन्यत्र कुठेच नाही याची सुखद जाणीव पुन्हा पुन्हा होते आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान द्विगुणित होतो. या सर्व ठिकाणच्या मनाच्या भटकंतीतही मन मागे मागे पळत जातं आणि येऊन थांबतं माझ्या आठवणीतल्या गावात हिंगणघाटमध्ये. महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातलं त्या काळचं एक अगदी लहानसं तालुक्याचं शहर हिंगणघाट. खरं तर शहर म्हणण्या इतकं देखील मोठं नव्हतं त्या काळात हिंगणघाट. श्रोते हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तर हे नावही ऐकलं नसेल कधी, पण म्हणून काय झालं, आमचं हिंगणघाट ते हिंगणघाट. आणि हो, मला खात्री आहे एकदा का तुम्हाला हिंगणघाट आणि त्याच्या अवतीभोवतीची सभोवतालच्या प्रेक्षणीय आणि महत्वपूर्ण स्थळांची माहिती कळली की तुम्ही मलाही इथेच विसराल आणि ताबडतोब निघाल माझ्या आठवणीतलं गाव बघायला हिंगणघाटला. अरे अरे, पण थोडं धीर धरा. आपली निघायची तयारी तर झाली, पण आधी हे तर ठरवूया की आपल्या या हिंगणघाट ट्रीपची सुरुवात कुठून करायची. मुंबईहून, म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतून जर हिंगणघाटला जायचं म्हटलं तर आगगाडीने हे अंतर 776 किलोमीटर आहे, बसनी किंवा कारनी 645 किलोमीटर आणि विमानानी नको, जाऊ दे, दुसरा पर्याय शोधूया. दुसऱ्या पर्यायात पुण्याहून निघायचं, पण इथे या रस्त्याने देखील 730 किलोमीटर म्हणजे समृद्धी महामार्गाने देखील कमीत कमी 11 तास लागतील आणि रेल्वेनी तर तब्बल 840 किलोमीटरचा पल्ला. मग आता काय करायचं, हरकत नाही, जहा चाह वहां रा.

आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरहून निघूयात. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला रेल्वेपेक्षा कार किंवा बसने हा प्रवास सोयीस्कर होईल. हे अंतर 413 ते 427 किलोमीटर आहे. पूर्वी तर प्रवासाला खूप वेळ लागायचा, पण आता समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुलभ, सोयीस्कर आणि छोटा झाला आहे. आपण नागपूर मार्गे निघू, म्हणजे थोडं नागपूरही बघता येईल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नागपूरहून हिंगणघाट फारसं दूर वाटत नाही, अगदी जवळच्या टप्प्यात आल्यासारखं वाटतं. ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे नागपूर. नागपूर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये संत्र्याचं अमाप उत्पादन होतं. नागपूरसारखी रसदार, चवदार, दर्जेदार संत्री अन्यत्र कुठेही नाहीत. इथून देश विदेशात संत्र्यांची निर्यात केली जाते आणि म्हणूनच नागपूर शहराची ओळख ऑरेंज सिटी म्हणून आहे. पण या शहराची मोठी विशेषता म्हणजे आपल्या भारत देशाचा भौगोलिक मध्यबिंदू इथे नागपूरमध्येच आहे. 1907 साली इथे भारताचा मध्यबिंदू स्तंभ उभारण्यात आला. याला झिरो माईल स्टोन किंवा भारताचा मध्यबिंदू म्हणतात. इथून हिंगणघाट 75 ते 76 किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1.5-2 तासाचा प्रवास. राजे रघुजी भोसले यांनी तलवारीच्या पराक्रमानं सुरक्षित केलेलं विदर्भातील सगळ्यात मोठं शहर म्हणजे नागपूर. रघुजी राजांनी धर्म, कला, संस्कृती, शिक्षण आणि लोककल्याणात महत्वाची कार्य केलीत. नागपूर शहरातले शुक्रवार तलाव, अंबाझरी तलाव आणि तेलंगखेडी तलाव ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. शहरातील टेकडी गणेश मंदिर तर नागपूरकरांचं लाडकं दैवतच आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA मैदान फार पूर्वीपासून गाजलेलं मैदान आहे. इथे कित्येक रणजी आणि स्थानीय क्रिकेट सामने रंगलेत. आता आधुनिक VCA स्टेडियम जामठा इथे आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम आणि कस्तुरचंद पार्क या दोन ठिकाणांचं महत्वही अपार आहे. नागपूर शहरातच विश्वविख्यात ती दीक्षाभूमी आहे जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे देश विदेशातून लाखो अनुयायी एकत्र येतात. अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार नागपूर असल्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. नागपूर हिंगणघाट मार्गावर मध्ये वर्धा शहर लागतं. हो, अगदी बरोबर. हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातच तालुक्याचं शहर आहे. इथून तर हिंगणघाट अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. खरं तर वर्ध्याशीही माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट अशी की माझा जन्मच वर्ध्याला झाला, पण ती आठवण माझ्या आठवणीत नाही बरं का. नंतर 2.5-3 वर्षापासूनचं सगळं आठवतोय. माझ्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत वर्ध्यात होतो आम्ही. वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजातकाचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या. त्या बिया म्हणजे खेळातले पैसे होते. त्यावेळी पहिल्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाली, पहिला नंबर, पेडेकाऊ 100. मग आणखी काय हवं एवढ्या लहान वयात. त्यानंतर लगेच हिंगणघाटला बदली झाली. पण हिंगणघाटला जाण्यापूर्वी थोडं वर्धा दर्शन करूया. माझ्या जन्मगाव वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे सेवाग्राम. सर्वत्र प्रसिद्ध असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आश्रम असणारं सेवाग्राम. April 1936 या आश्रमाचं बांधकाम करण्यात आलं. सेवाग्राम आश्रमात बापू कुटी, बा कुटी, आदिनिवास, महादेव कुटी, किशोर निवास, परचुरे कुटी आणि प्रार्थना स्थळ ही मुख्य स्थळं आहेत. भारत छोडो आंदोलन, ग्रामोद्योग, खादी, मूलभूत शिक्षण, नई तालीम, अस्पृश्यता निर्मूलन, ग्राम स्वराज्य आणि सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक महत्वाचे निर्णय याच आश्रमात घेण्यात आलेत. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आणि महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे.

वर्ध्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरच म्हणजे वर्ध्याच्या हद्दीतच धाम नदीच्या काठावर पवनार आश्रम वसलेला आहे. 1934 साली भूदान चळवळीचे प्रणेते श्री आचार्य विनोबा भावे यांनी या आश्रमाची स्थापना केली. खऱ्या अर्थानं आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमीच होती. चला आता जाऊ एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यातच हिंगणघाट पासून 32 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात गिरडच्या टेकडीवर. गिरड टेकडी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे आणि का नसावं. इथली महत्ता ऐकल्यावर तुम्ही देखील अचंबित व्हाल. आख्यायिकेनुसार प्रसिद्ध सुफी संत हजरत शेख फरीद बाबा 1244 सुमारास या टेकडीवर आलेत आणि त्यांनी याच गिरडच्या टेकडीवर दीर्घ काळ तपश्चर्या केली. खरी गंमत तर पुढेच आहे. जेव्हा शेख फरीद बाबांचं देहावसान झालं तेव्हा बाबांची समाधी किंवा कबर टेकडीवरच बांधण्यात आली. पण नक्की कुठे, तर टेकडीवरच एक श्रीराम मंदिर आहे त्याच्या शेजारीच. तेही सर्वसंमतीनं, कुणाचंही भांडण तंटा नाही, मारामारी नाही. आणि त्यामुळेच हे स्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं. आता आपण हिंगणघाटच्या म्हणजे माझ्या आठवणीतल्या गावाच्या आणखी जवळ आलोत. 25-30 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात माणगाव नावाचं हे स्थान आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे 3 नद्यांचा पवित्र संगम होतो. वेणा किंवा वणा नदी, वर्धा किंवा धाम नदी आणि आसोदा किंवा यशोदा नदी, या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो ते हे पवित्र मांडगाव. सामान्यतः आपल्याला अलाहाबाद किंवा वाराणसीचाच त्रिवेणी संगम माहीत आहे. तीर्थराज प्रयाग किंवा प्रयागराज, गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम असो. मांडगाव इथे मांडो ऋषींनी घोर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं मुरलीधर मंदिर आहे. माणगावला कोळीबा बाबांचं तीर्थक्षेत्रही मानलं जातं. इथल्या ब्रह्मणपुरे महाराजांच्या समाधीचं महत्व अपार आहे. आषाढी एकादशीला आणि रामनवमीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी दिसते. हे तर झालं धार्मिक महत्व. पण हे छोटंसं वाटणारं माणगाव हातमाग उद्योगासाठी आणि मातीच्या मोठमोठ्या घागरी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंगणघाट पासून सुमारे 25-30 किलोमीटर अंतरावरच केळझर हे स्थान आहे. केळझर हे प्राचीन मंदिर तिथल्या टेकडीवरील किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची खूप गर्दी असते. इथे असलेलं प्राचीन महाकाली मंदिर हे परिसरातल्या प्रसिद्ध अशा शक्तीपीठातलं एक मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, आणखीन एका ऐतिहासिक आणि महत्वाच्या स्थळाला आपण धावती भेट देऊया. माझ्या आठवणीतल्या गावापासून हिंगणघाटपासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावर आहे आष्टी हे गाव. पण त्या गावाची ओळख केवळ आष्टी म्हणून नाही तर शहीदांचे आष्टी किंवा आष्टी शहीद म्हणून आहे. त्याला तसं ठोस कारणही आहे. 1942 चले जाओ अंग्रेजो भारत छोडो आंदोलनात त्या गावाने अद्वितीय बलिदान दिलं. एवढंच नव्हे तर 16 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली याच आष्टीतील गावकऱ्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाण्यावरील ब्रिटिश ध्वज प्राणपणाला लावून खाली उतरवला आणि तिथे तिरंगा ध्वज फडकवून 16 ऑगस्ट 1942 या दिवशी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोहणा किंवा पोहता हे स्थळ देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव वाकाटक राजवटीशी संबंधित आहे. वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम याचा नातू पृथ्वीसेन याने या गावाची

निर्मिती केली होती. इथे अतिशय प्राचीन मंदिर रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग इतकं मोठं आहे की त्याच्यावर 1/4 खंडी धान्य मावल्या जातं असं म्हणतात. वाकाटक राजवटीत म्हणजे 3-5 शतकात हिंगणघाटला आणि हिंगणघाट परिसराला फार महत्व होतं. तत्कालीन राणी प्रभावती गुप्ता यांचे ताम्रपट विशेष महत्वाचे आहेत. या ताम्रपटातून वाकाटक राजवंश, त्यांचं प्रशासन, औदार्य आणि तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल मौल्यवान माहिती मिळते. याच ताम्रपटात आजच्या हिंगणघाटचा उल्लेख डंगुण ग्राम या नावाने आढळतो. हिंगणघाटचा ऐतिहासिक संबंध 3-5 शतकापासूनच असल्याचं वाकाटक राजवटीतील ताम्रपत्र सिद्ध करतात. फक्त त्या काळात या शहराचं नाव डंगुण ग्राम असं होतं. मग या शहराचं नाव हिंगणघाट कसं काय झालं? तर त्याची कहाणी अशी की कालांतरानं जेव्हा राजे आणि राजवटी संपुष्टात आल्यात तेव्हा इथे हिंगण किंवा हिंगण बेटाच्या वृक्षांचं भलं मोठं जंगल झालं आणि नद्यांच्या वळणांमुळे घाट तर होतेच इथे आणि म्हणून हे शहर झालं हिंगणघाट. वर्धा नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि वेणा नदीनं दोन्ही बाजूंनी वेढलेलं हिंगणघाट हे सुंदर टुमदार शहर इथली सुपीक काळी आई भरभरून धनधान्य पीक देते. कापूस, तूर, ज्वारी आणि मूग इथली मुख्य उत्पादनं. पण या शहराला, त्या काळच्या या गावाला हिंगणघाट हे नाव का पडलं असावं? तर असं म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे हिंगण आणि हिंगणभेटाची खूप झाडं आणि वृक्ष होते. सर्वत्र त्याचं जंगल होतं. याचा उपयोग साबणासारखा केला जायचा. दोन्ही बाजूंनी नदी असल्यामुळे मध्ये मध्ये घाट होते. मग काय, आमच्या या गावाचं नाव पडलं हिंगणघाट. ही माहिती मला इयत्ता 2 असताना माझ्या लाडक्या कापकर गुरुजींनी सांगितली होती. मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे कापूस आणि डाळींचं उत्पादन अत्यधिक प्रमाणात होतं. ब्रिटिश काळात तर हिंगणघाट हे भारतातील महत्वाच्या कापूस बाजारात पेठेतलं अतिशय परिचयाचं नाव होतं. बनी हिंगणघाट या दर्जेदार कापसाची इंग्लंडमधील लिव्हरपूल बाजारात भली मोठी मागणी होती. 1881 वर्धा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन सूतगिरण्यांपैकी एक हिंगणघाट मिल कंपनीची स्थापना झाली. 1900 सर श्री रायसाहेब रेखचंद मोहता यांनी रायसाहेब रेखचंद मोहता स्पिनिंग अँड विविंग मिल या गिरणीची म्हणजे मिलची स्थापना केली. या मिलमध्ये भरपूर सूत निर्मिती आणि कापड विणकामही होत असल्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता. हिंगणघाट मध्ये त्यांनी एक मुलींची शाळा, एक मुलांची शाळा आणि एक मुला मुलींची एकत्र शाळा अशा 3 शाळांची उभारणी केली. शहर किंवा हिंगणघाट गाव तसं लहान होतं. शाळा ही फार भव्य नव्हती, पण त्या शाळेच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंची मात्र खूप मोठी होती. विविध कलागुणांनी परिपूर्ण असे गुणवंत आणि प्रामाणिक शिक्षकगण आम्हाला लाभलेत. आम्हा सर्व भावंडांना शाळेत आणि इतरत्रही खूप बक्षिसं मिळायचीत. एक गंमत सांगू, इयत्ता 6-10 दरवर्षी प्राचार्यांकडून मिळणारं सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनीचं पारितोषिक मलाच मिळायचं. पण खरा आनंद व्हायचा जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला हे असं बक्षीस मिळायचं. तेव्हा ती प्राथमिक शाळेतही माझ्या वर्गात होती आणि नंतरही कापडात गुंडाळून आणलेली तिची भाकर आम्ही गट्ट करायचो आणि तिला आमचा डबा देऊन टाकायचो. पण आता वाटतं की आमच्या डब्याने तिचं पोट भरत होतं की नाही, कारण तिनं बांधून आणलेल्या भाकरी देखील तिच्यासारख्याच दणकट असायच्या. पिळदार, कष्टानं कमावलेलं उंच दणकट शरीर, तिचा काळा वर्ण देखील चमकदार होता. फार कमी हसायची, पण हसायची तेव्हा गोड आणि मुक्तपणे. ही माझी मैत्रीण जिल्हा पातळी आणि राज्यस्तरीय सामन्यात जेव्हा मैदानात उतरायची तेव्हा सगळ्यांची गाळण उडायची, कारण ती स्वतः कधीच आउट व्हायची नाही आणि विरोधी पक्षाच्या गड्यांना मात्र भराभर आउट करायची. अशी खेळाडू आमच्या टीममध्ये, म्हणजे विजय निश्चित आमचाच व्हायचा. आमच्या हिंगणघाटमध्ये भव्य आणि सुंदर मंदिरांची तर जणू स्पर्धाच होती, आजही आहेच. अगदी वेणा नदीच्या काठावरच बघा ना, इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यासमोरच पांडुरंगाची

0: अतिशय भव्य 16 मीटर म्हणजे 51 ते 52 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. जवळच तळेगावला भोसलेकालीन 1792 ते 1805 या काळातील श्री खंडोबा मार्तंड मंदिर आहे. त्यावेळी आमच्या लहानपणी एक शिवमंदिर जे गावापासून थोडं दूर आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, त्या काळचं हिंगणघाटचं मोठं आकर्षण. चारी बाजूंनी पक्का बांधलेला खोल तलाव, मध्ये अत्यंत सुंदर मंदिर, त्याला शिवम मंदिर राम मंदिर देखील म्हणतात. मुख्य गाभाऱ्यात भगवान विश्वनाथाची भव्य पिंड आणि बाजूला ओळीनी सर्व देवांच्या सुंदर रेखीव संगमरवरी मूर्ती. रोज स्नानादी आटपून त्यांना वेगवेगळी सुंदर रेशमी वस्त्र नेसवली जात. मंदिराभोवती खूप मोठी बाग आहे. नंतर आम्ही शहरातच राहायला आलोत. इथून विशाल प्रसिद्ध राम मंदिर अगदी 500-700 पावलांच्या अंतरावर. या मंदिराचं प्रांगण खूपच मोठं. आत श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या व्यतिरिक्त इतर देव पण आहेत. रामनवमीचा इथला उत्सव डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. 9 दिवस कीर्तनाने परिसर आणि अंतःकरण मांगल्यानं भरून जातं. पण एरवी हे प्रांगण आम्हा मित्रमैत्रिणींच्यासाठी ऑथराइज प्लेग्राऊंड असायचं. आता आणखी एक अतिशय सुंदर डोळे दिपवून टाकणारं काचेचं जैन मंदिर. श्री बन्सीलाल कोचर यांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे काचेच्या आणि आरशांच्या उत्कृष्ट कलाकृतीची अद्भुत वास्तू. मुख्य गर्भगृहात भगवान विमलनाथ आणि अन्य तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंती खांब छत पूर्णपणे रंगीबेरंगी काचा आणि आरशांनी सजवलेले आहेत. आमच्या हिंगणघाटमध्ये शहराच्या मध्यभागी कारंजा चौकातील हनुमान मंदिर हे प्रमुख आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. इथल्या वार्डालाही हनुमानवाड किंवा मारुतीवाडच म्हणतात. चौकातून कुणीही कुठेही कितीही घाईनी जात असेल तरी पायातील चप्पल जोडे काढून मारुतीरायासमोर नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जातच नाही. श्रोतेगण हो, खरं तर माझ्या आठवणीतलं गाव हिंगणघाट या विषयावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल, पण आपल्याला इथे वेळेच्या मर्यादा आहेत ना. एवढंच म्हणेन की इथला इतिहास भूगोल प्रेक्षणीय स्थळं जेवढी प्रिय तेवढीच किंबहुना त्याहून जास्त मला इथे लाभलेले गुरुजन, माझ्या आठवणीतल्या प्रिय गावा, तू कायमच माझ्या आठवणीत आहेस, कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. पुन्हा लवकरच येईन तुला भेटायला. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं, तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं, माझ्या अस्तित्वाचं बीज तुझ्या मातीतून आलं. झाली आता ताटा तुट, झाली आता ताटा तुट, तरी होणारच भेट, तरी होणारच भेट, माझ्या आठवणीतलं गावं, माझं प्रिय हिंगणघाट, माझं प्रिय हिंगणघाट.
1: मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारी कार्यालय विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट।

शिथिल. आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीने विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपल्यापणाने काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड या शैक्षणिक संस्थेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. भारताच्या भक्कम वाढीचा आलेख गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ धोरण याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. गोयल यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय शेतमालाच्या निर्यातीबद्दल चर्चा केली. भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

0: न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंदन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर एक वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळे झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त मिळू देणार नाही. इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाबूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार थकले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंड बरोबर झालेल्या ई फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: देवता फिल्म से ये गीत अभी हमें आपको सुनवाए किशोर कुमार, लता मंगेशकर की आवाजों में. गुलजार ने इसे लिखा, आरडी बर्मन की तर्ज. आप सुन रहे हैं इस वक्त सुरीला सफर. सुरीला सफर में आपके संदेशों का इंतजार है. जैसे कि मैंने कहा कि इंतजार शब्द जब आता है तो ये मोहब्बत का बहुत ही खूबसूरत हिस्सा माना

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी कार्यालय विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा. विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात. विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी

एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणानं काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए सी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकामी आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगाब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळात होणाऱ्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व इथे आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि जर्मनीमधलं हॅसेन हे राज्य यांनी परस्परांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान तसंच नवोन्मेष या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी काल केलं. मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे आयोजित महाराष्ट्र हॅसेन आर्थिक आणि तंत्रज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. औषधी निर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही सहकार्याच्या संधी असल्याचं राज्यपाल म्हणाले. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण

0: पर्यावरण विभागानं आयोजित केलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. मुंबईत वरळी इथं आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली, त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नवे गाव बांध इथे पुस्तकांचा गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
1: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव, दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्भिजीकरण झालेल्या भटक्या श्वानांचा माग ठेवणं तसंच डिजिटल नोंद करणं सोपं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी QR कोड असलेल्या परावर्तित प्रकारच्या कॉलर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात ST ने जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

युववाणी आज यामध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवम तोडकर यांचं सनई वादन आणि गप्पा.

0: हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. आजच्या युववाणीच्या कलाविष्कार ह्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब यांचा स्मृती दिन. बिस्मिल्ला खा साहेब म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे सनई किंवा शहनाई. भारतीय संस्कृतीमध्ये सनईला मंगलवाद्याचं स्थान दिलेलं आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण ऐकणार आहोत आपला युवा मित्र शिवम तोडकर याचं शहनाई वादन आणि त्याच्यासोबत आपण केलेल्या गप्पा. तर चला. हाय शिवम, सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांग की शहनाई म्हणजे काय, कशी वाजवली जाते आणि शहनाईचं काय महत्व आहे.
1: तर शहनाई ही एक मंगलवाद्य आहे, शहनाई आहे आणि हे पारंपरिक पण आहे. सर्वप्रथम तर शहनाई ही महादेवाच्या लग्नामध्ये वाजवली होती. जे महादेवाचे गण होते नंदी, त्यांनी त्यांच्या शिंगापासून असं म्हणतात पूर्वीचे लोक का शिंगापासून याची उत्पत्ती झालेली आहे, तेव्हा महादेवाच्या लग्नामध्ये ही शहनाई वाजवली होती.
0: म्हणजे एवढ्या पूर्वीपासून शहनाई हे वाद्य वाजवलं जातं आणि त्याचा प्रचार प्रसार आता तुझ्यासारखे तरुण मंडळी करतायत. तर तुझा शहनाई वाजवण्याचा प्रवास कसा चालू झाला?
1: माझा प्रवास माझ्या वडिलांमुळे चालू झाला. कोरोना जेव्हा आला होता तेव्हा घरातच होतो ना, तर वडील म्हणले की घे बाबा शहनाई घे, ट्राय करून बघ, कारण की आपले आता पिढ्यानपिढ्या चालत आहे तर तू पण बघ. तर मग वडील म्हणले आणि मी बघितलं ट्राय करून. ट्राय केलं तर मी 3 महिन्यात वाजवायला लागलो.
0: आणि शहनाई हे त्याचं अवघड वाद्य आहे वाजवायला.
1: हो, वाद्य अवघड आहे.
0: तुझं खूप कौतुक की तू 3 महिन्यात वाजवायला शिकलास. पिढ्यानपिढ्या तू बोललास की तुमच्या घरी शहनाई वाजवली जाते.
1: हो, आमची पाचवी पिढी
0: आहे. तर ह्या कला प्रवासात सर्वजण शहनाई वाजवतात की बाकी गाणं किंवा बाकीचे वाद्य सुद्धा?
1: बाकीचे पण वाद्य आहे आमच्या घरी, जसं तबला, हार्मोनियम, ढोलकी, संबळ, बरेच वाद्य. आता तर व्हायलिन पण आहे.
0: आणि कोण कोण वाजवतं ही सर्व वाद्य?
1: आमच्या घरात सगळे एकत्र फॅमिली सर्व हेच काम करतात. आम्ही आहे जवळ

0: बस 12-13 जण.
1: तुमच्या जॉईंट फॅमिली मधले 12-13 जण या कला क्षेत्रात आहे, गाण्याच्या क्षेत्रात आहे. आता आपण तुझ्या प्रवासाबद्दल बोललो, तू तुझ्या गुरुंबद्दल सांग आता.
0: माझे पहिले गुरु तर माझे वडील, त्याच्यानंतर मग मी आजोबांकडे जायचो, आजोबा घेऊन बसायचे मला. आजोबांनी पण मग मला जे लाईट म्युझिक असतं त्या लाईट म्युझिक बद्दल माहिती दिली, असं असं वाजलं पाहिजे, गाणे असे प्रकारे वाजवले पाहिजे. मग त्याच्यानंतर आता मी कल्याण अपर सर त्यांच्याकडे शिकतो.
1: तू आताच सांगितलं की शहनाई मध्ये पण शहनाई वाजवण्याचे खूप प्रकार असतात, जसे की तू लाईट म्युझिक बोलला, क्लासिकल आहे, तर मला ह्या प्रकारांबद्दल सांगता आलं तर सांगशील?
0: प्रकार म्हणजे शहनाईच वेगवेगळी प्रकारची आहे, जसं की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन. आता मी जी शहनाई वाजवतो ती बनारसी, ते उस्ताद बिस्मिल्ला खान वाजवायचे. आणि दुसऱ्या राज्यात गेलं तर गुजरात मध्ये पण अलग वाजवली जाते, राजस्थान मध्ये पण अलग प्रकारची, पंजाब मध्ये पण अलग.
1: आता तू अपार सरांचं नाव घेतलं, तू त्यांच्याकडे किती वर्षांपासून शिकतोय?
0: त्यांच्याकडे मी आता एवढ्या 2-3 वर्षात.
1: चांगली आठवण आहे गुरुंबद्दलची तुझ्याकडे?
0: आठवण तर ही आहे की मला देवांनीच गॉड गिफ्टेड दिलेले आहे, तर मी सरांकडे जेव्हा जायचो तर सर जे वाजवायचे तेच मी वाजवायचो कट टू कट, तर सर खुश व्हायचे, तर मग मला पण आनंद व्हायचा की आपले गुरु खुश होतात. तर माझे पहिले गुरु माझे वडील श्री अनिल तोडकर, आणि दुसरे माझे आजोबा पंडित जमनराव तोडकर, आणि आता पंडित कल्याण अपार सर यांच्याकडे शिकतो.
1: शिवम, तुझ्या प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेतलं. आता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये तू पहिलं शहनाई वादन काय करशील, काय ऐकवशील आमच्या श्रोत्यांना?
0: आता मी एक धून वाजवतो राग खवाजमध्ये, उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी पण वाजवलेली आहे.
1: चालेल, चला.

0: वा खूप खूप सुंदर होती ही धून. मला सांग, शास्त्रीय संगीतामध्ये रियाजाला खूप महत्व आहे. कोणतीही कला आपल्याला शिकायची असेल तर रियाज करावा लागतो, किंवा शिकल्याच्या नंतरही ती टिकवून ठेवायला बहरायला रियाज करावा लागतो. शहनाई वादनाचं किंवा शहनाईचा रियाज तू कसा करतोस, केव्हा करतोस, काय सांगशील तुझ्या रियाजाबद्दल?
1: शहनाईचा रियाज

0: बेसिक तर सरगमचा करावाच लागतो शहनाईमध्ये पण, जसं आपण वोकलमध्ये करतो तसाच याच्यात पण करावा लागतो. बेस जो म्हणतो आपण तो मजबूत करावा लागतो याच्यात पण, जसं सारेगम पलटे आणि बरंच काही अजून तत्कारचा रियाज करावा लागतो, गमकचा रियाज करावा लागतो, भरपूर काही गोष्टी अजून.
1: तू तत्कार बोललास, तत्कार कथक मध्ये असतो, जे तुला काय वाटतं की काय सहसंबंध आहे म्हणजे गाण्याचा, शहनाई वादनाचा, नृत्याचा? कारण तत्कार तू बोलला
0: संबंध नाही सांगता येणार, पण वोकलमध्ये कसं आपण शब्दाद्वारे हे करतो तसं याच्यात फक्त स्वर.
1: तू एवढे कार्यक्रम करतोस, तुझ्या कार्यक्रमांच्या प्रवासाबद्दल सांग, तू कुठे कुठे वाजवलंयस, कोणासमोर वाजवलंयस?
0: तर आपले आताचे जे प्रसिद्ध संत आहेत प्रेमानंद बाबा, त्यांच्या समोर मी तीनदा वाजवलं.
1: हो, आणि त्यांचं कुठे होतात कार्यक्रम?
0: त्यांचा कार्यक्रम ते वृंदावन शिवाय कुठे जातच नाही.
1: ओके,
0: तर त्यांच्या जे गीताश्रम आहे ना तिथेच कार्यक्रम होता, तर तिथेच.
1: मी तुला सर्वात पहिले शिवम शहनाई वादन करताना श्री दत्त जयंती महोत्सवात पाहिलं होतं. दत्त जयंती महोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात जुना शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. अजून तू कोणकोणत्या महोत्सवांमध्ये शहनाई वादन केलंय?
0: पुण्याला आमच्या सरांनी महोत्सव ठेवला होता, बिस्मिल्लाह खान संगीत महोत्सव,
1: म्हणजे तुमच्या कल्याणजी अपार सरांनी.
0: हो, त्याच्यात मी 2 वर्ष वाजवलो. आणि नांदेडला युवा तरंग महोत्सव, त्याच्यात पण वाजवलं. अंबड महोत्सव मध्ये तर वाजवलं.
1: आता तू दुसरी रचना काय ऐकवशील आम्हाला?
0: एक गजल ऐकवतो.
1: ओके, कोणती गजल?
0: लता मंगेशकर यांची गजल आहे, रस्मे उल्फत, राग मधुवंती मध्ये.
1: तर श्रोते हो, चला ऐकूयात रस्मे उल्फत ही गजल, राग मधुवंती.

0: वा अति सुंदर, मला सांग तू एवढे राग वाजवतोस, तू एवढे राग शिकलाही असशील, तुझा आवडता राग कोणता आहे?
1: आवडता राग देश.
0: तू देश मध्ये आम्हाला थोडस वाजवून दाखवू शकशील एखादी धून वगैरे?
1: अशी एक कंपोजिशन आहे राजस्थानी, राजस्थानी धून पण म्हणू शकतो, त्याला गाणं पण म्हणू शकतो, ते राजस्थानचं गाणं वाजवतो.
0: ओके चालेल, ते श्रोते हो चला ऐकूयात राग देश आणि राग वृंदावनी सारंग यांचे.

0: वाव, मला तर खूप ऐकायला आवडलं हे कंपोजिशन. शहनाई वादन करायला तसं अवघड आहे, आणि आजच्या काळामध्ये तुला जे खूप कमी शहनाई वादक आहेत, तर मग आजकालच्या तरुणांनी किंवा पुढच्या पिढीने शहनाई वादनाकडे वळावं तर कसं वळावं?
1: पहिले तर त्यांना आवड असली पाहिजे. आवड जर नसेल तर कोण करणारच नाही ना. आणि हे इन्स्ट्रुमेंट असं आहे, हे टेक्निकल इन्स्ट्रुमेंट आहे.
0: बरोबर.
1: वाजवायला पण खूप, याचे चार पार्ट आहे ना. एक तर हे स्टीलचा प्याला म्हणतो आपण, आणि हे जे लाकडाचं असतं त्याला कांड म्हणतो, आणि हे पाईप आणि हे रीड, हे असे चार मिळून शहनाई बनते.
0: ओके.
1: आणि हे एक पण हल्लं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो.
0: मग शहनाईचा मेंटेनन्स पण ठेवावा लागत असेल, तर कसा मेंटेन करतोस तू तुझी शहनाई?
1: मेंटेन त्याचे सर्व पार्ट सोबत ठेवावे लागतात ना. तर जे मेन पार्ट तर आहे रीड, हे जर खराब झालं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो. आणि सांगायचं ठरलं तर हे इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं आहे, याचा टोन पण चांगलाच आहे वाजवण्यावर आहे.
0: वाजवताना श्वासांवर नियंत्रण ठेवावं लागत असेल खूप, तू कसं ठेवतोस? काही टिप्स आहेत?
1: टिप्स तर हेच आहे की रियाज, मेन गोष्ट सरगमचा रियाज खूप करावा लागेल तुम्हाला. सरगमचा जितका जास्त रियाज करता तितका तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम नाही येणार.
0: एक फुल टाइम करिअर म्हणून शहनाई वादनाकडे पाहताना तुझे काय विचार आहेत?
1: विचार तर मी जेव्हा ही शहनाई हातात घेतली तेव्हाच ठरवलं की मला आता याच्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं. आणि आमच्या घरातच असल्यामुळं मला आधीपासूनच आवड होती, तर आता ठरवलंय की याच्यातच
0: तू करिअर करणार आहेस. आणि पुढे तुझे काय मग फ्युचर प्लॅन्स काय आहेत अजून शहनाई वादनाचे?
1: फ्युचर
0: म्हणजे तू आत्ताही लहान वयामध्ये खूप गोष्टी करतोयस, खूप ठिकाणी शहनाई वादन केलंयस, आता पुढे काय?
1: पुढे आता हेच अजून रियाज करायचा, अजून नवीन नवीन काहीतरी शिकायचं, अजून गुरुंकडे जायचं, अजून मार्गदर्शन. संगीत हे असं आहे जितकं शिकतान तितकं कमी, एक समुद्राचे संगीत म्हणजे.
0: आता तू आम्हाला काय ऐकवशील?
1: आता ठुमरी मी एका महोत्सव मध्ये वाजवली, याद पिया की ही ठुमरी बडे गुलाम अली खान साहेब यांनी गायलेली, त्यांनीच प्रचलित केलेली.
0: तर श्रोते हो चला ऐकूयात पुढचं शहनाई.

0: खूप मस्त. आपण दोघही जनसी आहे, सोशल मीडिया पण यूज करतो. तू तुझ्या शहनाई बातम्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करतोस?
1: मी तर आता एक इंस्टावरती आय डी खोललेली आहे माझी, शिवम शहनाई या नावाने. त्याचे आता ऑलमोस्ट 300+ फॉलोअर्स झाले आणि युट्यूबवर पण आहे शिवम शहनाई.
0: आता पुढचा कोणता प्रकार ऐकू शकतो आम्हाला शहनाईचा?
1: तर मी आता तुमच्या समोर एक गाणं सादर करतो, बॉलिवूडचं गाणं आहे.

0: वा खूप मस्त. आता शिवम आपण एक रॅपिड फायर खेळूयात. एका शब्दाची शही नाही काय तुझ्यासाठी?
1: माझ्यासाठी तर लाईफच आहे, कारण की मी जेव्हापासून हातात घेतली तेव्हापासून ठरवलंय की या शहनाला अजून वरती घेऊन जायचं.
0: दुसरा प्रश्न, सकाळचा रियाज की रात्रीचा?
1: सकाळचा.
0: स्टेज परफॉर्मन्स की स्टुडिओ रेकॉर्डिंग?
1: याच्यात दोघे तितकं आवडतात.
0: सोलो परफॉर्मन्स की ग्रुप जुगलबंदी, काय तुला जास्त आवडतं?
1: दोन्ही पण.
0: फेवरेट काय तुझं, लाईव्ह ऑडियन्स फेवरेट आहे की रेकॉर्डेड जे ऐकायला जातं ते फेवरेट आहे?
1: लाईव्ह.
0: आता शेवटी शास्त्रीय संगीतांच्या मुलाखतीमध्ये भैरवी रागाने आपण शेवट करतो, म्हणजे तो एक नियमच आहे की भैरवीने शेवट करावा. तर तू भैरवी मध्ये आम्हाला काय वाजवून दाखवशील?
1: पंडित भीमसेन जोशी त्यांनी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मिले सुर मेरा तुम्हारा.

0: खूप छान. तुझ्यामुळे मला जाणवतंय की शहनाईला मंगलवाद्य का म्हणत असावेत. खूप प्रसन्न वाटतंय. मला अजिबातच आपल्या गप्पा आणि हे तुझं शहनाई वादन थांबवावं असं वाटत नाहीये. पण शिवम, तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होत. तू आलास आणि माझ्या आणि सर्व श्रोत्यांचे तुझ्या शहनाई वादनाने कान तृप्त केल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
1: उत्कर्षा, तुमच्यासोबत बोलून चांगलं वाटलं मला आणि आकाशवाणीने मला माझी प्रस्तुती देण्याकरिता संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
0: थँक्यू. थँक्यू शिवम. तर श्रोते हो, आपण ऐकत होतात आपला युवा मित्र शिवम तोडकर याच्याशी साधत असलेला संवाद. खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता एका आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटू यात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, आता आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युवावाणी ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी संध्याकाळचे 6 वाजत आहेत. आणि आता हिंदी आणि त्यानंतर 6:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील मंगेश कांगणे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे शंकर अहसान आणि लॉय यांनी. स्वर आहे अरिजित सिंग आणि शिवम महादेवन यांचा.

आणि या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: टेक इत्याख्यं शिखर सम्मेलनं संबोधयन् श्री जोशीवर्यः अवदत् यत् विनियामक चर्चासु उद्योगस्य सहभागिता सम्प्रति परिमिता अस्ति इति। वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः सिंगापुर देशेन सह समग्र एशिया खण्डेन सह आर्थिक सहयोगं प्रगाढीकर्तुं व्यवसाय स्तरे परस्पर सहयोगं दृढीकर्तुं च भारत देशस्य प्रतिबद्धतायाः विषये बलं दत्तवान्। तेन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी महोदयस्य नेतृत्वे ईज ऑफ डूइंग बिजनेस इति व्यवस्थायाः सुदृढीकरणाय सर्वकारस्य प्रयत्नाः च प्रकाशिताः। भारत ऋतु विज्ञान विभाग अद्य पूर्व मध्य प्रदेशे अत्यधिक वर्षायै नारंग वर्णीयां संचेतनां प्रख्यापितवान्। अन्ते क्रीडा वार्तासु भारतस्य काचल ढोचक नामनी द्वंद युद्ध क्रीडिका क्रमशः द्वितीय बारं अन्तः 20 वर्षीयाणां महिलानां विश्व द्वंद्व युद्ध स्पर्धायां स्वर्ण पदकं प्राप्तवती। सा निर्णायक द्वंदे चीन देशीयां जिंगरू सन नामनी क्रीडिकां 7-0 पराजितवती इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत स्वस्थ भारत। आजचा विषय आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व, याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांना. डॉक्टर अमित टाक हे गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अमित, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: डॉक्टर अमित, सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की झोप म्हणजे काय आणि ती आपल्या आरोग्यासाठी का महत्वाची असते. बरं,
1: एका वाक्यात सांगायचं झालं तर झोप म्हणजे आपली एक विश्रांतीची अवस्था आहे. जनरली दिवसभर आपण काम करतो, जागे असतो आणि रात्री आपल्याला झोप लागते, तर ही एक विश्रांतीची अवस्था आहे आणि ती आपल्या शरीराच्या आणि मनाच्या रिपेअरिंगसाठी खूप महत्वाची आहे. मूलभूत गरज आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्याला प्रत्येकाला झोप येते, मानव असो प्राणी असो सर्वांना झोप लागते, तर ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि शरीराच्या जडणघडणसाठी आणि रिपेअरिंगसाठी ती खूप महत्वाची आहे.
0: वयानुसार किती तासांची झोप आवश्यक असते?
1: वयानुसार यामध्ये नक्कीच बदल आहेत झोपेच्या गरजेनुसार. अगदी जन्मजात बाळ बघितलं तर त्याला 16 ते 17 किंवा 18 तासांची झोपेची आवश्यकता असते. जसजसं वय वाढतं, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचे त्यांची झोपेची आवश्यकता लहान मुलापेक्षा कमी होऊन तरी 12 ते 14 तासांपर्यंत होते. जसं आपण युवा अवस्थेत जातो अजून झोपेची गरज जी आहे ती 1-2 तासांनी कमी होते आणि एक सुदृढ आरोग्य अडल्ट लाईफमध्ये आपल्याला 8 तासांची झोप आवश्यक आहे. जसं वय वाढतं 60 पुढे ती आवश्यकता अजून कमी होऊन 5 ते 6 तासांपर्यंत होऊ शकते. म्हणजे वयानुसार आपल्याला जी झोपेची आवश्यकता आहे ती हळूहळू कमी होत जाते.
0: डॉक्टर, झोपेचे काही वेगवेगळे टप्पे आहेत, ते कोणते आहेत आणि त्याचं महत्व काय? बरं,
1: झोपेचे महत्वाचे भरपूर टप्पे आहेत आणि झोप ही आपल्याला काही टप्प्यांमध्ये येत असते. साधारणतः आपल्याला वाटतं 8 तास झोपतो म्हणजे एक सरळ साधी सरळ एका रेषेत झोप होत असेल, असं निश्चितच नाही. झोपेचे बरेच अभ्यास झालेला आहे. ईईजी मेंदूचा आलेख म्हणतो आपण त्याला, त्या आलेखनुसार झोपेचा स्टडी झाला आहे. त्यानुसार वेगवेगळे जे टप्पे आहेत यानुसार 7 ते 8 तासांच्या झोपेमध्ये जवळजवळ 5 ते 6 सायकल झोपेचे आपण कम्प्लीट करतो आणि या सर्व सायकल सेम असतात आणि एका सायकलमध्ये 4 टप्पे असतात. उदाहरणार्थ पहिला टप्पा जो असतो तो अगदी वरचेवर झोपेचा, जस्ट आपण आता झोपायला गेलो आणि आपल्याला झोप लागली, हे काही मिनिटाचा टप्पा असू शकतो. त्यानंतर येणारा दुसरा जो टप्पा आहे तो थोडासा गाढ झोपेचा, मध्यम झोपेचा. त्यामध्ये शरीरात थोडे बदल होऊ शकतात, जसं आपला बीपी कमी होणे, हार्ट रेट कमी होणे, श्वासोच्छवासाची गती कमी होणे, शरीराचं टेम्परेचर कमी होत जातं आणि थोड्याशा अजून गाढ झोपेकडे आपण जातो. तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये खूप गाढ झोप आपल्याला लागते.

0: त्यामध्ये जसं मी ईईजीचा उल्लेख केला म्हणजे मेंदू आलेख, त्यामधल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज अगदी स्लो होऊन जातात आणि व्यक्तीची खूप गाढ झोप होते आणि या गाढ झोपेमध्ये व्यक्तीच्या म्हणजे बाह्य स्थितीचा फारसा परिणाम व्यक्तीवर होत नाही, म्हणतो ना आपण खूप गाढ झोप लागली, तीही तिसऱ्या टप्प्याची झोप असते. आणि चौथा टप्पा जो आहे तो शेवटचा टप्पा त्या सायकल मधला. तर यामध्ये हे टप्पे कशा प्रकारे केलेले आहेत, तर पहिले तीन टप्पे ला आपण नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप म्हणतो आणि चौथा जो टप्पा आहे त्याला रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप म्हणतो. नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप म्हणजे डोळ्यांची हालचाल त्या झोपेच्या टप्प्यांमध्ये होत नाही, डोळ्यांची म्हणजे बुबुळांची हालचाल. तर ज्या झोपेच्या टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होते त्याला रॅपिड आय मुव्हमेंट जी चौथी स्टेप आहे आणि पहिल्या तीन टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होत नाही. या चारही टप्प्यांचं वेगवेगळं कार्य आहे. जसं पहिल्या तीन टप्प्यांचं कार्य असं आहे की तो जो झोपेचा भाग आहे त्या झोपेमध्ये व्यक्ती गाढ झोपतो तिसऱ्या स्टेजमध्ये, मी जसं म्हटलं तर त्या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचं रिपेअरिंगचं काम सुरू होतं, शारीरिक रिपेअरिंग किंवा पेशींची वाढ होणे, पेशींतला जे काही फॉल्ट झाला असेल, हानी झाली असेल ते रिपेअर होणे, हे महत्वाचं काम या टप्प्यामध्ये होतं. त्याचबरोबर इमोशनल किंवा मानसिक शांतीसाठी जी आवश्यकता आहे, मेंदूमध्ये जे बदल झाले पाहिजे ते सुद्धा या टप्प्यामध्ये होतात. त्याचा पुढचा जो चौथा टप्पा आहे रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप, त्यामध्ये व्यक्तीच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढते जी आपल्याला ईईजी आलेखमुळे कळू शकते आणि त्याचबरोबर वेगवेगळे स्वप्न पडणे, वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी दिसणे, इमॅजिन होणे आपल्याला, या सगळ्या या चौथ्या टप्प्यामध्ये होतात. आणि या चौथ्या टप्प्याचं मुख्य कार्य आहे मेमरी वाढवणे किंवा दिवसभरात जी काही आपण इन्फॉर्मेशन जमा केलेली आहे ती लक्षात ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन जे आपलं राहिलं पाहिजे, एकाग्रता राहिली पाहिजे, हे चौथा टप्पा तो पूर्ण करतो. अशी चार टप्प्यांची एक सायकल होते आणि एक सायकल जवळजवळ 90 ते 110 मिनिटाची असते. अशा प्रकारे एका रात्रीच्या झोपेमध्ये आपले 5 ते 6 टप्पे होतात. म्हणून आपण म्हणतो ना की विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करताय पण झोप पण चांगली घ्या. कारण काय की जे तुम्ही दिवसभर अभ्यास केलेला आहे मेमरी त्याची चांगली राहिली पाहिजे, कॉन्सोलिडेशन झालं पाहिजे मेमरीचं, यासाठी झोपेचं तेवढंच महत्व आहे. आणि प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं महत्व झोपेच्या दृष्टीतून आहे. हे टप्पे रिपीट होत राहतात. एकच सायकल 90 ते 110 मिनिटाची असते. एका सायकलमध्ये चार टप्पे असतात आणि अशा चार टप्प्यांची एक सायकल 5 ते 6 वेळेस पूर्ण रात्रीमध्ये अल्टरनेट होत राहते. हे नॉर्मल अडल्टचं सांगतो मी आणि ज्यांच्यामध्ये झोपेचे प्रॉब्लेम आहेत नक्कीच ह्या स्टेजेस डिस्टर्ब राहतील आणि या स्टेजेस डिस्टर्ब राहिल्या तर या स्टेजेसचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही, त्याचे दुष्परिणाम होतील.
1: तर मग या झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि आपल्या मेंदूवर कोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते? मग
0: झोपेचे कार्य जे प्रकारे बघितलं, ऑब्विसली झोप डिस्टर्ब झाली तर ते कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणजे रिपेअरिंगचं आहे, आपल्या पेशींची वाढ आहे किंवा आपली जी रोग प्रतिकार शक्ती आहे ही सगळं व्यवस्थित ठेवण्याचं काम हे झोपेचे टप्पे करतात. पण ती जर बिघडली तर नक्कीच आपली रोग प्रतिकार शक्ती बिघडेल, वारंवार आजारी पडणे झोप नसेल तर. त्याचबरोबर मानसिक जी आपली अवस्था आहे किंवा भावनिक जी स्थिरता आहे ती कमी राहील. अँझायटी, डिप्रेशन यासारख्या आजारांमध्ये सुद्धा हे कन्वर्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की चौथ्या टप्प्यात आपली मेमरी चांगली राहण्याचं काम होतं, इन्फॉर्मेशन जी मिळवलेली आहे. जर तो चौथा टप्पा व्यवस्थित झोपेचा नाही झाला तर आपलं अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता किंवा लक्षात ठेवण्याची जी स्मरणशक्ती जी प्रक्रिया आहे ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. तर हे शारीरिक किंवा मानसिक परिणाम झोप न झाल्यामुळे होऊ शकतात. त्याचबरोबर शरीराची मेटाबॉलिक क्रिया असते, चयापचयाची क्रिया म्हणा किंवा संप्रेरके असतात हार्मोन, यांची बऱ्यापैकी इंटरॅक्शन होऊन ते रेग्युलराइज होण्याचा कार्य झोप करत. जर झोप व्यवस्थित नाही झाली तर मग भूक वाढणे, अवेळी जेवण होणे, हाय कॅलरीज डाएट होणे, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, हृदयावर ताण येणे, हृदयाचे आजार होणे, हायपरटेन्शन, बीपीचे आजार होणे, यासारखे शारीरिक आणि रिस्की आजार होण्याची सुद्धा खूप शक्यता दाट आहे याच्यामध्ये. त्यामुळे झोपेचं कार्य फक्त मानसिक किंवा मेंदूपुरतं मर्यादित न राहता इतर अवयवांवर सुद्धा याचा परिणाम होतो.
1: म्हणजे पूर्ण शरीरावर,
0: पूर्ण शरीरावर
1: आणि मनावर देखील त्याचा परिणाम.
0: नक्कीच नक्कीच.
1: डॉक्टर, मग निद्रानाश काय प्रकार आहे आणि त्याची कारणं काय सांगता येतील आपल्याला?
0: निद्रानाश या शब्दानुसार आपण जर बघायला गेलो तर निद्रा म्हणजे झोपेचा आपला प्रॉब्लेम येणे, साध्या सरळ झोपेमध्ये झोपेच्या समस्या. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या राहू शकतात. जनरली आम्ही मानसोपचार तज्ञ जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतो, पेशंट जेव्हा हिस्ट्री देतो, तर त्यावेळेस आम्ही क्वालिटीची झोपेची खराब झाली आहे का क्वांटिटी झोपेची खराब झाली हे डिवाइड करण्याचा किंवा त्यानुसार त्याला विभाग करण्याचा प्रयत्न करतो. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात. जसं झोपेची सुरुवातच न होणे किंवा झोप झाली की लगेच मध्ये झोप तुटणे आणि परत झोप न होणे, म्हणजे जो झोपेचा मेंटेनन्सचा फेज आहे तो पूर्ण न होणे किंवा झोप तुटक तुटक होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झोपेच्या समस्या असू शकतात. किंवा कधी कधी काय होतं की आजकाल जीवनशैलीमुळे लेट झोपणे किंवा ज्यांचं शिफ्टचं वर्क आहे, 8 दिवस नाईट शिफ्ट, 8 दिवस डे टाइम, त्यांच्यामध्ये सुद्धा झोपेच्या वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात. जनरली आम्ही रूल ऑफ 3-3-3 फॉलो करतो निद्रानाशाचं अनालिसिस करताना. एखादा व्यक्ती जर सांगत असेल तर रूल ऑफ 3-3-3 असा आहे की एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून, म्हणजे आठवड्यात जे 7 दिवस असतात त्या 7 दिवसापैकी 3 रात्री जर झोप व्यवस्थित नाही झाली आणि असं

0: जवळजवळ 3 महिन्यापर्यंत चालू राहिलं, म्हणजे 3 रात्री 1 आठवड्यातून, आणि असं 3 महिन्यापर्यंत चालू राहिलं. आणि दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी झोप झाली नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी, जर त्या व्यक्तीचे 3 काम महत्वाचे ब्रेन रिलेटेड जर अफेक्ट होत असतील तर त्याला निद्रानाशाची सिव्हिरिटी जास्त आहे असं आपण म्हणू. ते 3 काम म्हणजे ऑब्व्हियसली झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी मला ऊर्जा जाणवणार नाही, फटीक जाणवेल, थकवा जाणवेल, कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही, अटेन्शन राहणार नाही, मेमरी व्यवस्थित काम करणार नाही. तर हा रूल ऑफ 3-3-3 आपण जनरली फॉलो करतो आणि त्यानुसार निदान करतो निद्रानाशाचं.
1: डॉक्टर, आपण बघतोय सध्या आपलं जे आयुष्य आहे ते सगळं धावपळीचं आहे, मग या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या का वाढताना आपल्याला दिसत आहेत?
0: धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक तर फिजिकल एक्झर्शन खूप होतंय, कमी वेळात आपल्याला खूप कामं करायचे. 8 तासाचे वर्किंग जरी आवर्स पकडले तरी काम आपल्याला 10-12 तासाचं करायचं त्या 8 तासात. त्यामुळे मेंदूवर येणारा ताण आहे, ताणतणाव आहे, कौटुंबिक कारण आहेत, न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, भावनिक सपोर्ट तेवढा राहिलेला नाहीये, त्यामुळे मनाची स्थिरता या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन स्ट्रेस तणाव खूप वाढलेला आहे. स्ट्रेस तणावामुळे सुद्धा शरीरात भरपूर बदल होतात. थोडक्यात आपण म्हणू शकतो की हॉर्मोनल चेंजेस होतात, काही रासायनिक प्रक्रियेत बदल होतात आणि त्यामुळे सुद्धा झोपेचं चक्र बिघडतं. झोप ही आपल्याला इंटरनल क्लॉक आहे, आपल्या बॉडी जैविक घड्याळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर या ताणतणावाचा परिणाम होतो, त्याच्यामुळे झोप बिघडते. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत, की उशिरापर्यंत जागरण करणे, आज आपण बघतो की सर्वच जण म्हणजे सगळ्याच वयोगटातले लोकांना रात्री वेब सिरीज बघायची आहे, व्हिडिओ बघायचे आहेत किंवा रील्स बघायचे, स्क्रोलिंग चालू असते. आणि हे करताना काय होतं की सतत काही ना काही इन्फॉर्मेशनचा भडीमार आपण मेंदूवर करत राहतो. जी झोपेची गरजेची वेळ आहे त्यावेळेस आपण मेंदूला काही ना काही इन्फॉर्मेशन देत राहतो, मेंदू उत्तेजित राहतो, हायपर राहतो. या रील्स किंवा व्हिडिओ बघून आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येतात, कधी द्वेषाची भावना येते, रागाची भावना येते, चिंतेची भावना येते, प्रेमाची भावना येते, वेगवेगळ्या भावना येतात. आणि भावना आल्या म्हणजे ब्रेन शांत न राहता हायपर होऊन जातो, त्यामुळे ऑब्व्हियसली झोप आपली पुढे ढकलेल, झोप वेळेवर होणार नाही. त्याचबरोबर या उपकरणांमधून वेगळ्या प्रकारचा लाईट आपल्या डोळ्यांवर जातो, ब्लू लाईट आपण म्हणतो, तो सुद्धा झोपेचं चक्र किंवा इंटरनल जे घड्याळ आहे त्याला डिस्टर्ब करतो. ह्या सगळ्या लाईफस्टाईलचे जे इश्यूज आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. लेट नाईट जेवण करणे, हाय कॅलरीज डाएट रात्री उशिरा घेणे, स्निग्ध पदार्थ जास्त घेणे, मद्यपान करणे, स्मोकिंग करणे, कॉफी चहा हे जर संध्याकाळी आपण घेतले तर नक्कीच आपल्या झोपेवरही त्याचा परिणाम होतोय. आणि शिफ्ट वर्करचे तर वेगळे प्रॉब्लेम आपण आत्ताच बोललो, ज्यांना रात्री जागरण करायचं असतं त्यांच्या तर झोपेच्या समस्या येणार आज ना उद्या. तर या सगळ्या ताणतणाव आणि लाईफस्टाईलच्या प्रॉब्लेममुळे झोपेचे प्रॉब्लेम म्हणा किंवा झोपेच्या समस्या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत.
1: डॉक्टर, झोपेची एक महत्वाची वेळ कोणती की त्यावेळेला सगळ्यांनी झोपणं गरजेचं असतं?
0: आपण जर आपल्या अगोदर काळापासून जर गोष्टी बघितल्या तर अगोदर आपले पूर्वज म्हणा अगदी फार लवकर झोपायचे, 7-8 वाजता झोपायचे. आता आपण तिथं सध्या फॉलो करू शकत नाही. ओव्हर द पिरियड ऑफ इव्होल्युशन म्हणा किंवा कामाच्या ह्याच्यामुळे म्हणा आपली झोपेची घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक पुढे ढकलली गेली आहे, पण तरी जास्तीत जास्त 10-11 पर्यंत आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मेनली झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ जेवढी फिक्स असेल तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं, म्हणजे ते क्लॉक आपलं सेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोपेच्या वेळा जितक्या अगोदर असतील लवकर असतील तेवढं चांगलं.
1: डॉक्टर, मोबाईल, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर सध्या वाढलेला आहे, तर त्याचे लाईट त्याचा परिणाम आपल्यावर होतो, तर आणखीन याच्या व्यतिरिक्त त्याचा काय परिणाम आपल्यावर जास्ती प्रमाणात होतो?
0: हा, मी जसं लाईटचं सांगितलं की आता बघा मोबाईल आपण अगदी जवळ बसून बघतो, समोर घेऊन झोपतो आणि तो लाईट डायरेक्ट आपल्या डोळ्यांवर जातो आणि तो डोळ्यांवरचा लाईट मेंदूला काही सिग्नल्स देतो. जनरली आपल्याला झोपेची प्रक्रिया काय थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला झोप का लागते, रात्रीच का लागते, कारण रात्र झाल्यानंतर जे काही लाईट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, मेंदूपर्यंत लाईट पोहोचला नाही म्हणजे मेंदूला एक सिग्नल मिळतो, तो सिग्नल मिळाला की मेंदूमध्ये झोपेचं रसायन स्त्रवल्या जातं, ज्याला मेलाटोनिन म्हणतो, एक संप्रेरक हार्मोन. आणि तो मेलाटोनिन नावाचं हार्मोन रिलीज झालं की आपल्याला झोपेच्या अवस्थेकडे आपण जातो. पण जर आपण रात्री मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही सारखे उपकरण बघितले तर त्यांच्या लाईटमुळे किंवा त्यांच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे हे जे झोपेचे सिग्नल हे मेंदूपर्यंत जाणार नाहीत, मेंदूपर्यंत जाणार नाहीत, मग मेंदू तो जो हॉर्मोन झोपेचा आहे तो बाहेर देणार नाही, आणि जोपर्यंत ते हॉर्मोन बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला झोप लागणार नाही. आणि हे हॉर्मोन वेळेवर न आल्यामुळे आपली बायोलॉजिकल क्लॉक ही डिस्टर्ब होते, आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे मग हे झोपेच्या समस्या, जसं उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोप लागते मग व्यक्तीला, म्हणजे असे क्लॉक डिस्टर्ब होऊन जाते. तर अशा प्रकारे हा उपकरणांचा डायरेक्ट मेंदूशी आणि मेंदूच्या या सगळ्या झोपेच्या निगडीत प्रक्रियेसाठी संबंध आहे.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात उजेड आणि झोप याचा हा खूप जवळचा संबंध.
0: नक्कीच नक्कीच, नैसर्गिक आहे. रात्र झाली की आपलं झोप काय येते, कारण उजेड बंद होतो, अंधार पडतो, मेंदू सिग्नल देतो की आता झोपायची वेळ झाली आहे, ते हॉर्मोन रिलीज करा. पण जर आपण लाईट समोर ठेवला तर तो सिग्नल मिळणार नाही.
1: डॉक्टर, झोपेत बरेच लोक घोरतात किंवा काही लोकांना झोपेत बोलायची सवय असते, काही लोकांना झोपेत चालायची सवय असते, तर हा प्रकार काय आहे आणि त्याचा काय झोपेशी संबंध आहे?
0: हा म्हणजे थोडासा बघायला ऐकायला विचित्र वाटतो की व्यक्ती झोपेत ओरडतोय, बोलतोय किंवा चालतोय, तर हा जो प्रकार आहे ह्याला

0: आमच्या भाषेत आम्ही पॅरासोमनिया म्हणतो. पॅरासोमनिया म्हणजे एक वेगळी ऍक्टिव्हिटी जी नॉर्मल नाही आहे, झोपेच्या मध्ये ही आपण अपेक्षित नाही करत, पण मग ही ऍक्टिव्हिटी होत असेल तर त्याला आपण पॅरासोमनिया म्हणतो. आधीमध्ये होत असेल तर फारसं त्याला लक्ष देण्याची गरज नाही, पण हे वारंवार होत आहे, रेग्युलर होत आहे, आणि त्यामुळे आता व्यक्ती चालायला लागला, पडला वगैरे, म्हणजे कॉम्प्लिकेशन होत आहे, तर नक्की त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. साधारणतः मेंदूला सिग्नल मिळतो की आता आपली झोपेची अवस्था आहे आणि आता उठण्याची अवस्था आहे, त्याला स्लीप वेक सायकल म्हणतो आपण. पण जेव्हा मेंदू कन्फ्यूज होतो की व्यक्ती झोपलेला आहे का जागृत आहे, त्यावेळी ते सिग्नल व्यवस्थित बॅलन्स होत नाहीत, आणि सिग्नल व्यवस्थित बॅलन्स न झाल्यामुळे रात्री झोपे सुद्धा व्यक्ती बोलतो, रात्री झोपे सुद्धा व्यक्ती चालतो. इम्प्रॉपर सिग्नलिंगमुळे हे असे प्रकार होतात. फार कॉमन नाहीत, पण जर हे फ्रिक्वेंटली होत असेल तर त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, जसं ताणतणाव वाढलेला आहे, प्रत्येकालाच ताणतणाव आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध येतो?
0: ताणतणाव आणि निराशा किंवा चिंता, ज्याला आपण अँग्झायटी डिप्रेशन म्हणू, याचा दोन्ही अर्थाने कनेक्शन आहे झोपेशी. जनरली अँग्झायटी डिप्रेशन मध्ये झोप बिघडू शकते, आणि झोप सतत बिघडलेली असेल तर अँग्झायटी डिप्रेशन सुद्धा होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यामुळे झोपेचा निद्रानाश किंवा झोपेची समस्या हे आजाराचं लक्षणही असू शकतं किंवा कारणही असू शकतं. आणि ताणतणावामुळे भरपूर शारीरिक मानसिक बदल होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात, रासायनिक बदल होतात, त्यामुळे झोपेचं चक्र नक्कीच बिघडतं. डिप्रेशनचं एक प्राईम मूलभूत किंवा मुख्य लक्षण हे आहे की अर्ली मॉर्निंग अवेकनिंग, म्हणजे सकाळी लवकर जाग येते, थोडी झोप लागते, पण मग सकाळी सकाळी गरजेपेक्षा पहाटे लवकर जाग येऊन व्यक्ती विचारात राहतो, निराशात राहतो, हे एक डिप्रेशनचं एक मुख्य लक्षण आम्ही बघतो. म्हणजे झोपेची आम्ही हिस्ट्री घेताना या प्रकारे पण ते आपण इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. खूप जवळचा संबंध आहे अँग्झायटी, ताणतणाव, डिप्रेशनचा झोपेशी, एकमेकाशी रिलेटेड आहे.
1: या सगळ्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला झोप सुधारण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे?
0: म्हणजे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर आपण म्हणतो, म्हणजे त्रास झाल्यापेक्षा अगोदरच उपाय करणं गरजेचं आहे, आणि ती सवय आपण आपल्या पुढच्या पिढीला अगोदरच लावणं गरजेचं. आणि आजकाल बघतोय आपण की या सगळ्या गॅजेट्समुळे हे सगळ्या गोष्टी फार डिस्टर्ब झालेल्या आहेत, तर सगळ्यात महत्वाचं एक वेळ फिक्स करून झोपायला जाणे आणि वेळ फिक्स करून उठणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थोडक्यात मी जसं सांगितलं की ती बायोलॉजिकल क्लॉक आपल्या शरीरातली आपल्याला सेट करायची आहे. दुसरी गोष्ट, अवांतर गोष्टी, म्हणजे जशा वादविवाहाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या रील्स व्हिडिओ हिंसक आहेत किंवा आपल्या मेंदूला उत्तेजित करू शकतात, असे व्हिडिओ रील्स किंवा स्क्रोलिंग, सोशल मीडिया, चॅटिंग आपण रात्री टाळलेलं कधीही चांगलं. यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर रात्रीची झोप ही येण्यासाठी आपलं शरीर रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे, तर त्यासाठी रात्रीचं जेवण आणि झोपेचे टाइम याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 3 तासांचा तरी आपण गॅप ठेवला पाहिजे. रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे, जास्त हाय कॅलरीज किंवा स्पायसी फूड असू नये. त्याचबरोबर चहा, कॉफी, बऱ्याच जणांना संध्याकाळी घेण्याची सवय असते, चहा कॉफी सुद्धा एक उत्तेजक पेय आहे, ते सुद्धा मेंदूला उत्तेजित करून झोपेची समस्या वाढू शकतं. ते स्ट्रिक्टली कमीत कमी 6 तास अगोदरपर्यंत झोपेच्या, समजा 9 ची वेळ झोपेची, तर 3 वाजताच्या नंतर आपण हे पेय घेऊ नये. इतके कटाक्षाने या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवढी आपली लाईफस्टाईल चांगली राहील, एक्सरसाइज आहे, वॉक आहे किंवा योग, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी आपण अंगभूत केल्याच पाहिजेत. या सगळ्या सवयींची म्हणजे काटेकोरपणे पालन केलं तर झोपेची समस्या कदाचित येणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याच जणांना दुपारी झोपायची एक सवय असते, मग ही दिवसा झोपेची जी सवय आहे ही योग्य आहे का? जरी ती असली तर ती कितपत घेणं गरजेचं आहे?
0: आता हा जो दुपारच्या झोपेचा प्रश्न आहे हा इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने आपण बघायला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं काम काय आहे, म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती आहे तो कम्प्युटर वर्क करतो किंवा हायली ब्रेन वर्क आहे त्याचं ब्रेन दुपारपर्यंत थकत असेल, सकाळी लवकर उठल्यापासून जो काम करत असेल दुपारपर्यंत थकत असेल, तर त्याला नक्कीच रेस्टची गरज आहे. अशा व्यक्तींनी ज्यांना असं वाटतं की आपला थकवा जास्त होतो, शारीरिक असो, मानसिक असो किंवा मेंटल फटीक असो, जर असं जाणवत असेल तर दुपारी थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही, पण ती झोप कमी कालावधीची असली पाहिजे. 15 ते 20 मिनिट, मॅक्स अर्धा तास आपण म्हणूया. पॉवर नॅप ज्याला आपण म्हणतो की थकलोय मी आता थोडासा आराम करतो, मेंदूला रेस्ट देतो, म्हणजे पुढच्या कामाला माझा मेंदू ताजातवाना होईल, असं करायला काही हरकत नाही. फक्त त्याला वेळेचं बंधन पाहिजे की जास्त वेळ झोप नको, नाही तर त्याचे परिणाम उलट प्रकारे सुद्धा होऊ शकतात. तर ते
1: त्या परिणाम
0: म्हणजे रात्रीची झोप वेळेवर न होणे, बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होऊन जाईल, आणि दिवसा झोप जास्त झाल्यामुळे एक प्रकारचा थकवा किंवा अतिशय डलनेस तुम्हाला जाणू शकतो. जेवण केल्यानंतर झोपल्यानंतर ती जी प्रक्रिया आहे चायपचायची ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक जे सिंड्रोम म्हणतो, आजार म्हणतो, लठ्ठपणा, हार्टचे डिलिटेड, याही गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे एक शिस्त ठेवून व्यवस्थित त्याचं मोजमाप करून झोपायला काही हरकत नाही ज्यांना या प्रकारची गरज जाणवते.
1: मग वयस्कर लोकांमध्ये त्यांना दुपारची झोप येत असते, तर ते त्या दृष्टीने योग्य
0: थोड्या वेळासाठी योग्य आहे, कारण त्यांची रात्रीची झोप मुळातच कमी झालेली असते नैसर्गिकरित्याच. जसं आपण बोललो की लहानपणाची गरज आणि म्हातारपणाची गरज, झोपेची गरज खूप कमी झालेली असते, तर थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही.
1: डॉक्टर, मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोप

0: त्याच्या गरजा कशा वेगवेगळ्या असतात बरं.
1: लहान मुलांमध्ये झोप ही जास्त तासांची आवश्यक आहे, रात्रीची झोप 10 ते 12 तासांची झोप त्यांना गरजेची आहे, कारण त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त असते, खेळणं हे या गोष्टी, त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या तेवढा आराम मिळणं गरजेचं आहे. थोडं यंग एज मध्ये आपण गेलो, यंग अडल्ट मध्ये, तर झोपेची जी अवधी आहे तो कमी होतो, 8 तासांचा 9 तासांचा असू शकतो, आणि वयोवृद्धांमध्ये तो अजून कमी होऊन 5-7 तासांची झोप सुद्धा सफिशियंट आहे.
0: डॉक्टर, आजकाल मधुमेह म्हणा किंवा हृदयविकार, बीपी हे जास्त प्रमाणात आपल्याला व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध आहे?
1: झोपेशी याचा खूप स्ट्रॉंग रिलेशन आहे. झोप जर आपली दीर्घकाळापर्यंत डिस्टर्ब असेल, झोपेचं कार्य व्यवस्थित होत नसेल, तर आपली बॉडीची रिकव्हरी, जसं आपण म्हटलं त्याचे कार्य रिपेअरिंग, ते व्यवस्थित होणार नाही. त्याचबरोबर व्यक्तीचा ब्लड प्रेशर वाढणे किंवा हार्टवर स्ट्रेस येणे, तणाव येणे, हार्टचं कार्य वाढणे, यामुळे हार्ट रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात. जागरण झाल्यामुळे मग अवेळी जेवण करणे, रात्री जागृत झालं की आपण काही ना काही खातो, मग हाय कॅलरीज डायट होते, जेवणाच्या वेळा चुकतात, चयापचय क्रिये, मेटाबॉलिक प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा हे सारखे आजार, आणि आजारांमुळे येणारं ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज यासारखे आजार, याचा स्ट्रॉंग रिलेशन आहे. जापानीज लोकांचा आपण कुतूहल करतो की त्यांचं दीर्घ आयुष्य आहे, 90-100 वर्ष ते अगदी ठणठणीत जगतात. त्यामागे त्यांचा जीवनशैलीचा तर रोल आहेच, आहाराचा आहेच, काही अनुवंशिकता सुद्धा असेल त्यांच्या जीन्समध्ये, पण त्याबरोबर त्यांनी झोपेला खूप अनन्य साधारण महत्व दिलेले. जापानीज लोकांमध्ये वेगवेगळ्या रूम मध्ये झोपतात फॅमिली मेंबर सुद्धा, म्हणजे का, तर एकमेकांना डिस्टर्ब होणे, एकमेकांची झोप एकमेकांच्या हालचालीमुळे किंवा कोणाला घोरण्याचा त्रास असेल किंवा कोणी वॉशरूम साठी उठलं तर डिस्टर्ब होणे, हा त्यांच्या मागचा हेतू असतो. म्हणजे एवढं प्रायोरिटी ते झोपेला देतात. वेगवेगळ्या रूम मध्ये झोपणं शक्य नसेल तर एकाच रूम मध्ये छोटे बेडवरती वेगवेगळे झोपतात. हेतू हाच की व्यवस्थित झोप झाली पाहिजे, म्हणजे तेवढं आपण लक्ष देऊन झोपेला महत्व देणं गरजेचं.
0: डॉक्टर, मगाशी तुम्ही बोलताना जसं उल्लेख केला की जे लोक नाईट शिफ्ट करतात तर त्यांच्या झोपेचं सगळं तंत्र बिघडतं थोडक्यात, तर मग ह्या लोकांनी झोपेचं नियोजन कसं करणं गरजेचं?
1: जसं मी म्हटलं की आपली बायोलॉजिकल क्लॉक त्यांना त्याप्रमाणे सेट करावी लागेल. इट्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे आपल्याला बोलणं, सांगणं आणि त्यांना करणं खूप अवघड आहे. म्हणजे आता रात्रीची त्यांची झोप होत नसेल 10 दिवस कंटिन्यू, 7 दिवस त्या शिफ्टनुसार, तर दुसऱ्या दिवशी त्यांना झोप घेणं गरजेचं आहे. नक्कीच ती तेवढी परिपूर्ण नैसर्गिक झोप नसेल जी रात्रीची झोप असेल, पण त्यांनी दिवसा त्याप्रकारे 5-7 तासांची चांगली झोप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी फॅमिली मेंबरने पण त्यांना कॉपरेट करणं गरजेचं आहे, कारण दिवसा मग बाकीचे कामं चालू असतात, आवाज, गोंधळ यामुळे सुद्धा त्यांची झोप डिस्टर्ब होऊ शकते. पण त्यांनी सुद्धा झोपेला महत्व देऊन झोप रात्री होत असेल तर दिवसा घेणं खूप गरजेचं आहे.
0: सगळ्यात महत्वाचं डॉक्टर की झोपेच्या गोळ्या ह्या घेणं कितपत योग्य आहे,
1: हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा केव्हा पेशंट आमच्याकडे, मानसोपचार तज्ञांकडे येतात आणि आम्ही म्हटलं की आता तुम्हाला गरज आहे एक झोपेची गोळी देतो, तर असं बघतात की जसं काही आम्ही त्यांना पॉइजन देण्यासाठी सांगतो या पद्धतीने, एवढी त्यांची रिएक्शन हे असते. पण एक लक्षात घ्या, झोपेच्या गोळ्या म्हणजे काही एवढं घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये जर तुम्ही त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेत असाल. कारण तज्ञ तुमच्या सर्व सिच्युएशनचा, तुमच्या प्रॉब्लेमचा, तुमच्या कंडिशनचा इव्हॅल्युएट करून तुम्हाला जो योग्य डोस आहे तो डोस देणार. आणि ह्या ज्या औषधी यासाठी बनवल्या आहेत की तुम्हाला जर झोप सगळे प्रयत्न करूनही येत नाही आणि झोप तर झाली पाहिजे, तर या औषधीचा उपयोग त्यासाठीच बनवलेल्या आहेत. कॅन्सरच्या किमोथेरपीचे आपल्याला माहिती किती साईड इफेक्ट आहेत, म्हणजे लोक त्रासून जातात पण ते घ्यावी लागते कारण गरजेची आहे. इन सेम वे ह्या पद्धतीने याचा भाव न करता गरज असेल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितच औषधी घेतल्या पाहिजेत. तज्ञ तुम्हाला तो डोस व्यवस्थित ऍडजस्ट करून देतील, व्यवस्थित कालावधीसाठी देतील आणि त्यानुसार तुम्हाला सल्ला सुद्धा देतील.
0: डॉक्टर, निरोगी आणि गुणवत्तापूर्ण झोपेसाठी आपण सर्वसामान्य लोकांना काय संदेश द्याल?
1: झोपेचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. जर आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा हे मानतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो, तर झोप ही आपल्याला नैसर्गिक देणगी आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याची. त्यामुळे त्या दृष्टीने झोपेकडे बघणं आणि शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे जे जीवनशैलीतले बदल आहेत, लेट नाईट जागणे, स्क्रॉलिंग करणे, आहार व्यवस्थित ठेवणे, झोपेच्या वेळा पाळणे, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्ध आरोग्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही ह्या सगळ्या सवयी पाळल्या तर.
0: खूप छान डॉक्टर अमित. डॉक्टर अमित, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना झोपेचं महत्व आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत आताच आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, स्वस्थ भारत या हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी काही संदेश.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे पीक विमा अनुदान रक्कम 1,00,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा विमा कंपनी कृषी ऋण समिती जनसेवा केंद्र।

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रति किलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा आणि काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महाCSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातल्या विविध उपक्रमांसाठी सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात, त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे या निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर होईल. शासनाच्या प्राधान्यक्रमातल्या प्रकल्प दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. CSR साठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प तसंच स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जर्मनीतलं हेसन हे राज्य आणि महाराष्ट्र यांच्यामधल्या भागीदारीमुळे गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र आणि हेसन यांच्यात सामंजस्य करार झाला त्यावेळी ते बोलत होते. या करारात उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान तसंच कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगून मुंबई तसंच हेसन इथं नियमित महाराष्ट्र हेसन बिझनेस संवाद आयोजित करण्याचा प्रस्तावही फडणवीस यांनी मांडला. हेसन मधल्या उद्योगांनी महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये

सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी 2-1 अशा बहुमत हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगा ब्लॉक घेऊ नये, तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळातल्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला नेला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18-21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनू शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदक प्रबळ उमेदवार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करायच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं आज सांगलीत मोर्चा काढला. महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकजूट कायम ठेवायचं आवाहन शेतकऱ्यांना केलं. मुंबईत कुर्ला पूर्व इथं आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती

तपास स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. धुळे शहरात चाकरी रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर सहित ॲपसहित मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सुरुवातीला ऐकूया एक निवेदन. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूयात काही संदेश.
1: सन 1820-1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलो

0: हर्ट्स वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूयात वृत्तविशेष बरोबर 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभरात महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. याच पार्श्वभूमीवर विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत. श्रोते हो, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या ऐतिहासिक योगदानाचं स्मरण करत राज्य सरकारनं त्यांची जयंती म्हणजेच 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. या अंतर्गत आज मुंबईत वरळी ते आरे दुग्ध वसाहतीजवळ झालेल्या राज्यस्तरीय उपक्रमात मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड स्वतः सहभागी झाले होते. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या उपक्रमांतर्गत युवा वर्गासह लाखापेक्षा जास्त नागरिकही सहभागी झाले होते. खर तर गेल्या काही दशकांमध्ये बदलणारं हवामान, पावसाचं अनियमित चक्र आणि भूजलाचा अविरत उपसा यामुळे पाणी टंचाई सर्वत्रच गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम आणि जलसंधारणातली लोकसहभागाची भूमिका याविषयी मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलेलं मत ऐकूया त्यांच्याच शब्दात.
1: पाणी आणि माती याच्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृतीची गरज आहे आणि यासाठी ही लोक चळवळ झाली पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळे कार्यक्रम राज्यामध्ये आम्ही आखणी केली. आज पहिला कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या आपण पार पाडलेला आहे. वॉकेथॉनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोक आज या माती आणि पाणीसाठी हा संदेश घेऊन चाललेले आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यासोबतच युवकांना माती आणि पाणीचं खऱ्या अर्थानं महत्व समजलं पाहिजे ही भूमिका ठेवून रील्सचा सुद्धा स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये 3000 जास्त या दोन्ही विषयासाठी रील्स सुद्धा निर्माण झाल्या. त्याच्यापेक्षाही समोर वाढत आहे आणि तो प्रतिसाद पाहून आम्ही तारीख सुद्धा वाढवली नाही. त्याचा शेवट होता, आता 31 ऑगस्ट पर्यंत रील आम्ही या विषयाच्या संबंधित स्वीकारणार आहोत. त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीचं बक्षिसाच्या रूपानं त्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आज आमचा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव हा वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे, त्याला सुद्धा या निर्णयामुळे मदत होणार आहे. आज जमिनीचं पोत जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. माती जी वाहून चाललेली आहे ती थांबण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून खरं तर भूजल पातळी सुद्धा वाढणार आहे. आणि हे महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या विभागाने घेतला.
0: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी प्रादेशिक पातळीवरच्या पाणी टंचाईचं वास्तवही समजून घ्यायला हवं. विशेषतः मराठवाड्यासारख्या सतत पर्जन्य छायेच्या आणि दुष्काळी स्थितीला तोंड देणाऱ्या प्रदेशात पाणी टंचाईचं स्वरूप अत्यंत गंभीर आहे. इथे एका

0: बाजूला पावसाची अनिश्चितता आहे तर दुसऱ्या बाजूला मर्यादित उपलब्ध पाण्याचा शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारा प्रचंड संघर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या पाणी टंचाईचं स्वरूप उपाययोजना यांविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे.
1: मराठवाड्याच्या

0: हा कायम तुटीचा आणि दुष्काळी प्रदेश आहे. यामुळे इथली जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही, पर्यायाने शेती परवडत नाही. यामुळे गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर, आरोग्याचे प्रश्न इत्यादी या विविध प्रश्नांच्या दुष्टचक्रामुळे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. आणि गेल्या काही वर्षापासून या हवामान बदलाचा फार मोठा फटका हा शेतकऱ्याला बसतो आहे. यामुळे दुष्काळ, गारपीट, नापिकी या विविध अडचणीमुळे मराठवाड्यातला सगळा ग्रामीण शेतकरी समाज हा अस्वस्थ आहे. या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्याकडे पाऊस पडत नाही हा आपला प्रश्न नाहीये. पडलेल्या पावसाचं आपल्याला विकेंद्रित जलव्यवस्थापन करून ही जलसमृद्धी कशी निर्माण करता येईल हा आपला मुख्य विषय आहे. यासाठी आपल्याला माथा ते पायथा ही संकल्पना मानून पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प यासारखे विकेंद्रित जलव्यवस्थापनाचे अनेक प्रकल्प मराठवाड्यामध्ये राबवले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव असेल, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असेल, जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, या सर्व योजना ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या तर मराठवाड्यातला दुष्काळ कमी करण्यामध्ये याचा मोठा हातभार लागू शकतो. आम्ही ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यासाठी आम्ही आजतागायत जलस्वराज्य असेल, आपलं पाणी असेल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असेल, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प असेल, आदर्शगाव प्रकल्प, बजाज अफाम CSR जलसंधारण प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्यातील 100 गावातला दुष्काळ आणि त्या गावातलं टँकर हटवण्याचं मूलभूत असं काम आम्ही गेल्या 27 वर्षापासून करत आहोत. या पार्श्वभूमीवरच 2012 ते 2017 दरम्यान आम्ही मराठवाड्यामध्ये दुष्काळ निवारणाचा अत्यंत पथदर्शी असा क्लस्टर बेस चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान आम्ही राबवलं. हे चित्ते नदी छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर आहे. 2012 या साली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या चित्ते नदी खोऱ्यामध्ये 27 गावातून गावोगावी ग्रामसभा घेऊन लोकसहभागातून माथा ते पायथा भूगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करून याला तांत्रिक आणि सामाजिक सर्वेक्षणाचा जोड देऊन एक अशा प्रकारचा परिपूर्ण असा एक आराखडा आणि नियोजन आम्ही तयार केलं. आणि हे करत असताना या पूर्ण संपूर्ण 27 गावामध्ये माथा ते पायथा या संकल्पनेवर आधारित एकात्मिक जलव्यवस्थापनाद्वारे डोंगराला समतल सलगचर असतील, शेतशिवारामध्ये कंपार्टमेंट बंडिंग असतील, नाल्यावर मातीबंधारे सिमेंट बंधारे असतील, शेततळे मोठ्या प्रमाणात असतील किंवा चित्ते नदीच्या 17 किलोमीटरच्या प्रवासामध्ये साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे, 12 पाझर तलावातील गाळ काढणं इत्यादी महत्वपूर्ण कामं आम्ही लोकसहभागातून या गावामध्ये केली. येणाऱ्या काळामध्ये आपण जागरूक समाज या नात्यानं नैसर्गिक जी संसाधनं आपल्याकडे आहेत त्यात प्रामुख्याने माती आणि पाणी या दोन्ही नैसर्गिक संसाधनाची आपण जपवणूक आणि त्याचं जर संवर्धन केलं तर जलयुक्त महाराष्ट्र आपण घडवू शकतो यावर माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, मराठवाड्याच्या अगदी उलट परिस्थिती कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळते. राज्यातला सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश असूनही पावसाळा वगळता इथे सिंचनाच्या पाण्याची टंचाई जाणवते, तर उन्हाळ्याच्या हंगामात घरगुती वापरासाठीच्या पाण्याची टंचाई सुरू होते. खरं तर इथल्या अतिउताराच्या भौगोलिक रचनेमुळे पावसाचं पाणी समुद्राला वेगानं जाऊन मिळतं. त्यामुळेच कोकणातली पावसाची समृद्धी आणि पाण्याची टंचाई हा विरोधाभास दूर करण्यासाठी पाझर तलाव, बंधारे, पावसाच्या पाण्याचं संकलन यासारख्या उपायांची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप, उपाययोजना याविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर.
2: कोकणामध्ये 3000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत सगळ्या नद्यांची सरासरी लांबी 40 ते 50 किलोमीटर आहे. आपण जर साधं गणित जर लक्षात घेतलं, एखादा पाण्याचा थेंब जेव्हा डोंगरावर पडतो आणि तो नदीमध्ये येतो तेव्हा तो साधारण 8 किलोमीटर प्रति

0: अवर या तासाने समुद्राकडे जायचा प्रयत्न करत असतो. याचा साधा सोपा अर्थ असा, कुठचाही पाण्याचा थेंब जो डोंगरावर हा पडेल तो साधारण 6 ते 7 तासामध्ये समुद्राला जाऊन मिळणार आहे. त्याच्या आपल्याकडे हा जो कालावधी आहे 6 ते 7 तासाचा, हा पाऊस संपल्यानंतर पुन्हा आपण त्याचं स्पीड जर कमी करू शकलो, छोटे बंधारे घालून, CCT करून, वृक्षराजी वाढवून, तर हा पाण्याचा जो वेग आहे तो कमी होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे कोकणात खूप पाऊस जरी पडत जरी असला तरी टिपिकल ज्याला आपण दुष्काळी वातावरण म्हणतो ते कधी कोकणाने अनुभवलेलं नाही. आणि कोकणामध्ये पाणी टंचाईची चर्चा सुरू होईपर्यंत मे महिना येतो आणि जून सुरू झाला की आमची चर्चाच सगळी थांबते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की कोकणामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यापैकी आम्ही 600 मिलीमीटर पाऊस जरी आम्ही जमिनीमध्ये जिरवू शकलो तरी खूप सोयीचं होऊ शकतं. कोकणामध्ये जांभा दगड आणि काळेथर दगड हे दगड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर जांभ्या दगडामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती 2% आहे. हेच आपण गंगेच्या खोऱ्यात गेलो तर हीच क्षमता 30 ते 40% पर्यंत राहते. त्याच्यामुळे कोकणाची भौगोलिक रचना जी आहे ती मुळात जास्त पाऊस असल्यामुळे तशी आहे. आपल्याकडे जर सपाट प्रदेश जर असते तर एवढा पाऊस आपल्याला पुरून उरला असता. त्याच्यामुळे मुद्दा आहे की त्या त्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे जीवन पद्धती ऍडजस्ट आपल्याला करता आली पाहिजे. कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप जे आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई हा विषय आता काही ठिकाणी जरी जाणवत असला तरी तो भविष्यामध्ये कळीचा मुद्दा होणार आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटकांची येणारी संख्या ही खूप वाढते. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ती 8 ते 8.5 लाख आहे. पण आपण मालवण, तारकर्ली, देवबाग ह्या सगळ्या भूभागाचा अभ्यास जर केला तर दरवर्षी 3 ते 4 लाख लोक ह्या भूप्रदेशामध्ये पर्यटनासाठी येत आहेत. त्याच्यामुळे ह्या समुद्राजवळचा पर्यटन असल्यामुळे तिथे गोड्या पाण्याची समस्या अधिक येणार कारण खारं पाणी लवकर इनकॉर्पोरेट होतं. त्याचे खूप पाऊस पडतोय म्हणून समस्या नाही असं गृहित न धरता जो पाऊस पडतोय त्याचं रूप वॉटर हार्वेस्टिंग करता येईल का, बोर रिचार्ज करता येईल का, ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत. कणकोलीमध्ये कोळोशी नावाचं एक गाव आहे, भाई कुलकर्णी म्हणून होते नारायण आश्रमचे, त्यांनी 20 वर्षापूर्वी त्यांच्या गावाचं जिओ मॅपिंग करून कुठच्या भागामध्ये तलाव झाला पाहिजे आणि तो पाझर तलाव त्यांनी केला आणि त्या भूभागाची समस्या त्यांनी सोडवली. अति मोठी धरणं आणि मोठ्या धरणातनं पाण्याचे प्रश्न सुटतील मला असं वाटतं, या मताशी मी सहमत नाही. एकूण देशामध्ये जेवढी धरणं आहेत त्याच्यातली निम्मी धरणं महाराष्ट्रात आहेत. त्याच्या धरणाने पाण्याचे प्रश्न सुटणार नाहीत. धरणाची उपयोगिता वेगळी आहे, आम्ही धरणाच्या विरोधामध्ये नाही, पण छोट्या पाणलोटाचा विकास करणं, गावामध्ये ज्या पडीक जमिनी ज्या आहेत तिथे आपण जर छोटी मोठी शेततळे जर केली आणि एक शेततळ्याची साखळी जर आम्ही निर्माण करू शकलो तर ते खूप सोयीचं होईल. आम्ही भगीरथमधनं हा जो प्रयोग केलेला आहे कोकणामध्ये ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई होती आणि ज्या गावामध्ये आम्ही दूध व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो त्या लोकांना आम्ही म्हटलं की तू विहिरीतनं पाणी जेवढं उसपतोयस तेवढं तू जिरवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना JCB भाडं दिलं तर 1 गुंठ्यामध्ये शेततळं ह्याला आम्ही लॅमिनेट करत नाही. आणि आमचा अनुभव असा आहे की 3 वर्षामध्ये बाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढते. त्याचे प्रत्येक गावाने अशी जर मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी जर केली, गव्हर्नमेंटवर अवलंबून न राहता, 10-15 हजार रुपये काही खूप मोठी रक्कम नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या लोकांचा रोल एवढा राहील की शेततळ्याची जागा निश्चित करणं आणि जसं नॉर्वेमध्ये केलं जातं, विकसित देशामध्ये केलं जातं, मी पाणी जेवढं जिरवतोय त्याच्या 80% पाणी मी वापरू शकतो, 20% पाणी जे आहे ते भूगर्भामध्ये मला साठवता आलं पाहिजे, ही जागरूकता आपणाला कोकणामध्ये आणावी लागेल.
1: श्रोते हो, जलसंधारणाला प्रत्येकाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या लोकचळवळीचं स्वरूप येणं ही काळाची गरज आहे. आजच्या जलसंधारण दिनानिमित्त यासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया इतकंच. श्रोते हो, आजचा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली वंचेकर.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 अर्थात 21 ऑगस्ट 2026. शेतकरी बंधूंनो माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल सुशीर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती या विषयाची माहिती घेणार आहोत. या विषयाचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्याकडे पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख डॉक्टर कपिल विजयराव सुशीर हे आपल्या स्टुडिओमध्ये आता उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती या विषयाचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर सुरुवातीला सरांचं आपण स्वागत करूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आपल्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर आता आपण असं बघतोय की अडसाली ऊसाचा आता हंगाम सुरू होतोय शेतकऱ्यांची त्यासाठीची लगबग सुरू होतीये. पाऊस थोडा आता थांबलेला आहे तरीही आपण एक तयारीत आहोत सर्वजण. तर पहिल्यांदा मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये ऊसाचं जे पिकाचं महत्व आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल.
2: आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात साखर उद्योगाचे आतापर्यंतची जी प्रगती पाहिली तर असे दिसते की 1993-94 साली महाराष्ट्राचा साखर उतारा हा 11.13% पर्यंत होता. परंतु यानंतर महाराष्ट्र राज्याकरिता कोशी 671 कोश 80-32 या जाती लागवडीखाली आल्या आणि त्यानंतर 5 वर्षांमध्ये म्हणजे साधारण 2000 ते 2001 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा हा साधारण 11.63% पोहोचला. याचे मुख्य जर आपण कारण बघितले तर त्यामध्ये ऊसाची जात त्यातील असणारे महत्वाचे अनुवंशिक गुणधर्म याचा सर्वात मोठा वाटा होता. आणि ऊस जातीमधील वैशिष्ट्यामुळे आपणास ऊस उत्पादन असो किंवा महाराष्ट्रातील जो साखर उतारा आहे तो असो ते वाढवणे आपल्याला शक्य झाले. आणि तसेच आपण जर आता बघितलं तर ऊस जाती म्हणजे थोडक्यात आपला ऊस शेताचा आपला एक पाया आहे आणि असे म्हटलं तरी आपण ते आपल्याला वावगे ठरणार नाही.
1: बरोबर. आपल्याकडे साधारण महाराष्ट्रामध्ये ऊस क्षेत्र जास्त प्रमाणात आहे ना सर आणि त्यामुळे जातींना एक वेगळं महत्व आहे आणि शिफारसीतल्या जाती

0: ह्या नक्कीच फायदेशीर ठरतात उत्पन्नाच्या दृष्टीने. सर, भारतामध्ये आणि महाराष्ट्रात ह्या ऊस जातींची साधारण निर्मिती कोण करतं किंवा ह्या शिफारसीत आहेत हे कोण ठरवतं?
1: भारतामध्ये जर आपण ऊसाच्या नवीन जातीची निर्मिती ही जर आपण बघितली तर मुख्यत्वे करून तमिळनाडू राज्यामध्ये कोईमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेमध्ये केली जाते. कारण आपण जर बघितलं तर कुठलीही जात आली तर त्याला को लागतो.
0: को
1: स्टँड फॉर कोईमतूर. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही माहिती नसतं की को म्हणजे काय. तर को म्हणजे कोईमतूर.
0: कोईमतूर
1: आणि त्यांच्या बरोबरील समन्वयाने आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऊस जाती निर्मितीचे आणि विकासाचे काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
0: म्हणजे आपल्या संस्थेमध्ये
1: म्हणजे आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे आमची संस्था पुणे तसेच मध्यवर्ती संशोधन केंद्र
0: पाडेगाव
1: हे मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येतं आणि या दोनच ठिकाणी आपलं हे ऊसाच्या नवीन जाती निर्मिती करण्याचं काम केलं जातं. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी ऊस जातीच्या तुऱ्यांचा अभ्यास केला. कारण जर संकर करायचं असेल तर आपल्याला संकरित जाती निर्माण करता ऊसाला तुरा येणं फार आवश्यक असते. मग त्या अनुषंगाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बऱ्याचशा ठिकाणी आपण अभ्यास केला. ऊसाच्या ज्या ठिकाणी तुरा येतो त्याचा संकर होतो आणि संकरित बी पासून नवीन जात निर्माण होते याचा आपण सखोल अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने कोईमतूरच्या मदतीने आपण स्वतःच ऊस प्रजनन केंद्र आंबोली सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी कोकणामध्ये आपण ती जी पोषक वातावरण आहे त्याचा अभ्यास करून स्वतःच एक ऊस प्रजनन केंद्र केलं जे भारतामध्ये दुसरं आहे. कोईमतूर नंतरचं ऊस प्रजनन केंद्र हे महाराष्ट्रात आपण निर्माण केलं.
0: बरोबर.
1: ते साधारण आपण 2006 साली त्याची आपण स्थापना केलेली आहे.
0: बरोबर. म्हणजे कोईमतूर नंतर आपला महाराष्ट्रातलं हे दुसरं केंद्र आहे. बरोबर. मग ही जी ऊस जात आहे त्याची निर्मिती कशी करतात म्हणजे ही नवीन जात कशी विकसित करतात आणि एक ऊस जात ही तयार करायला साधारण किती कालावधी लागतो?
1: जर आपण बघितलं तर ऊस जाती निर्मितीमध्ये ऊसाला तुरा आल्यानंतर अपेक्षित मादी नर वाणांची ही निवड करावी लागते. त्यामध्ये त्याचा संकर केला जातो. एक संकर पूर्ण होण्यासाठी अंदाजे 7 दिवस लागतात. यामध्ये निवड केलेल्या मादी वाणास एक कापडी पिशवी बांबूचा किंवा अल्युमिनियम पासून तयार केलेला सांगाडा किंवा आपण थोडक्यात म्हणू त्याला एक पिंजरा असतो तो शेतात मादी तुऱ्यास बांधावा लागतो आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत नर वाणांचे तुरे सकाळी म्हणजे आम्ही सकाळी पहाटे 4:30 वाजेपासून ते शेतातून गोळा करावे लागतात ते नरवाण आणि ते गोळा केल्यानंतर ते प्रयोगशाळेत आणावे लागतात आणि साधारण तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ते त्याला तुरे गरम करून साधारण 1 तासानंतर पेपरमध्ये ते परागकण गोळा करून त्या मादी वाणांवर ते झटकावे लागतात. म्हणजे हा नर आणि मादीची जे मिलन क्रिया असते ती फक्त 4 ते 4:30 पहाटे सुरू होऊन सकाळी 7:30 वाजेपर्यंतच होते आणि त्या काळात आम्ही तो संकर करतो आणि त्यानुसार संकरित बी हे 1.5 महिन्यानंतर त्याचं गोळा करून संकरित बियापासून रोपे तयार करतो. म्हणजे ही प्राथमिक अवस्था ही नवीन जात तयार करण्यासाठीची आहे. यानंतर जर बघितलं तर सदर परागकण आपण शेतामध्ये निवडलेल्या मादी वाणावर शिडीच्या सहाय्याने टाकले जातात. कारण त्याची जी पूर्ण ऊसाची जी आपली जर तुम्ही बघितली उंची ही साधारण 12 ते 13 फूट असते. मग त्यासाठी आपल्याला त्या शिडीवर चढून त्या नर वाणाचे जे परागकण आहेत त्या मादी वाणावर झटकावे लागतात आणि तसं आपण ते पूर्ण 7 दिवसासाठी करतो आणि मग संकर तयार होत असतो. आणि जर आपण बघितलं की या संकरित बी गोळा केल्यापासून नवीन जात शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यावरतीचा कालावधी हा साधारण 14 ते 15 वर्ष लागतो. यामध्ये शेतामध्ये घेतलेल्या जातात नंतर नवीन जातीचा प्रस्ताव हा कृषी विद्यापीठे नंतर राज्य बियाणे समितीकडे शिफारसीसाठी पाठवला जातो. म्हणजे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे बी संकर करण्यापासून बी

0: तयार करणं प्लस त्याच्या निवड प्रक्रियेतून साधारण 14 ते 15 वर्ष एक जात तयार करण्यास लागतात.
1: बराच कालावधी आहे त्याच्यासाठी. सर आता आपण जसं बोललो की ऊस जातींचे जे पक्वतेनुसार तुम्ही आम्हाला सांगितलं एवढा कालावधी लागतो वगैरे, पण मग याच्यात काही प्रकार असतात का?
0: हो, ऊस जातीच्या पक्वतेनुसार लवकर पक्व होणाऱ्या, मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या, उशिरा पक्व होणाऱ्या अशा 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. यामध्ये लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती 12 महिन्यात पक्व होतात, तर मध्यम उशिरा पक्वता कालावधीमधील ऊस जाती अनुक्रमे 14-16 महिन्यात पक्व होतात.
1: अच्छा, बर. आणि लागवडीसाठी महाराष्ट्रात किती लागवड हंगाम आहेत ऊस जातींच्या?
0: ऊस जातीच्या आपण जर लागवड हंगामाबद्दल बोललो तर महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 हंगामात ऊस लागवड केली जाते.
1: बर.
0: यामध्ये आरसाली हंगाम जो 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंतचा असतो.
1: बरोबर.
0: नंतर दुसरा हंगाम जो असतो तो पूर्व हंगाम. या पूर्व हंगामाचा जर कालावधी बघितला तर तो 1 सप्टेंबर ते 15 डिसेंबर.
1: बरोबर. याच्यात 4 महिने येतात साधारणतः, त्यामुळे हा मोठा हंगाम आहे. बरोबर. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या लवकर पक्व होणाऱ्या जाती लागवडीसाठी शिफारसीत आहेत आणि त्याची काही थोडक्यात वैशिष्ट्य आपल्या शेतकरी बंधूंना आपण सांगूया?
0: हो, आता जर महाराष्ट्रात बघितलं तर शिफारसीत जातींपैकी OC 671, VSI 434, CO 92005, MS 10001.
1: अच्छा.
0: या ऊस जाती लवकर पक्व होणाऱ्या आहेत.
1: अच्छा, त्यांची वैशिष्ट्य काय?
0: हो, या सर्व जाती पूर्व हंगाम सुरू लागवडीकरिता योग्य आहेत. तसेच आता मी तुम्हाला थोडक्यात OC 671 या जातीबद्दल माहिती सांगतो. ही जात निचरा होणाऱ्या जमिनीत जास्त ऊस उत्पादन देणारी आहे, तसंच ती चांगला साखर उताराही देते. आणि 671 ही जी जात आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 1995 साली आपण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारसीत केली आहे. आणि ही लवकर पक्व होणारी असून जास्त साखर उतारा देणारी जात आहे.
1: अच्छा.
0: तसंच जर आपण बघितलं तर VSI 434 ही जात सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेने अति लवकर पक्वता गटामध्ये आपण त्याची ही शिफारस केली आहे. आणि याची जी पक्वता कालावधी आहे तो 10 महिन्यामध्येच त्याची पक्वता कालावधी असल्यामुळे लवकर तोडीस येण्यास ही जात उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त या जातीचं पाण्याचा ताण सहन करू सुद्धा शकते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही फार फायदेशीर आहे. तसंच यानंतर आपण जर बघितलं तर CO 92005 ही जात प्रामुख्याने गुळ उत्पादन करिता कोल्हापूर येथील ऊस संशोधन केंद्राने शिफारसीत केली आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे जर आपण बघितलं तर कोल्हापूर भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी CO 92005 या जातीचं क्षेत्र अजूनही बऱ्याचशा ठिकाणी आहे. आणि ही जात ही जास्त साखर उतारा, जास्त उत्पादन अति पावसाच्या भागात देते, त्यामुळे या जातीला बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी मागणी अजूनही आहे. जर आपण बघितलं तर अति पावसामुळे त्या ठिकाणी एक तांबेरा जो रोग आहे, तसेच तपकिरी ठिपके या रोगांना ती त्याप्रमाणे आता थोड्याशा प्रमाणात ती बळी पडते. तसंच जर आपण बघितलं तर पुढची जात म्हणजे 2001 MS 10001 ही जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे CO 265 या ऊस जातीपासून निर्माण केली आहे. यामध्ये लवकर पक्वता, जास्त फुटवे, जास्त साखर उत्पादन, जास्त साखर उतारा देणारी असून या जाती खालील क्षेत्र सध्या महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे. हे झाले या थोडक्यात ऊस जाती
1: आणि त्यांची वैशिष्ट्य. बरोबर. आता सर तुम्ही आम्हाला जे लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती सांगितल्यात त्याबरोबर इतर कुठल्या अशा मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जाती आहेत का महाराष्ट्रात आणि त्याची मोठ्या प्रमाणात लागवड पण होती आहे अशा काही जाती आहेत का?
0: हो. आता जर बघितलं तर लवकर पक्व होणाऱ्यांपेक्षा जास्त जे प्रमाण आहे म्हणजे महाराष्ट्रात ते मध्यम जो कालावधी आहे म्हणजे मध्यम पक्वता जो गट आहे त्यामधल्या ज्या जाती आहेत त्या जातींची लागवड ही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. आणि जर त्यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने CO 8032, CO 265, CO VSI 03102,

0: ECO 08005 प्रामुख्याने या चार जाती या मध्यम पक्वता गटातल्या जास्त आपलं जे आहे ते लागवडीखाली आहे महाराष्ट्रामध्ये. तर यामध्ये जर बघितलं तर CO 8032 ही सर्वात जास्त लोकप्रिय जात म्हणून आपल्या महाराष्ट्रात ओळखली जाते. ही जात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे साधारण 47.27% क्षेत्रावर लागवडीखाली असून जास्त ऊस उत्पादन, जे उत्तम खोडवा, जास्त साखर उतारा देणारी जात असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
1: अच्छा.
0: अडसाली, पूर्व हंगाम, सुरु हंगाम या तीनही लागवड हंगामीसाठी ही जात शिफारस करण्यात येते. तसंच जर दुसरी बघितली तर CO 8265 ही ऊस जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे निर्मित केली आहे. ही जात महाराष्ट्र राज्यात साधारण 29.36% क्षेत्रावर लागवडीखाली आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक ऊस उत्पादन देणारी ऊस जात असून शारपड चोपण जमिनीत सुद्धा या जातीचे उत्पन्न चांगले येते. आणि ही जात सुद्धा आरसाली, पूर्व हंगाम, सुरू या तीनही लागवड हंगामीस योग्य आहे. त्यानंतर जर बघितलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने CO 03102 ही जात सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपण शिफारसित केली आहे. ही जात जास्त उत्पादन, अधिक साखर उतारा देणारी असून मुख्यत्वे या जातीची शिफारस आपण अति पावसाच्या भागात ज्या ठिकाणी अति पाऊस पडतो त्या ठिकाणी याची शिफारस करण्यात आली आहे. त्या ठिकाणीच ऊस उत्पादन जे आहे ते इतर जातींपेक्षा आपल्याला चांगलं मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात सरळ वाढते आणि या जातीचे सुद्धा पूर्व हंगाम, सुरू लागवड हंगाम या दोन हंगामासाठी आपण त्याची शिफारस केली आहे. आणि जर आपण या जातीविषयी जर सर्वात महत्वाची म्हणजे या जातीचे जर महाराष्ट्रात बघितलं किंवा इतर राज्यांमध्ये बघितलं तर सध्या या जातीला सर्वात जास्त मागणी ही रसवंतीसाठी आहे. जर आपल्याला रसवंतीसाठी जर एखादी जात निवडायची असेल तर ही जात अतिशय उत्कृष्ट रसवंतीसाठी मानली जाते. तसेच आपण जर बघितलं तर एक मागील या दोन वर्षांमध्ये आपण VSI 08005 या जातीचे क्षेत्र सुद्धा या बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये आपले वाढले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात आता मी जसं सांगितलं की 2006 साली आपण एक स्थापन केलं ऊस प्रजनन केंद्र अंबोली, त्या ठिकाणीच आपण एक संकर केला आणि त्या ठिकाणून ही आपण जात निर्मित केली आहे. म्हणजे आता या पुढची जी जात आहे म्हणजे जसं को लागतं तर या जातीला फक्त VSI लागलंय. म्हणून या जातीचं VSI 08005 असं आपण नामांकित करतो म्हटलं जातं. या जातील क्षेत्र प्रामुख्याने जर बघितलं तर महाराष्ट्रात उत्तर पूर्व विभागात म्हणजे मराठवाडा खान्देश विभागात या जातीची मागणी क्षेत्र वाढत आहे. आणि या जातीचं जर क्षेत्र बघितलं तर साधारण आज सगळ्यात आपलं 11.10% क्षेत्रापर्यंत या जातीचं क्षेत्र हे लागवडीखाली आहे. या जातीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त साखर उत्पादन, उत्तम खोडवा उत्पादन, अधिक साखर देणारी असून ही जात अति म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा ही तग धरू शकते. तर या दृष्टीने या जातीचे फार महत्व आहे. तसेच जर आपण मराठवाड्यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी रानडुकरांचं प्रादुर्भाव किंवा जास्त त्रास असतो. मग या जातीमध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे जर आपण बघितलं तर फायबर म्हणतो आपण त्याला, तर तंतुमय पदार्थ जास्त असल्या कारणाने याचं डुकरांचा जो प्रादुर्भाव जरी असला तरी डुकरं जे आहेत रानडुकरं जे असतात ते या जातीला खात नाही. म्हणून मराठवाड्यामध्ये या जातीचं क्षेत्र प्रचंड वाढलेलं आहे.
1: म्हणजे साधारण 95 नंतर ह्या सगळ्या जाती विकसित केलेल्या आहेत.
0: आणि जर आता जर आपण नुकत्याच बघितल्या तर यानंतर सुद्धा या नजीकच्या काळामध्ये 15012 ही एक जी जात आहे ही सुद्धा पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारसित केली आहे.
1: म्हणजे अलीकडेच.
0: आणि यामध्ये सुद्धा आवरणशील ही जात असल्यामुळे याची सुद्धा सध्याच्या काळामध्ये याची मागणी प्रचंड वाढलेली आहे. आणि ही जात सुद्धा आडसाली, पूर्व हंगाम, सुरू यासाठी आपण शिफारसित केले आहे
1: तिन्ही हंगामांसाठी.
0: हो,
1: बरोबर.

0: बसेस मध्यम उशिरा पकवतामध्ये नुकत्याच म्हणजे एक दोन वर्षापूर्वी पीडीएन 13007 म्हणजेच तिला फुले 13007 ही सुद्धा जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने आपल्या इथे प्रसारित केली असून त्या जातीची सुद्धा प्रचंड मागणी वाढली आहे. आणि ही जात जी आहे थोड्या प्रमाणात काणी पाने पिवळी पडणाऱ्या रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
1: बर सर, आता अलीकडे पण ज्या काही जाती विकसित झाल्यात लवकर पक्व होणाऱ्या आणि मध्यम पक्व होणाऱ्या, तर आता असं माझं म्हणणं आहे की जे तुमची संस्था आहे VSI किंवा ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, तर यांच्या नजीकच्या कालावधीमध्ये असं कोणतं वाण आहे आता की जे भविष्यामध्ये येणार आहे आणि जर येणार असेल तर ते लवकर कधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे याबद्दल काय सांगाल?
0: तर आपण बघितलं तर नजीकच्या काळामध्ये आम्ही VSI 21121
1: बर
0: म्हणून ही जी जात आहे ही आम्हाला आशादायक दिसलेली आहे. आणि यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने साधारण 8 ते 9 वर्षापासून यामध्ये काम केले आणि या जातीचं आम्ही 2026 म्हणजे आताच ही पूर्व प्रसारित करणार आहोत. आणि ही जी जात आहे ही Co 86032 पेक्षा ऊस उत्पादन साखर उतारा अधिक देणारी जात आहे, त्यामुळे आम्ही या जातीची शिफारस या 2026 मध्ये करणार आहोत.
1: अच्छा.
0: आणि तसेच जर आपण बघितलं की आपण म्हटलं की मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे, यांनी सुद्धा या 2026 सालीच एक नवीन जात म्हणजे फुले 18008 या जातीचं सुद्धा त्यांनी एक संशोधन करून ही जात आपण संशोधन केंद्र जे आहे आपलं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ते सुद्धा याच वर्षी या फुले 18008 ची शिफारस करणार आहेत. ही जात सुद्धा 86032 पेक्षा साखर उतारा ऊस उत्पादकतामध्ये सरस आढळून आली आहे, त्यामुळे आपल्या नजीकच्या काळामध्ये शेतकऱ्यांना याच वर्षी आपण ऊसाच्या 2 नवीन जाती देणार आहोत.
1: अरे वा, खूप छान. म्हणजे साधारण आता आपण शेतकऱ्यांना हे सांगितलं की आपण आतापर्यंत कोणकोणत्या जाती वापरल्या आहेत आणि आता तुम्ही पुढे ज्या येणार आहेत भविष्यामध्ये त्याची वैशिष्ट्यही तुम्ही आम्हाला सांगितली आहेत. मला असं वाटतं की हे ऐकून शेतकऱ्यांना नक्कीच त्या वाणाबद्दल उत्सुकता असेल आणि तुम्ही ते अधिकृतरित्या ते तुम्ही नंतर घोषित करालच आणि ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल त्याच्यात शंका नाही. जाता जाता एकच प्रश्न विचारते की आपण ऊसाच्या जातींबद्दल आपण माहिती घेतली पण ही ऊसाची जात याच्याबद्दल शेतकऱ्यांनी साक्षर असणं किंवा त्याच्याबद्दलचं त्यांनी माहिती करून घेणं हे का महत्वाचं आहे हे आपण थोडक्यात त्यांना सांगूयात.
0: आता ऊसाची जर जात बघितली तर ऊसाची जातीबद्दलचे जे आपले शेतकरी आहेत यांना प्रत्येक गोष्ट माहिती हवी असते, कारण ऊसाच्या जातीचे मध्ये 3 प्रकार आहेत म्हणजे लवकर पकवणाऱ्या, मध्यम उशिरा पकवणाऱ्या किंवा उशिरा पकवणाऱ्या. याबद्दलचे जे ज्ञान आहे ते शेतकऱ्यांना मुळीच नसतं. नंतर जर आपण बघितलं तर हे नामकरण कसं असतं आणि आम्ही प्रत्येक वेळेस हे यांना सांगत असतो शेतकऱ्यांना की जी जात या महाराष्ट्र शासनाने जी शिफारसीत केली आहे किंवा त्याच्यावर एक शिक्का मोर्तब असतो त्याचं आम्ही प्रत्येकाचं लागवडीसाठीचं उत्पन्न, खोडव्यासाठीचं उत्पन्न, त्यामध्ये किती साखर उतार आहे याबद्दलचं जे ज्ञान आहे
1: आणि कुठल्या
0: हंगामासाठी आहे
1: किंवा कोणत्या जमिनीसाठी योग्य आहे
0: याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही ती शेतकऱ्यांपर्यंत
1: देत असतो
0: किंवा शिफारस देत असतो. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही जर बघितलं तर बरेचसे शेतकरी हे आपल्या महाराष्ट्रासाठी आम्ही ज्या शिफारसीत केलेल्या आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक आपलं गुजरात आहे म्हणजे नवसारी संशोधन केंद्र असो किंवा संकेश्वर आहे कर्नाटका राज्यामध्ये, अशा कुठल्या तरी भागातून पण या शेतकरी हे फक्त चांगला ऊस जाडीचा दिसला किंवा जास्त उत्पादकता असणारा दिसला की अशा ऊस जाती पण आणत असतात. पण माझं या आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे की अशा ऊस जाती आणण्याच्या
1: भानगडीत
0: न पडण्यापेक्षा आपण त्याचा एक सखोल अभ्यास करणं किंवा आम्ही जो आहे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधले शास्त्रज्ञ असो, पाडेगाव संशोधन केंद्रामधले शास्त्रज्ञ असो,
1: त्यांनी
0: ज्या शिफारसीत केल्या आहे त्याच जाती आपण लावणं अपेक्षित आहे.
1: कारण हे आपल्या राज्यानुसार त्याच्या हवामानानुसार वातावरणानुसार तयार
0: शिफारसीत केलेल्या आहेत.
1: तुम्ही परराज्यातून आणलं तर त्याच्यावर आणलेले कीड किंवा
0: रोग
1: हे नियंत्रणात आणणं कठीण होतं.
0: हो, कारण तुम्ही आताच सांगितलं की जसं आपण उत्तर प्रदेश बघितलं की त्यामध्ये एक लालकूज म्हणून आहे हा रोग आहे, तर म्हणजे सुदैवाने महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही

0: प्रकारचा रोग आपल्याकडे नाही, तर पूर्ण जो साखर धंदा आहे तो त्या रोगामुळे पूर्णसा त्यांचा नायनाट होऊ शकतो एवढी कठीण परिस्थिती आहे. तर असा जर रोग तुम्ही जर बाहेरून एखादी जर जात आणली आणि तो जमिनीतून पसरणारा आहे आणि त्यातून जर तो पसरला तर आपला साखर धंदा आणि शेती, ही ऊसाची शेती सुद्धा ही आपल्याला कठीण एका याच्यामधून जाऊ शकते.
1: आणि एका शेतीबरोबर आजूबाजूला असणाऱ्यांची शेती सुद्धा किंवा विविध पिकं सुद्धा कदाचित हानी पोहोचू शकते त्यांना.
0: तर माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की ज्या शासनाने मान्य केलेल्या आहेत, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असो किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे असो, यांनी ज्या काही शिफारसी जाती ज्या केलेल्या आहेत त्याच फक्त लावाव्या, ही माझ्या याच्याकडून तुम्हाला विनंती.
1: बरोबर, खूप छान सर, तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिली आहे की ऊसांच्या जाती कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत आणि शिफारस केलेल्याच जाती आपण का निवडायला हव्या, शेतकऱ्यांनी त्याबद्दल साक्षर का असायला हवं, हे तुम्ही थोडक्यात आणि छान सांगितलं आम्हाला. आणि तुम्ही इथे आलात आणि ही वेगळी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आताच आपण महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर, प्रमुख शास्त्रज्ञ, ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशी जाती याविषयी डॉक्टर कपिल सुशीर यांची मुलाखत ऐकली. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमामध्ये. याच वेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरं तर श्रोते हो, पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्झवर

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉनी आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि अमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार सायबर सुरक्षा उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या 20 स्टार्टअप उद्योगांच्या प्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला. सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी अंतराळ विषयक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवीन प्रतिभा गुंतवणूक आणि कंपन्या आकर्षित करण्याची क्षमता आहे असं सांगून त्याकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात 179 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. नेपाळ आणि भूतान या देशांलगतच्या देशाच्या खुल्या सीमांचं रक्षण सशस्त्र सीमा दल सक्षमतेने करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं. घुसखोरी रोखण्याच्या कामात विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारकडून केंद्राला पूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले.
1: सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि BSF और SSB के लिए शुभेंदु जी ने दे दिया. कुछ 29 एकड़ बाकी बचा है. मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है. उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता.
0: सिलीगुडी इथं नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं. बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं तसंच नॉर्थ बेंगॉल वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटनही त्यांनी केलं. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा तसंच काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या हंगामात 343 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं पण देशात केवळ 306 लाख

मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं, त्यातच जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या पुरेशी साखर उपलब्ध असून ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गेल्या 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 7,500 रुपयांनी तर चांदीचे दर 17,500 रुपयांनी किलोमागे वाढले आहेत. त्यामुळे सोनं आणि चांदी 3 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सणासुदीमुळे वाढलेली मागणी यासह इतर कारणांमुळे हे दर वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मुंबईत आज 1 तोळा सोनं 3,500 रुपयांनी आणि चांदी 9,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,65,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,61,000 रुपयांना मिळत होतं. 1 किलो चांदीसाठी मुंबईत 2,54,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मोबाईल फोन उत्पादन योजनेचं उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात या योजनेला मंजुरी दिली असून सुमारे 62,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून ही योजना अंमलात आल्याचं वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महाCSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातले विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात. त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यावर नंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 तर तिसरा गेम 21-13 जिंकून सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18-21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत

0: महिला जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झवर. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात. त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही आपण हे प्रसारण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया यादवराव कान्होलकर यांनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं 10 का गीत श्रावण महिमा. यादवराव कान्होलकर यांना सात संगत अशी आहे. शेणराव नेरुले, ज्ञानेश्वर चौधरी, आकाश साबळे आणि सूरज बठ्ठे.

यादवराव कान्होलकर यांनी सादर केलेलं डहाका गीत श्रावण महिमा आताच आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण हे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा.

आणि या आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या रचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. हे गीत लिहिलं होतं मधुवंती सप्रे यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं भूमानंद बोगम यांनी. भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकलात. आता ठीक 9:15 समाचार संध्या, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.